0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषीविषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनलवर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचावर, आरजे आदी सोबत।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 2705 किंवा 90110645 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी करती या फिरमान फिरमान. गाव मोठ वरच गाणे, गाव मोठ वरच

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या

0: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.
1: नमस्कार, मी अंजली भिडे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, माझं नाव आशिष देशपांडे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आणि आज आहे 7 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात सुंदर अशा संस्कृत सुविचारानं. आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच आणि दररोज आपण संस्कृत सुविचारानं दिवसाची प्रसन्न सुरुवात करत असतो. गृहित इव केशेषु या सुविचाराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. अजरामरवत्व प्राज्ञो विद्यामर्थम च साधयेत, गृहित इव केशेषु मृत्यूना धर्म माचरेत. शहाण्या माणसानं ज्ञान आणि धन यांची प्राप्ती कशी करावी, जणू तो कधी म्हातारा होणार नाही किंवा मरणार नाही, पण धर्माचं आचरण असं करावं की मृत्यूनं केस जरी ओढून काढले म्हणजे मृत्यू कधी आला तरी सुद्धा धर्माचं आचरण करणारी ती व्यक्ती असावी. हा श्लोक विद्या, संपत्ती आणि धर्माच्या संतुलित जाणीवेचं महत्त्व सांगणार आहे. ज्ञान आणि संपत्ती मिळवत असताना दीर्घायुष्याचा विचार जो आहे तो करावा, परंतु धर्माचं आचरण करण्यासाठी विलंब करू नये, कारण मृत्यू कधीही येऊ शकतो. याचा अर्थ असा की संसारातील ध्येयांसाठी प्रयत्न करावेत, पण धर्म आणि सद्गुणांची कधीही उपेक्षा करू नये. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पितृपक्षाच्या या पवित्र काळात आपल्या पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2026 दरम्यान स्वेच्छेने दान करून आपण स्नेहालयातील 450 लाभार्थ्यांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य घेण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपले अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. यासाठी संपर्क क्रमांक आहेत संगीता सानप 90110201 78, भारत 90110201 76, ताज शेख 90110288. पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे।
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदिशक्ती, रविवार 18 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता।
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 FM आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 FM हा ऍप डाउनलोड करा।
1: आदि माया आदिशक्ती, प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा। कॅमल सुपरफाईन साबुदाणा, शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
2: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती झालेली आहेच, आणि दिवसाची अजून प्रसन्न सुरुवात करूयात आपण एका सुविचारानं। बऱ्याच वेळा बघा, राजकारणामध्ये राजकीय पक्ष असं निवडणुकीच्या दरम्यान सांगत असतात की हे देऊ ते देऊ असं सांगून जनतेला स्वार्थी आणि शेवटी काय तर दुःखी बनवतात, आणि याच उलट साधना हळूहळू सर्वस्याचा त्याग करायला शिकवते। त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये साधना करणं, चिंतन करणं किती महत्त्वाचं आहे, चिरंतन आनंद कसा मिळवायचा आणि ईश्वर प्राप्ती कशी करायची हे शिकवते ती म्हणजे साधना। दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या अशाच संस्कृत महत्त्वाच्या सुविचारानं सुद्धा, आणि थोड्याच वेळामध्ये आपण दिनविशेषकडे सुद्धा वळणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज।
3: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन। संपर्क क्रमांक 90110271। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि आज आहे 7 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आणि आजच्या दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण करणार आहोत आणि आज आहे वार बुधवार. महत्वाच्या घटनांकडे वळूयात. पुण्यामध्ये विलायती कपड्यांची होळी 1905 करण्यात आली. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी हा केलेला पहिलाच प्रयत्न होता. महात्मा गांधी यांनी 1919 नवजीवन हे वृत्तपत्र सुरू केलं. हेल्सिंकी स्टॉक एक्सचेंज 1912 सुरुवात. KLM या विमान कंपनीची संस्था. 5 छोट्या कंपन्यांचं एकत्रीकरण करून एअर फ्रान्स ही कंपनी 1933 स्थापन करण्यात आली. जर्मन डेमोक्रेटिक रिपब्लिक पूर्व जर्मनची स्थापना. ओमानचा संयुक्त राष्ट्रामध्ये प्रवेश. फॉक्स न्यूज चॅनलचं प्रसारण 1996 सुरू. सप्टेंबर 11 हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनं अफगाणिस्तानवर हल्ला चढवला. सलमान खान यांची वांद्रे पोलिसांमध्ये 2002 अटक. त्याचबरोबर लघुग्रह 2008 TC3 ही उल्का पृथ्वीवर सुदान प्रदेशामध्ये पडली. सोव्हिएत युनियननं 4थी राज्यघटना 1977 स्वीकारली. त्याचबरोबर मिशनरीज ऑफ चॅरिटी मदर तेरेसा यांनी संस्थेची स्थापना 1950 केली. ग्रॅनाइट रेल्वे अमेरिकेमध्ये पहिली चार्टर्ड रेल्वे म्हणून याचं काम सुरू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: घरामधी दोघजन गोकुळपलूया, दोघांच्या घराण्याचा झोपाळा झुलवूया. राणीला पेंग आली, राजा विजयला गदिला.
1: मंगला

0: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 7 ऑक्टोबर 2026 आजची तारीख आहे आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात. मराठी काव्याचे प्रवर्तक कृष्णाजी केशव दामले अर्थात तथा केशवसूत आज यांची जयंती. अणूचं अंतरंग स्पष्ट करणाऱ्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळणारे डॅनिश पदार्थ वैज्ञानिक नील्स बोहर यांचा जन्म. जर्मन नाझी अधिकारी हायनरिक हिमलर यांचा जन्म. गुजराती नाटककार व लेखक नेहरू पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रागची डोसा यांचा जन्म. गझल दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर आज यांचा जन्मदिन. गवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तथा वीम कुलकर्णी यांचा 1917 जन्म. आयमॅक्स कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक ग्रॅमी फर्ग्युसन यांचा 1929 जन्म. शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे 1960 जन्म. भारतीय जलदगती गोलंदाज जहीर खान यांचा 1978 जन्म. पाकिस्तानी क्रिकेटपटू सलमान बट यांचा 1984 जन्म. महत्वाच्या दिनविशेष आणि काही घटनांकडे आपण वळूया. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजीतवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. तुम्ही ऐकताय नगरचं अंतरंग हा कार्यक्रम. 7 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आहे आणि अर्थात वार आहे बुधवार. आजच्या दिनविशेष आणि महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळत आहोत. शिखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांचा स्मृतिदिन. अमेरिकन गूढ बयकथांचा लेखक आणि कवी एडगर ॲलन पो यांचं निधन. फिलिप्स कंपनीचे सहसंस्थापक अँटोन फिलिप्स यांचे 1951 निधन. कन्नड कवी आणि विचारवंत देवनहळ्ळी व्यंकटरामनय्या गुंडप्पा DVG यांचं निधन. महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे नेते पद्मश्री भाऊसाहेब वर्तक यांचे 1998 निधन. साहित्यिक वाचकप्रिय वीणा या दर्जेदार मासिकाचे संपादक बालसाहित्यकार उमाकांत निमराज ठोंबरे यांचं 1999 निधन. ते अहमदनगर अर्थात अहिल्यानगरचेच होते. भारतीय अभिनेते अरुण बाली यांचं 2022 मृत्यू. अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ अफमन कोडिंग विकसित करणारे डेव्हिड अफमन यांचं 1999 निधन. त्याचबरोबर चिनी सम्राज्ञी पती ली यांचं 1950 निधन. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार, मी ॲडव्होकेट आसमा नासिर पठाण, जामखेड. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: वेलकम बॅक। आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि गुड मॉर्निंग। अर्थात दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे। 7 ऑक्टोबर 2024 आजची तारीख आहे आणि आज हॅपी वाला बर्थडे आहे एका छोट्या अशा 2 वर्षाच्या मुलाचा ज्याचं नाव आहे निशांत। आणि निशांतला वाढदिवसाच्या खूप मनापासून मनपूर्वक शुभेच्छा देते। 2 वर्षाचा तो आज झालेला आहे आणि अतिशय गोड हा मुलगा आहे। त्याच्या आईनं बर्थडे विशेष मला सांगितलेले आहेत, आजी आजोबांनी, त्याचबरोबर मावशी काका आणि त्याचबरोबर त्याची छोटीशी बहीण मृण्मयी हिने सुद्धा हॅपी बर्थडेचं विश करण्यासाठी सांगितलेलं आहे। सो निशांतला वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा।

0: येस, तुम्हाला सुद्धा असे वाढदिवसाचे बर्थडे विशेष करायचे असतील तर तुम्ही मला सुद्धा सांगू शकता. कसं तर 9011112390 अर्थात 9011123 9090 या क्रमांकावर मला पटकन कॉल करा आणि नक्कीच तुमचे वाढदिवस स्पेशल काही मेसेजेस माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: नमस्कार नगरकर, मी सावनी रवींद्र. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहा लिहायचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्चन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या धडक कारवाया काही थांबत नाहीयेत. FDA ने मोठी कारवाई आता मुंबईमध्ये केली. मुंबईमध्ये मॅकडोनाल्ड सारखं जे काही वेगवेगळ्या फ्रँचायझी आहेत त्यांच्यावर तर याआधी कारवाई केली. काही महत्वाचे हॉटेल्स, प्रसिद्ध रेस्टॉरंट यांच्यावर सुद्धा FDA ने कारवाई केली. पण आता सगळ्यात मोठी कारवाई 8 अन्न आस्थापनांचे परवाने जे आहेत ते FDA ने निलंबित आणि रद्द केले. सणासुदीचे दिवस आहेत, नवरात्रोत्सवाला लवकर सुरुवात होती आणि या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या टीमनं एक धडक मोहीम राबवली आहे. अन्न पदार्थांची हाताळणी, साठवणूक आणि स्वच्छतेचे नियम हे खूप महत्वाचे आहेत आणि यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून, जेव्हापासून अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे आहेत तेव्हापासून खूप मोठ्या कारवाया झाल्यात आणि 8 आस्थापनांवर आता या 3 गोष्टींसाठी कारवाई करण्यात आली. यामध्ये 5 आस्थापनांचे परवाने निलंबित झालेत तर 3 आस्थापनांचे परवाने रद्द पूर्ण करण्यात आले. FDA ने ही मोठी कारवाई मुंबईमध्ये सणासुदीच्या या पार्श्वभूमीवर केली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
3: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
2: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
3: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
2: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
3: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
2: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच, आणि त्याचबरोबर पितृपक्षाला सुद्धा सुरुवात झाली. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून पितृपक्ष, ज्याला पितृपंधरवड असं म्हटलं जातं, याला अनादि काळापासून महत्व आहे. काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणं शक्य न झाल्यावर आमान्य श्राद्ध करावं, म्हणजेच क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गुळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा, शिदा साहित्य एखाद्या खरंतर पुरोहिताला द्यावं. पिंडदान करून श्राद्ध करणे, सगळ्या कुळातील सगळे पितर अन्न आणि उदक यांच्या अपेक्षेनं आपल्या वंशजाजवळ येण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्षाचा काळ आहे. पितृपक्षाच्या या काळामध्ये पितृलोक पृथ्वी लोकाच्या सगळ्यात जास्त जवळ येतात. पितरांना दिलेलं अन्न, उदक, पाणी, पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं, त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात. श्राद्धविधी केल्यानं पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला सहाय्य होतं. सर्व पितृ तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षामध्ये महालयश्राद्ध अवश्य करावं. पितृपक्षामध्ये दानधर्माचं महत्व अनन्य काळापासून आहे, आणि याबद्दलही आपण बोलूयात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम
1: रसिक हो. रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वरसंजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वरसंजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चना तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. पितृपक्षाचा हा काळ आहे. पितृपक्षामध्ये पूर्वजांचा सन्मान केला जातो. पूर्वजांचा सन्मान पितृपक्षामध्ये दान करून करूयात. अहिल्यानगरच्या स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा दान करू शकता. या पवित्र काळात पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा. 26 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत असणारा हा पितृपक्षाचा काळ. स्वेच्छेनं तुम्ही स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये 450 लाभार्थ्यांना, इथल्या मुलांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य देण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संगीता सानप 90110-01-78, भारत 90110-01-76 आणि ताज शेख 90110-88. सहयोग पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा आपला संपर्क क्रमांक पावतीसाठी आम्हाला आवर्जून पाठवावा ही विनंती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुम्ही.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कारण आपण एकतर स्नेहाला असं लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. आत्ताच आपण मुंबईमधल्या FDA कारवाईबद्दल आपण बोललो, पण आता वैजापूरमध्ये गंगापूर रोडवरच्या मेसर्स भाग्योदय अॅग्रो इंडस्ट्रीज या ऑइल रिपॅकिंग युनिटवर सुद्धा FDA अचानक छापा टाकलाय. 2 ऑक्टोबर रोजी हा अचानक छापा टाकला. अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्या पथकानं सुमारे 23 लाख रुपयांचा तेलसाठा जप्त केलाय. परवाना निलंबनाची कारवाई सुद्धा केली आहे. निकषानुसार 86 पैकी 36 गुण मिळाल्यानं हे युनिट अपात्र ठरलंय. वैजापूरमध्येही मोठी ही कारवाई केली. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये कारवाया ज्या आहेत त्या सध्या सातत्यानं सुरू आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: बॅक आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्य रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। श्रोते हो, स्पोर्ट अपडेटकडे महत्त्वाच्या वळूयात। हरमनप्रीत कौरनं भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कॅप्टन पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजे हा निर्णय घेणं सोपं नव्हतं असं तिनं सोशल मीडियावर सुद्धा सांगितलंय, व्यक्त झाली आहे, पण तरीसुद्धा मात्र तिनं हा डिसिजन घेतला आहे। आयुष्यभर या प्रवासातल्या आठवणी सोबत राहतील असंही तिनं सांगितलंय। आठवणी, भावना, त्याग आणि क्षण या सगळ्याच गोष्टी सोबत राहतील। 2012 पहिल्यांदाच भारताचं नेतृत्व हरमनप्रीत हिनं केलं होतं आणि राष्ट्रीय संघाचे 211 सामन्यामध्ये तिनं लीडरशिप केलंय। भारताला 2025 महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये सुद्धा विजेतेपद तिनं मिळवलंय आणि सध्या ती संघाचं कॅप्टन पद सोडण्याचा निर्णय घेतेय। ऐकत राहा रेडिओ 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउंसलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
4: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल। या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 98239034. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण लहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आरशर तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, राज्यामध्ये प्रचंड उकाडा वाढलाय. म्हणजे दुपारचे 2 किंवा 3 वाजता आणि साधारण दुपारच्या या वेळेमध्ये अक्षरशः कडक उन्हाच्या झळा लागतात आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत की काय, समर सीझन सुरू आहे की काय असं फील आपल्याला येत आहे. सो राज्यामध्ये नक्कीच उकाडा प्रचंड वाढलाय. मुंबईसह काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट सुद्धा दिलाय आणि मान्सूननं महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून सध्या माघार घेतली. पुढच्या 2 ते 3 दिवसातून मराठवाडा आणि विदर्भामधून सुद्धा परतण्याची शक्यता वर्तवली जाते. मुंबई कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सातारा कोल्हापूर घाटमाथा आणि गडचिरोलीमध्ये मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. पण तरीसुद्धा मान्सूननं मात्र परतीचा मार्ग यंदा लवकर अवलंबल्याचं दिसत आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज. Zinger.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे आर्जियानु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्यामध्ये 75% दुष्काळ जो आहे तो सध्या जाहीर केलेला आहेच आणि त्याचबरोबर जी आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये कर्जमाफीची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जी आहे त्या योजनेचा 3रा हप्ता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन वितरित करण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रामध्ये दुष्काळामुळे हिरव्या चाऱ्यामध्ये जवळपास 22.89% तूट झाली आहे. सोलापुरामध्ये 90,000 हेक्टर सोयाबीनची पिकं नष्ट झाली आहेत आणि कर्जमाफी योजनेचा हा 3रा हप्ता सध्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
2: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामा आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जानु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दुष्काळाचा सावट आणि दुष्काळजन्य परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रावर कोसळली. यंदा मान्सूननं चांगलीचा पाठ फिरवली आहे, परतीच्या पावसानं सुद्धा लवकर पाठ फिरवली आहे आणि दुष्काळाच्या या पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या 16 ऑक्टोबरपासून सगळीकडे 10% पाणी कपातीचा निर्णय गिरीश महाजन यांनी घेतल्याचं दिसतंय. अल्निनोच्या प्रभावामुळे राज्यामध्ये पर्जन्यमान घटलंय. जलसंपदा विभागानं 31 ऑगस्ट 2027 पर्यंत धरणनिहाय सूक्ष्म नियोजन सुरू केलंय. संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत 16 ऑक्टोबरपासून सगळ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 10% पाणी कपात करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu.edu@snehalaya.org. स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आरजेनं तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. राज्यामध्ये आता 35 लाख बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहणार आहेत. 3 महिन्यांपासून वेबसाईट्स बंद आहेत, त्यामुळे योजनांची पुनर्रचना आणि लाभासाठी अनेक लाभार्थ्यांना अर्ज करता येत नाही. बांधकाम कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी गेल्या 3 महिन्यापासून वेबसाईट बंद आहे, त्यामुळे शैक्षणिक सहाय्य, मृत्यू, दिव्यांग सहाय्य, प्रसूती सहाय्य, निवृत्ती वेतन, घरगुती आवास यासह वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या कामगारांना घेता येत नाही, ऑनलाईन अर्ज करता येत नाही. शासनानं जुलैमध्ये योजनांमध्ये बदल करून काही नवीन निकष आणले, मात्र अर्ज प्रक्रिया अजूनही सुरू केलेली नाही. राज्यामध्ये 35 लाख बांधकाम कामगार आहेत की ज्या कामगारांना लाभापासून वंचित राहावं लागतंय. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ज्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्याचा लाभ जो आहे तो, या योजनांचा लाभ जो आहे तो घेता येत नाहीये. राज्यामध्ये संपूर्ण विचार केला तर 35 लाख कामगार योजनांपासून वंचित आहेत आणि आजही या कामगारांचा हाच सवाल आहे. नगर जिल्ह्याचा विचार केला तर सध्या 1,33,000 आणि संपूर्ण राज्यामध्ये साधारण 35 लाख बांधकाम कामगार आहेत की जे या सगळ्याच कल्याणकारी योजनांपासून वंचित राहतात. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: तर आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आर्जेनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, राज्यामध्ये सगळ्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शहरांमध्ये 10% पाणी कपात जी आहे ती होणार आहे आणि आता उद्योग व्यवसाय जे असेल त्यांना 30% पाण्याचा पुनर्वापर करणं बंधनकारक करण्यात आलंय. पिण्याच्या पाण्याला पहिलं प्राधान्य दिलंय. रब्बीवर सुद्धा काही रब्बी हंगामातल्या पिकांवर सुद्धा या पाणी वाटपाचा नक्कीच मर्यादा राहणार आहेत. सिंचनासाठी रब्बी हंगामातील भुसार आणि चारा पिकांना पाणी दिलं जाईल आणि त्यानंतर इतर रब्बी पिकांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे या पाणी कपातीच्या या निर्णयामुळे नक्कीच पिण्याच्या पाण्यानंतर रब्बीवर सुद्धा मर्यादा येतात. सगळ्या विभागांना हा समन्वय जो आहे तो देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर शहरी भागामध्ये सुद्धा 10% पाणी कपात करण्यात येणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाने याचं लोकमाध्यम. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. नगरचं अंतरंग या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आणि श्रोतेहो, आज आहे 7 ऑक्टोबर 2026 आणि आज आहे वार बुधवार, अर्थात आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आज आपण ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आहेत देवेंद्र भुजबळ, संपादक देखील आहेत देवेंद्र भुजबळ. आणि या पुस्तकातील अनेक अशा यशोगाथा ज्या आहेत, आम्ही अधिकारी झालो या यशोगाथा आपण नक्कीच ऐकत असतो आणि त्या नक्कीच प्रेरणा देणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या बीडमधल्या जिल्हा माहिती कार्यालयामध्ये माहिती अधिकारी म्हणून ज्या अंजू कांबळे आहेत, त्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सेल्स गर्लपासून माहिती अधिकारी त्या झाल्या आणि तो प्रवास त्यांचा आज आपण जाणून घेणार आहोत. सप्टेंबर 2023 पासून त्या कार्यरत आहेत आणि नवी दिल्लीमधल्या महाराष्ट्र परिचय केंद्रामध्ये माहिती अधिकारी असताना ही यशोगाथा लिहिली आहे. तर आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील हा भाग आज आपण जाणून घेणार आहोत. अगदी थोड्याच वेळामध्ये ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: ऐकत आहोत आणि या पुस्तकातील सेल्स गर्ल ते माहिती अधिकारी ही एक यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत. जगभर कोरोनानं वातावरण भयग्रस्त केलं होतं. सरकारी यंत्रणा दिवस रात्र काम करत होत्या आणि अशातच अंजू यांच्या वडिलांच्या आजारपणामुळे 15 मार्च 2020 निधन झालं. तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. दिल्लीहून ती नागपूरमध्ये आली आणि सगळे धार्मिक विधी आटोपून ती अमरावतीमध्ये तिच्या सासरी आली. अमरावतीमधून दिल्लीमधल्या कार्यालयात रुजू होण्यापूर्वीच देशभर 24 मार्च 2020 पासून 21 दिवसांसाठी लॉकडाऊन आलं. साहजिकच ती अमरावतीमधून दिल्लीमध्येही अंजू धडाडीची. महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबईमध्ये 2003 ते 2008 या काळात उपसंचालक वृत्त म्हणून मी कार्यरत होतो. दरवर्षी विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरमध्ये जाणं राहणं होई. खूप जण भेटायचे, खूप ओळखी व्हायच्या. अशातच एका अधिवेशनामध्ये त्यावेळी पत्रकार असलेल्या अंजू कांबळे यांची ओळख झाली. लहानपणीच ही मुलगी पत्रकार म्हणून इतक्या आत्मविश्वासानं विधानमंडळात वावरते हे पाहून तिचं कौतुक वाटायला लागलं आणि तिची नेमणूक मंत्रालयात झाली. पत्रकार अंजू आमची सहकारी झाली. पुढे काय झालं या प्रवासामध्ये हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: नमस्कार, मी शरद जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जनू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील यशोगाथा आपण जाणून घेतो आहोत आणि अंजूची एक गोष्ट आपण आज जाणून घेतोय. अंजूच्या धडाडीच्या वाटचालीचा मी एक साक्षीदार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नोकऱ्या करत अंजूनं एम ए राज्यशास्त्र, लोकप्रशासन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारधारा, पत्रकारिता अशा अनेक पदव्या संपादन केल्या. 12वीत वाणिज्य शाखेत 1998 साली नागपूर जिल्ह्यातून गुणवत्ता यादीमध्ये 8व्या क्रमांकावरती आली. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे टेलिफोन बूथवर दरमहा 500 रुपयानं महिन्याचं तिनं काम केलं. सेल्स गर्ल म्हणून देखील पेंट, वृत्तर सम्राट, नागपूर प्रतिनिधी, दैनिक संपादक म्हणून म्हटली गेली. महासंचालनालयात ती 1 जुलै 2008 रोजी मुंबईमध्ये रुजू झाली आणि पुढे मुंबईतून तिची बदली नवी दिल्लीमधल्या महाराष्ट्र परिचय केंद्रात झाली. महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत काम करणारी अंजू देशाच्या राजधानीत पोहोचली आणि तिथेच तिला पदोन्नती मिळून ती माहिती अधिकारी झाली. दरम्यान तिचा विवाह होऊन ती अंजू कांबळेची अंजू निमसरकर झाली. अंजूनं स्वतःला केवळ घरदार नोकरीपुरतंच मर्यादित ठेवलं नाहीये. स्वतः ज्या परिस्थितीतून ती गेली तिची जाण तिने ठेवली आहे. दिल्लीमध्ये गली पाठशाला या स्वयंसेवी संस्थेबरोबर ती सध्या काम करते आणि ही संस्था झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना मोफत शिकवणी देते, शाळा सोडाव्या लागलेल्या मुलांना पुन्हा शाळेत प्रवेश घेण्यास प्रोत्साहन देत असते. अखिल भारतीय सिद्धार्थ कल्याण या सामाजिक संस्थेचीही अंजू सदस्य आहे. याशिवाय विविध प्रेरणादायी व्यक्ती, संस्था, उपक्रम यावर ती सातत्यानं लिहित असते. नागपूर, मुंबई, दिल्ली, बीड असा तिचा सुवर्ण चौकोनी प्रवास आहे. अंजूच्या प्रशंसनीय कामाची दखल घेऊन तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. कठीण परिस्थितीत स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवणारी अंजू निर्माण झालेल्या आव्हानाचा स्वतःच्या परीनं समर्थपणे सामना करीत आली आहे. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील आपण हा भाग वाचला. लेखक आणि संपादक होते देवेंद्र भुजबळ. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे 1/2 एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजी अनु तुमच्यासोबत आहे. गुड मॉर्निंग नगरचं अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. आणि पितृपक्ष सध्या सुरू आहे, पण लवकरच नवरात्रोत्सवाला सुरुवात होती आहे. आणि आपल्या नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक घरोघरी नगर मध्ये नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे. म्हणजे हे सणासुदीचे दिवस आले की घरामध्ये आपसुकच तयारीचं वातावरण जे आहे ते आपोआप तयार होत असतं. आणि नवरात्रोत्सवाची घटस्थापनेची तयारी प्रत्येक गृहिणी, घरातली प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक शक्ती करते असं मी म्हणते. नक्कीच शक्तीची आराधना उपासना करणारे हे नवरात्रीचे दिवस आपल्याला खरंच खूप ऊर्जा देतात. आणि फक्त आपल्यालाच नाही तर घरातल्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक तिला, प्रत्येक महिलेला एक वेगळीच ऊर्जा देतात. माझ्या मते नक्कीच ऊर्जा देणारा हा सण आहे आणि शक्तीची आराधना करणारा हा सण आहे. नवरात्रोत्सवाची आपणसुद्धा तयारी करणार आहोतच आणि वेगवेगळे कार्यक्रमांची मेजवानी नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळणार आहे रेडिओ नगर 90.4 FM. येस, थोड्याच वेळामध्ये आरजे ऋतू तुम्हाला भेटायला येते गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक मंडळी। गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आपला शो सुरू झालेला आहे, मस्तपैकी सकाळ आहे, 11 वाजलेत आणि छान पैकी मंडळी मी आली आहे नवनवीन गोष्टींसोबत तुम्हाला भेटायला। मंडळी, एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ आणि सोबत मस्तपैकी खूप साऱ्या सकारात्मक गोष्टी। आयुष्य सुंदर आहे बरं का, फक्त गरज आहे ते त्या सुंदरतेकडे एका वेगळ्या दृष्टिकोनानं बघण्याची। आजच्या या छानशा प्रवासात मी तुमच्यासोबत असणारच आहे आणि मस्तपैकी तुमचा तणाव आज दूर करणार आहे। मंडळी, सध्या पितृपक्ष सुरू आहे। बऱ्याचदा या दिवसांमध्ये लोक थोडेसे गंभीर होतात किंवा काही नवीन काम करायला कचरतात, पण मंडळी विचार करा ना, पितृपक्ष म्हणजे दुसरं काही नाहीये तर आपल्या पूर्वजांप्रती, आपल्या आजी आजोबा आणि आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस आहेत। जे लोक आज आपल्या सोबत नाही आहेत पण ज्यांच्या संस्कारांमुळे, ज्यांच्या कष्टामुळे आणि त्यांच्या प्रेमामुळे आज आपण इथे आहोत, त्यांना आठवण्याचा हा काळ आहे। पितृपक्ष आपल्याला शिकवतो की नातं हे माणसाच्या जाण्याने संपत नाही, त्यामुळे या दिवसांमध्ये कोणतीही नकारात्मकता मनात न ठेवता आपल्या पूर्वजांचे स्मरण करा, त्यांनी दिलेल्या चांगल्या शिकवणीला आपल्या आयुष्यामध्ये जपा, कोणा गरजूंना मदत करा, भुकेलेला अन्न द्या, कारण आपल्या पूर्वजांना खरी श्रद्धांजली हीच असेल। चला तर मग मंडळी, पूर्वजांच्या आशीर्वादानं आणि एका छानशा याच सकारात्मक विचारानं आपल्या आजच्या शोची सुरुवात करत आहोत। पण मंडळी, आपण अगदीच थोड्या वेळात भेटत आहोत एका म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक, निवेदक आणि सादर करते किरण दहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
0: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.
4: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आपल्या संस्कृतीत कोणत्याही धार्मिक विधीची सुरुवात ज्या पानाशिवाय पूर्ण होत नाही ते म्हणजे खाऊचं पान, म्हणजेच नागवेलीचं पान. पूजेच्या कळसावर ठेवण्यापासून ते सत्यनारायणाच्या पूजेत देवाला अर्पण करण्यापर्यंत या पानाला आपण नेहमीच पवित्र आणि आदरणीय स्थान दिलंय. पण मंडळी, हे पान फक्त धार्मिक कार्यापुरतं मर्यादित नसून आपल्या आरोग्यासाठी आणि किचनसाठी सुद्धा एक वरदान आहे बरं का. सकाळी किंवा जेवणानंतर खाऊचं पान चावून खाल्ल्यानं पचनक्रिया अतिशय उत्तम राहते. तोंडातून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी हे नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून सुद्धा काम करतं. एवढंच नाही तर सर्दी किंवा कफ झाला असल्यास या पानाचं रस आणि मधाचं मिश्रण खूप गुणी ठरतं. आणि किचनमध्ये आजकाल शेफ्स आणि सुगृहिणी खाऊच्या पानाचा वापर करून पान आईस्क्रीम, पान शॉट आणि वेगवेगळे रिफ्रेशिंग ड्रिंक्स बनवतात जे की पाहुण्यांना भुरळ पाडतात. मग सखींनो, सण उत्सवांमध्ये देवाला अर्पण होणाऱ्या आणि जेवणानंतर पचनक्रिया सुधारणाऱ्या या आरोग्यदायी पानाचा वापर तुम्ही सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये नक्की करायला हवाय असं मला वाटतं. त्यामुळे मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आपल्या 90111 2390 या संपर्क क्रमांकावरती. अशाच गोष्टींसाठी तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, कामाची धावपळ, घराची जबाबदारी आणि या सगळ्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष ही तर आता आपल्या सगळ्यांचीच गोष्ट झाली. पण आज मी तुम्हाला एका अशा सुपर फूडबद्दल सांगणार आहे जे की महिलांच्या आरोग्यासाठी अगदी वरदान मानलं जातं आणि ते म्हणजे सत्तू. भाजलेल्या हरभऱ्यांपासून बनवलेला सत्तू हा पोषक घटकांचा खजिना आहे. महिलांमध्ये वारंवार दिसणारी अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता घालवण्यासाठी सत्तूमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असणारं आयर्न फार मदत करतं. तसंच मंडळी, यामध्ये भरपूर प्रोटीन फायबर असल्यामुळे हाडांना ताकद मिळते आणि पचनक्रियासुद्धा अगदी उत्तम राहते. मंडळी, सकाळी कामाच्या घाईत ब्रेकफास्ट करायला वेळ नसेल तर एक ग्लास सत्तूचं सरबत किंवा गुळ सत्तूचं पेय नक्की प्या. यामुळे तुम्हाला दिवस भर एनर्जी तर मिळालच, शिवाय वजन नियंत्रणात ठेवायला आणि पोटाची जळजळ कमी करायला सुद्धा मदत होईल. तर सखींनो, महागड्या सप्लिमेंट्स पेक्षा आपल्या किचन मध्ये उपलब्ध असलेला हा पारंपरिक सत्तू तुमच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा आणि मंडळी रहा एकदम फिट. आणि अशाच टिप्स साठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. Bye-bye.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी कधी अनुभवलाय का हा प्रसंग, आई फक्त 2 दिवसांसाठी बाहेरगावी जाते आणि अचानक तेच भरलेलं घर, सुंदर घर एकदम रिकाम आणि शांत शांत वाटायला लागतं. भिंती तर तशाच असतात, वस्तू सुद्धा तिथेच असतात, पण तरी सुद्धा घर खायला उठलंय असं वाटत नाही का? का असं होतं माहिती का मंडळी तुम्हाला? कारण घर हे फक्त विटा आणि सिमेंटनं बनत नाही, तर ते आईच्या वावरण्यानं सजीव असतं. सकाळी तिच्या बांगड्यांचा खणखणाट, किचनमधून येणारा तो ओळखीचा आवाज, कपड्यांची आवराआवर आणि हे कुठे ठेवलंय, हे असंच ठेवतात का, तसंच ठेवतात का, असं सगळे तिचे उपदेश. आणि आपण सुद्धा अरे यार मला हे सापडत नाही आहे असं विचारल्यावरती लगेच ती वस्तू ती आपल्या हातात आणून देणं, या सगळ्या सवयींनी घर जिवंत होत असतं. आई घरात नसली की घरातली प्रत्येक वस्तू आपल्याला विचारते की आता माझं काय. टीव्हीचा आवाज मोठा केला तरी तो शांतता घालवू शकत नाही, कारण मंडळी घर सावरणारी, प्रत्येकाची काळजी वाहणारी आणि घराला घरपण देणारी ती एकच व्यक्ती असते. त्यामुळं आई घरी असली की घर हसतं आणि खेळतं आणि ती नसली की तेच घर खायला उठतं. आजच तुमच्या आईला सुद्धा एक घट्ट मिठी मारा आणि सांगा की तू आहेस म्हणूनच हे घर घर आहे. आणि मंडळी तुम्हाला सुद्धा असा अनुभव येतो का किंवा इतर वेगळ्या कोणत्या फिलिंग्स येत आहेत का या बाबतीतल्या, तर तुम्ही मला शेअर करू शकता आपल्या रेडिओ नगरच्या 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

이상한 그런 게 많아.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखीनो आजकाल आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतोय बरं? सोशल मीडिया स्क्रोल. एखादा छान फोटो पोस्ट केला की आपली नजर सारखी फोनकडे जाते. किती लाईक्स आले, कोणी काय कमेंट केली. पण सखीनो या कमेंट्सचा विचार आपण किती करतो याचा कधी विचार केलाय का? कुणीतरी कौतुक केलं की आपण हवेत तरंगतो आणि एखाद्यानं नकारात्मक किंवा वाईट कमेंट केली की आपला सगळा मूड खराब होतो. आपलं हसू, आपला आनंद आपण अनोळखी लोकांच्या एका कमेंटवरती अवलंबून ठेवतो. मंडळी लक्षात ठेवा, सोशल मीडियावरची प्रत्येक कमेंट ही समोरच्या व्यक्तीची विचारसरणी दाखवत असते. तुमची किंमत नाही, लोकांचं कामच हे बोलणं. जर कुणाची कमेंट तुम्हाला आनंद देत असेल तर कुणाची कमेंट तुम्हाला दुःखही देते. आणि दुःख देणारी जी कमेंट असेल ना तर ती मनाला लावून घेण्याऐवजी सरळ इग्नोर करायला शिका. आपलं आयुष्य हे व्हर्च्युअल लाईक्सपेक्षा खूप सुंदर आहे, त्यामुळे कमेंटचा चष्मा बाजूला ठेवा, यावरती विश्वास ठेवा आणि स्वतःच्या आयुष्याचे खरे हिरो बनायला शिका. मंडळी सोशल मीडिया काय आज आहे उद्या नाही, कितीतरी ॲप बंद झालेत, कितीतरी ॲप नव्यानं लॉन्चही होतील. प्रत्येक क्षेत्र बदलत आहे, प्रत्येक युग बदलत चाललेलं आहे, वर्ष पुढे जात आहेत. त्यामुळे मंडळी यामध्ये गुंतत राहण्यापेक्षा कुठेतरी स्वतःवरती लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. मंडळी या बाबतीत तुमचं मत काय मला नक्की कळवा. 90111 23 90 ही आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block सर्वे नंबर 239 श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90111 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नगर 90.4 FM आवाज तुमचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आहे सर्वांचं स्वागतच. आणि मंडळी, घरामध्ये नवीन गॅस सिलेंडर आला की आपण काय करतो तर तो पटकन जोडायला जातो. पण जरा थांबा बरं का, काही लहान सहान गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपलं घर आणि कुटुंब नेहमी सुरक्षित राहील. सर्वात आधी जेव्हा डिलिव्हरी बॉय नवीन सिलेंडर आणेल तेव्हा त्यावरची सेफ्टी सील व्यवस्थित पॅक आहे की नाही हे नक्की तपासा. सिलेंडर जोडण्याआधी जुन्या सिलेंडरचा रेग्युलेटर पूर्ण बंद करूनच मगच तो बाहेर काढा. नवीन सिलेंडरची प्लास्टिक सील काढल्यानंतर त्याच्या व्हॉल्व्हच्या आत असणारी काळी रबराची वॉशर योग्य ठिकाणी आहे की नाही हे सुद्धा एकदा नीट बघून घ्या. जर ती खराब असेल किंवा नसेल तर गॅस लीक होऊ शकतो. त्याचसोबत मंडळी, रेग्युलेटर बसवताना तो व्यवस्थित क्लिक असा आवाज येऊन लॉक झाला पाहिजे. जोडणी झाल्यानंतर जर गॅसचा वास येत असेल तर लगेचच रेग्युलेटर बंद करा. आणि अशा वेळी आग पेटी असेल, आपली माचिस असेल, विजेचे स्विच असतील आणि त्यासोबत जे घरात लाइटर वगैरे असेल तर ते अजिबात सुरू करू नका. आणि घराच्या खिडक्या दारं लगेच उघडी ठेवा. आणि मंडळी, ही छोटीशी सतर्कता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची मोठी गुरुकिल्ली आहे. त्यामुळं अशाच गोष्टींची काळजी घ्या, सुरक्षित राहा. कारण या जीवनाला घातक गोष्टी आहेत, त्यामुळं आपण जेवढी सतर्कता बाळगू तेवढं आपण आपलं पण आणि आपल्या दुसऱ्यांचं सुद्धा आपण रक्षण करू शकतो. मंडळी, अशाच थॉटसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी आपला शो सुरू झालाय आणि मी आली आहे एका चटपटीत आणि तिखट गोष्टीवरती बोलायला. मंडळी, तुमच्या घरात पण असा एखादा माणूस आहे का की ज्याच्या ताटात हिरवी मिरची किंवा लाल वाळलेली मिरची किंवा ठेचा नसेल तर जेवणच पूर्ण होत नाही. आता समजा हे सगळं जरी नाही आहे पण तिखट पण आपल्या जेवणामध्ये पाहिजे, असं आहे का काही? मग काय होतं मंडळी की जी व्यक्ती जास्त तिखट खाते ना, तर त्याला मग घरातले बाकीचे लोक म्हणतात की अरे जरा तिखट कमी खा, आधीच स्वभाव तापडे तुझा. पण मंडळी, खरंच जास्त तिखट खाणारे जे लोक आहेत ते खरंच रागीट असतात का? चला तर मग आज याचा जरासं सायंटिफिक आणि मजेशीर हिशोब लावूयात. सायन्स असं सांगतं की जेव्हा आपण खूप तिखट खातो तेव्हा आपल्या जिभेवर कॅप्सेसिन नावाचं घटक काम करायला लागतं. मेंदूला वाटतं की जिभेला आग लागली आणि मेंदू लगेच शरीरामध्ये एन्डॉर्फिन नावाचं हॅपी संप्रेरक रिलीज करतो. म्हणजेच काय तर मंडळी, तिखट खाल्ल्यावर माणसाला एक वेगळाच आनंद आणि थ्रिल मिळत असतं. त्यामुळं तिखट खाल्ल्यानं माणूस रागीट बनत नाही, तर ज्या लोकांचा स्वभाव आधीपासूनच जास्त जरा उत्साही, धाडसी आणि इम्पल्सिव्ह असतो त्यांना तिखट खाणं जास्त आवडतं. म्हणजेच तिखट खाल्ल्यानं राग येत नाही, तर रागीट किंवा तापट स्वभावाचे लोक नकळत तिखटाकडे जास्त आकर्षित होतात. तर सखींनो, पुढच्या वेळी कोणी तुझ्या ताटामध्ये जर तिखट मागितलं तर समजून जा की माणूस हा रागीट नाहीये, तर फक्त जरासा मसालेदार आणि उत्साही आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं मंडळी? कारण या बाबतीतल्या अनेकांचे थॉट्स वेगळे असतात, अनुभव वेगळे असतात. हा जो माझा अनुभव होता किंवा मला जे सांगायचं होतं ते मी तुम्हाला सांगितलंच मंडळी. तर मला तुमचा अनुभव सांगा की तिखट खाणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव पर्सनली तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कसा अनुभवलाय, नक्की सांगा मला.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आरजे ऋतू आहे तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मंडळी काहीच दिवसांत नवरात्र सुरू होतीये. चहूबाजूला दिव्यांची रोषणाई, गरब्यांचा उत्साह आणि जगदंबेचा जय जयकार पाहायला मिळणार आहे आणि आपण मंडळी 9 दिवस देवीच्या 9 रूपांची अगदी भक्तिभावानं पूजा करतो, तिला साडी चोळी अर्पण करतो, तिचा जागर करतो. पण सखींनो आणि मोस्टली आपल्या मित्रांनो मला एक सांगावंसं वाटतं की मंदिरातील त्या देवीची पूजा करत असताना आपल्या घराघरांमध्ये कामाच्या ठिकाणी असणाऱ्या जिवंत देवींचा म्हणजेच प्रत्येक स्त्रीचा आपण तितकाच सन्मान करतोय का? तिची स्वप्न, तिचा स्वाभिमान, तिच्या निर्णयांचा आदर करणं हीच खरी देवीची भक्ती आहे मंडळी. जेव्हा घरातली स्त्री आनंदी असते, सुरक्षित अनुभवते आणि तिला तिच्या हक्कांचा सन्मान मिळतो ना, तेव्हाच खऱ्या अर्थानं नवरात्र साजरं होत असतं. चला तर मग या नवरात्रामध्ये एक नवीन संकल्प करूयात. फक्त देवीची पूजा नाही तर आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक स्त्रीचा मनापासून आदर आणि सन्मान करूयात. आता तुम्ही या नवरात्रीमध्ये काय करत आहात मला नक्की सांगा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल आपल्या नोकरदार महिलांची धावपळ इतकी वाढली आहे की ऑफिसची डेडलाईन, घराची जबाबदारी आणि तारेवरची कसरत करत असताना पितृपक्षाच्या या कालावधीमध्ये रोजच्या रोज श्राद्धविधी किंवा स्वयंपाक करणं बऱ्याचदा शक्य होत नाही. मग अनेकदा मनामध्ये एक चुटपुट राहते की अरे रे, मला पूर्वजांसाठी काहीच करता आलेलं नाहीये. पण सखीनो, आपल्या धर्मशास्त्रामध्ये आणि अध्यात्मामध्ये यावरती खूप सुंदर आणि सोपा मार्ग सांगितला आहे आणि तो तुम्हाला ऑब्व्हियसली माहीत असणारच आहे की जर वेळेअभावी किंवा परिस्थितीमुळे तुम्हाला पितृपक्षातील ठराविक तिथीला विधी करता आला नाही तर सर्व पितरी अमावस्या ही अत्यंत फलदायी मानली जाते. अध्यात्मानुसार सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी आपले सर्व पूर्वज आणि पितर पृथ्वीवरती उपस्थित असतात. या एकाच दिवशी तुम्ही अगदी श्रद्धेनं काढलेल्या एक घास, भुकेलेल्या व्यक्तीला दिलेलं अन्न किंवा मनापासून मानलेले आभार सुद्धा थेट पूर्वजांपर्यंत पोहोचतात आणि त्यांना तृप्त सुद्धा करतात. त्यामुळे मनावरती कोणतंही दडपण किंवा अपराधीपणाची भावना ठेवू नका. नोकरी आणि घराची जबाबदारी सांभाळत असताना सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी मनापासून पूर्वजांचं स्मरण करा, एखाद्या गरजूला मदत करा किंवा तृप्त भाव ठेवून त्यांना नमस्कार सुद्धा करा. फक्त भाव महत्वाचा असतो आणि बाकीची श्रद्धा वगैरे तर असतेच आपल्यासोबत. त्यामुळे मंडळी, एक तुम्ही रिलॅक्स रहा आणि फक्त पूर्वजांचा आशीर्वाद, त्यांनी शिकवण जी दिली आहे ती कायम स्मरणात ठेवून कायम आचरण करत रहा. मंडळी, अशाच गोष्टींसह भेटणार आहोत आपण थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मुझे आज भी पसंद है वो रात का आलम, आसमान से बरसती हल्की ओस की बूंदे, हाथ में चाय का प्याला, चारों तरफ सिर्फ सन्नाटा, हल्की धुन में बजता रेडियो और हमारा पसंदीदा गाना.

हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी आज आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा केली, खूप साऱ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. अगदी थोड्या वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता या शोमध्ये आणि मंडळी आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या ठीक सकाळी 11 वाजता. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आरजे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेही वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्नेहालय संस्था ही वंचित उपेक्षित मुलांच्या शिक्षण आणि सर्वांगीण

0: केंद्र समन्वयिका प्राजक्ता नगरकर मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार
0: मॅडम. आपल्या श्रोत्यांना स्वतःविषयी आणि स्नेहालय संस्थेची कशा जोडल्या गेल्या त्या प्रवासाविषयी ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
1: ओके, नमस्कार सगळ्यांना. माझं नाव प्राजक्ता नगरकर. मी स्नेहालयाच्या स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये ऍज अ कोऑर्डिनेटर म्हणून सध्या कार्यरत आहे. स्नेहालयाशी कसे जोडले गेलात हा तुमचा प्रश्न होता मॅडम. तर ऍक्च्युली माझं एमबीए कॉलेज मी कम्प्लीट केलं होतं, तर त्यावेळेसपासून ऍक्च्युली एमबीए कम्प्लीट याच्यासाठीच केलं. एमबीए एचआर मधून माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आणि त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये हाच विचार होता की आपण समाजाच्या काहीतरी उपयोगी लागलं पाहिजे. तर मग समाज कार्य करायचं म्हणजे शिक्षण सोडून करायचं तर नाही, ते आपण शिक्षण कम्प्लीट करून समाज कार्यामध्ये उतरायचं असा माझा आधीपासूनचा मानस होता. आणि रिसोर्स मध्ये म्हणूनच मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं की मला लोकांशी कनेक्ट व्हायला आवडतं, त्यांच्यासोबत राहायला आवडतं, त्यांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घेऊन त्याच्यावरती मदत करण्यात मला इंटरेस्ट आहे, म्हणून मी एचआर निवडले. आणि त्यानंतर ज्यावेळेस जॉब करण्याची संधी मला उपलब्ध झाली होती त्यावेळेस मी नगरमध्येच असल्यामुळे मला पॉसिबल होतं की मी स्नेहालयाशी जुडली जावं. आपला सत्यमेव जयते हा कार्यक्रम ज्यावेळेस सुरू होता आमिर खान सोबत, आपल्याला सर्वांना माहितीच आहे, तर त्यावेळेस पण गिरीश सरांनी खूप छान माहिती सांगितली होती आपल्या कामाबद्दल, आपण कसं वंचित घटकासाठी काम करतो. तर त्यावेळेस पासून कुठेतरी डोक्यात होतं की आपण या संस्थेमध्ये काहीतरी योगदान द्यावं म्हणून. आणि आता मी एमबीए नंतर जॉबसाठी पण नगरमध्येच असल्या कारणानं आपला बालभवनचा जो प्रोजेक्ट आहे, तर सिद्धार्थनगरच्या बालभवनमध्येच मी माझं पहिलं योगदान असं नाही म्हणता येणार, पण मी तिथे पहिली व्हिजिट केली होती आणि त्यावेळेस पासून स्नेहालयाला गेलेलो आहोत. तिथे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेशी पण मी काही वर्षांपासून जुडली गेली आहे, तिथेही मी व्हॉलंटिअरशिप करते आहे. आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचा नवचेतना आणि बालचेतना असे दोन कार्यक्रम आहेत जे आम्ही सिद्धार्थनगरमध्ये टीम सोबत जाऊन घेतले होते, त्या मुलांसोबत त्यावेळेस वेळ घालवला होता. त्याच्यानंतर कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या अगोदर आपलं रोबोटिक्सचं एक सेंटर आपण उघडलेलं होतं सावेडी, तर त्या अनुषंगाने पण आपण स्नेहालय इंग्लिश मिडियम स्कूल इथे जाऊन एक फ्री वर्कशॉप अरेंज केला होता मुलांसाठी, की त्या मुलांनाही स्टेम एज्युकेशन काय असतं, रोबोटिक्सचं बेसिक नॉलेज काय असतं, हे आपण कशा पद्धतीने करू शकतो यासाठी एक कार्यशाळा आपण तिथे जाऊन घेतलेली होती. अशा प्रकारे स्नेहालयाशी जुडली गेली आणि आता तर खूप छान संधी मिळाली, मी पूर्ण वेळ माझ्या स्नेहालयासोबत घालवू शकते आहे.
2: अच्छा, खूप छान मॅडम. स्नेहालय संचलित स्नेह ज्ञानदीप प्रकल्पाची सुरुवात नेमकी कोणत्या उद्देशाने करण्यात आली आणि या प्रकल्पाची गरज तुम्हाला का जाणवली?
1: खूप छान प्रश्न आहे हा. आपलं जे स्नेहालयाचं बालभवन आहे, सेवा विस्तारमध्ये आपण खूप छान मोठ्या प्रमाणात एज्युकेशन रिलेटेड वर्क करतो आहोत की वंचित समाजातली जी मुलं आहेत त्यांनाही क्वालिटी बेस्ड एज्युकेशन आपण कोणत्या प्रकारे देऊ शकतो हे आपण ध्यानात ठेवून त्या मुलांसाठी खूप छान काम करतो आहोत. तर असंच आपले जे डायरेक्टर आहेत हनीफ शेख सर, तर यांच्या मार्गदर्शनाखाली असं ठरवण्यात आलं की वंचित घटक जिथे जिथे आहे तिथे आपण काम करतो आणि मनपाच्या ज्या शाळा आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या स्कूल्स आहेत, तर त्या कुठेतरी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जसं की प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा खूप वाढल्यामुळे सगळ्याच पालकांचा म्हणा, विद्यार्थ्यांचा म्हणा, कल त्या शाळांकडे जास्त आहे आणि मराठी शिक्षण कुठेतरी मागे पडतं आहे, त्यामुळे आपल्या शासकीय शाळांना पण त्याचा परिणाम भोगावा लागतो आहे. तर ह्या अनुषंगाने आपण या शाळांसाठी काय करू शकतो किंवा ह्या शिक्षकांना मदत म्हणून काही करू शकतो का, किंवा आपल्या मनपाच्या शाळांमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते शक्यतो कामगारांची मुलं असतात, आपण जाणतो की त्यांना बाकीच्या ठिकाणी अफोर्डेबल फीज मध्ये शिक्षण घेणं परवडत नाही आणि म्हणून पर्याय म्हणून ते मनपाच्या शाळा निवडतात. तर कुठेतरी त्या मुलांसाठी पण काम करण्याची इच्छा होती आणि मनपाच्या शाळा फक्त कामगार वर्गातल्या मुलांसाठी नसून प्रत्येक मूल तिथं क्वालिटी एज्युकेशन घेऊ शकतो हा ब्रँड आपल्याला निर्माण करायचा आहे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये. आणि प्रत्येक मूल महानगरपालिकेच्या शाळेतच शिकावं, बाकी त्याचं एक्सेस फी उगाचच घेतली जाते पालकांकडून सुद्धा, तर ती कुठेतरी बंद व्हावी आणि एक व्यवस्थित एज्युकेशन सिस्टीम उभी राहावी आपल्या अहिल्यानगरमध्ये हा एक मानस असल्या कारणानं आपण हा स्नेह ज्ञानदीप प्रकल्प सुरू केला आहे.
2: खूप छान आहे मॅडम की जे वंचित आहे, दुर्लक्षित आहेत, कामगार स्थलांतरित विद्यार्थी आहेत किंवा कामगार जे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांवर तुम्ही काम करताय, खूप छान आहे. या मुलांसोबत काम करताना सुरुवात

0: व्यक्तीला कोणती आव्हाने तुमच्या समोर आली की हे सगळे तर मुलं स्थलांतरित असतात, कधी येतात कधी नाही येतात, काही पाल्य काही त्यांचे पालक कामगार असतात, काही कारणास्तव दुसरीकडे जातात, तर तेव्हा तुम्हाला काय आव्हाने आली की त्यांचं ऍडमिशन घेत असताना?
1: येस, ऍक्च्युली खूप सारी आव्हानं असतात. ज्यावेळेस त्या शाळांमध्ये आपण कामकाज सुरू केलं त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी उघडकीस आल्या की मनपा शाळांची परिस्थिती खालावली का बरं आहे. उगाचच एकमेकांवर दोषारोपण करण्याऐवजी बेस काय आहे हो ह्या ध्यानात घेऊन आपण जर काम केलं तर ते निश्चित काम यशस्वी होतं असं मला वाटतं. ज्यावेळेस आपण काम करायला सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की खूप सारी कामगार वर्गातली मुलं इथं आहेत, मग ते ऊसतोडी कामगार असतील, बांधकाम कामगार असतील, तर ह्या लोकांचं कसं असतं की आज इथं काम आहे, उद्या तिथं काम आहे, नंतर तिकडे काम आहे, ह्या पद्धतीने ते सतत स्थलांतरित होत असतात. किंवा आपल्या अहिल्यानगरच्या एमआयडीसी मध्ये भरपूर सारे ऑप्शन्स असल्यामुळं बाहेरच्या राज्यातली सुद्धा विद्यार्थी आपल्याकडे येतात. तर मग आपली जी एक शाळा आहे बोलेगाव जवळची गांधीनगरची, तर त्या भागामध्ये शक्यतो बरेचसे मुलं जे आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली आहेत, तर यांच्याशी बोलताना, यांच्याशी डील करताना, त्यांच्या पालकांशी संवाद साधताना पण खूप अडचणी येतात की त्यांना आपली स्थानिक भाषा येत नसते आणि आपल्या मनापर्यंत असते तर आपण बेसिक मराठीपासूनच एज्युकेशन त्यांना प्रोव्हाइड करतो, तर कोणत्या पद्धतीने त्यांच्याशी बोलावं, काय करावं, तर ही बरेच प्रकारची आव्हानं होती. परंतु एक ध्येय तुमचं साफ असल्यानंतर तुम्हाला किती पण आव्हानं आली किंवा किती पण अडचणी आल्या तरी त्याला कसं तोंड द्यायचं ते आपोआप तुम्हाला देव बुद्धी देतो आणि त्या पद्धतीने कामकाज करायला बळही येतं. तर मला वाटतं की ही प्रेरणाच कुठेतरी आपल्याला काम करून देते. आणि जसं की गिरीश सरांचं एक ध्येय आहे की वंचित समाज जिथे जिथे आहे तिथे तिथे आपल्याला काम करायचं आहे आणि त्या वंचित समाजाला आपल्याला वरती काढायचं आहे, तर हीच प्रेरणा कुठेतरी आम्हालाही खुरूप देते दरवेळेला. आणि मग दरवेळेस काउन्सिलिंग असो किंवा बाकी गोष्टी असो तर ह्या गोष्टींमधनं आपण पुढे पुढे पुढे पुढे जात असो. जसं की मायग्रंट स्टुडंट सोबत आपल्याला बोलताना भाषेचा कुठे म्हणतो आपण की भाषा आपल्याला कुठेतरी बॅरियर म्हणून ठरते की त्यांची हिंदी भाषिक पण हिंदी भाषिक असतात किंवा आदिवासी समाज असतो, त्या मराठी भाषा व्यवस्थित समजत नाही, आपली हिंदी सुद्धा लवकर व्यवस्थित समजत नाही जोपर्यंत ते आपल्याकडे कळत नाही. तसंच बरेचसे कामगार वर्ग असल्यामुळं आणि शिक्षणाचा त्यांना एवढा इफेक्ट माहिती नसल्या कारणानं किंवा एज्युकेशन रिलेटेड अवेअरनेस कमी असल्यामुळे म्हणा, तर मुलांचा जो कल आहे तो शिक्षणाकडे कमी असतो कारण पालकच शिक्षणाबाबत इतके जागृत नाहीयेत. त्याच्यामुळे काय होतं की बा आपण काम करतो आहोत आणि पोटा पाण्याला पैसा मिळावा म्हणून मुलाला लहानपणातच लहान वयातच बालकामगार जे म्हणतो आपण की आपल्यासोबत कामावरती घेऊन जाणं, त्यांना कामं सांगणं किंवा काम करून घेणं म्हणजे आता हे मुलांना त्रास देण्यासाठी म्हणून नसतं पण ऍक्च्युली त्यांचे पोटं जे भागणार असतं ते हातावरची कामं असल्या कारणानं ते नकळत त्या मार्गाने वळले जातात आणि बालकामगारांची पण संख्या वाढते. तर ते पण चॅलेंज असतं प्रत्येक वेळेस जाऊन सांगणं पालकांना, वेळोवेळी व्हिजिट करणं, काउन्सिलिंग करणं की नाही रे बाबा मुलांच्या हातात आता काम न देता तुम्ही पुस्तकं द्या तर त्यांचं भविष्य सुधारेल आणि त्या कारणाने तुमचंही भविष्यात कुठेतरी चांगलं होईल, तर ही आव्हानं आपण पेलतो आहोत आणि पुढे पुढे जातो आहोत.
0: अच्छा, तर मॅडम असा एखादा प्रसंग सांगू इच्छित आहे का की तुम्ही एखाद्या मुलाचं ऍडमिशन करताना त्यांचे पालक रिस्पॉन्स देतात किंवा काही पालक देत सुद्धा नाही का रिस्पॉन्स, तर तेव्हा तुम्ही कशा प्रकारे फेस केलं?
1: खरं सांगू का, ज्यावेळेस आपण ग्राउंडवरती काम करतो ना तर दोन्ही प्रकारचे आपल्याला अनुभव येतात. काही काही पालक खूप छान सपोर्ट पण करतात की मॅडम तुम्ही आमच्या दारात आलात तर आम्हालाच लाज वाटते आणि आम्ही खरंच चुकलो, आम्ही त्याला असं नव्हतं करायला पाहिजे, त्याला शाळेत पाठवायला हवं होतं वगैरे. पण कधी की ज्यावेळेस आपण तिथपर्यंत पोहोचतो त्यावेळेस त्यांना थोडंफार कुठेतरी जागरूकता निर्माण होते की नाही पोरगं शिकलं पाहिजे आणि मुलाला शाळेत पाठवलं पाहिजे किंवा मुलीला शाळेत पाठवलं पाहिजे. काही काही पालक असेही भेटतात की ऐकतच नाहीये मुलगा, आम्ही सांगून जातो. खरं सांगू का मॅडम, आपण ज्यावेळेस आपल्या घरातही बघतो की मुलांना एखाद्या गोष्टीला आपल्याला चांगली सवय जर लावायची असेल तर त्याला वारंवार त्या गोष्टीला सांगायला लागतं की नाही रे बाबा हे असं कर, नाही रे बाबा ते तसं कर. आणि हे कामगार वर्ग असल्यामुळं आई आणि वडील दोघंही सकाळ संध्याकाळ काम करत असल्यामुळं या मुलांशी बोलायलाच कुणाला वेळ नाहीये खरं तर. आणि त्याच्यामुळं मुलगा एकदा आई वडील घराच्या बाहेर गेले की मग टीव्ही बघणार किंवा बाहेर उन्हात खेळत बसणार, काहीतरी दुसरा उद्योग करत असणार, ह्या मार्गावरती जास्त जातात. तर ह्याच पालकांना जर आपण वारंवार सांगत राहिलो की नाही बाबा तुम्ही कामावरती जरी गेला आहात तर मुलांकडे लक्ष द्या, तो शाळेत येतोय की नाही ते बघा आणि त्याला शाळेत पाठवा, त्यानंतर आपणही ज्यावेळेस शाळा उघडते मुलं येत नाहीये तर आपल्या पियर एज्युकेटर्स म्हणा किंवा आपण स्वतः म्हणा ज्यावेळेस त्या वस्तीमध्ये फिरतो आणि त्या मुलांना घेऊन येतो तर नक्कीच कुठेतरी फरक जाणवतो. आणि आता आपण गेल्या वर्षभरापासून हे कामकाज करतो आहोत. आपल्याकडे दोन मनपाच्या शाळाही आहेत, एक अहिल्याबाई होळकर शाळा आणि मनपा गांधीनगर शाळा. तर या दोन्ही ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी याच्यामध्ये बदल घडून येताना दिसलाय. अगदी 100% नाही म्हणणार कारण प्रत्येक गोष्ट चांगली गोष्ट घडण्यासाठी थोडाफार कालावधी नक्कीच जायला लागतो. परंतु असे बरेच विद्यार्थी आहेत जे आपलं कामकाज सुरू झाल्याच्या नंतर रेग्युलर वर्गात येत आहेत. त्यांच्या पालकांमध्ये पण अवेअरनेस निर्माण झालाय. फोन करून पालक आम्हाला विचारतात की मुलगा आलाय का, नाही आलाय तर मग शेजारून फोन करून त्यांना शाळेत पाठवणं वगैरे या गोष्टी कुठेतरी सुरू झालेल्या दिसतात.
0: अच्छा, तर जसं की तुम्ही म्हणतात स्थलांतरित विद्यार्थी आहेत, कामगार विद्यार्थी आहेत तुमचे, तर विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी, शिक्षण आनंददायी असण्यासाठी तुम्ही कोणते नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतात जेणेकरून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल?
1: खूप छान प्रश्न विचारला. शाळा म्हणजे काय वाटतं मुलांना की एक अकॅडमिक शिक्षण देतात, पाठ्यपुस्तकं शिकवली जातात, पण आता असं राहिलेलंच नाहीये. मुळात प्रत्येक ठिकाणी डिजिटल युग सुरू झालं आहे आणि आपलाही मानस हाच आहे की मूल शिकलं पाहिजे. तर मूल शिकलं पाहिजे म्हणजे काय, की त्याला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे किंवा तो खूपच छान मार्गांनी पास व्हायला हवा हे नसून त्याला एक त्याच्या पायावरती उभं करणं, त्याला एक कॉन्फिडन्स देणं हा आपला एक मूळ ध्येय असल्यामुळं आपण ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे म्हणतो ते मुलांना देतो. बेस्ड लर्निंग म्हणजे नेमकं काय, तर जसं तुम्ही म्हणालात आनंददायी शिक्षण, तर आपण टॉय बँक सारखे गेम्स असतील की एक छानशी संस्था आहे ज्याच्यासोबत आपण जुडलो गेलो आहे, स्नेहालयामुळेच त्या संस्थेशी आपण जुडलो गेलोय आणि मनपा शाळांमध्ये सुद्धा आपण ते त्या ठिकाणी सुरू आहे आणि बाकी ठिकाणी पण आपण सुरू करण्याचा मानस आहे आपला. तर टॉय बँक सारखी संस्था आहे की जी बोर्ड गेम्स मुलांना प्रोव्हाइड करते, एज्युकेशनल गेम्स प्रोव्हाइड करते, तर त्या संस्थेशी जुळल्यामुळे बरेचसे गेम्स आपल्याकडे आहेत जेणेकरून आपण मुलांचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्याकडे वाढवू शकतो आणि मोटार स्किल म्हणा किंवा त्यांच्या बिहेव्हिअरल चेंजेस म्हणा, ओव्हरऑल डेव्हलपमेंट मुलांची कशी साधता येईल त्याच्यासाठी खरंच ते आपल्याला उपयुक्त ठरतायत. या व्यतिरिक्त वर्गामध्ये बसून छडी हातात घेऊन किंवा बोर्डवरती लिहून मनरे दे एक बे बेदुने चार असं न करता आपण ग्राउंडवरती मुलांना सर्कलमध्ये उभं करून मग एकानी दे एक बे म्हणायचं, पुढच्यानी बेदुने चार म्हणायचं, या पद्धतीने छोटे छोटे चेंजेस कसे करून आपल्याला मुलांना ऍक्टिव्ह राहू करता येईल या दृष्टीने प्रयत्नशील आहोत. मग कधी कधी मुलांमध्येच कॉम्पिटिशन लावणं की मुलगा आणि मुलगी दोघं जण कॉम्पिटिशन, किंवा मुलांनी एक पाडा म्हणायचा, मुलींनी एक पाडा म्हणायचा, मग मुलांना सुरच लागत नाही, आपली टीम जिंकली पाहिजे आणि आपण केलं पाहिजे, देखील करतात आणि कुठेतरी त्याचा फायदा होताना दिसतो. हे एक्झाम्पल म्हणून सांगितलं पण प्रत्येक ठिकाणी आपण हे पूर्ण कसं जपता येईल याच्यावरतीच फोकस आहोत.
0: खूप छान मॅडम की त्यांना एक खेळाच्या माध्यमातून एक त्यांना नाविन्यपूर्ण शिकवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. जसं की टॉय बँक तुम्ही आता सध्या सांगितलंय, तर नेमकं ही संकल्पना काय आहे?
1: टॉय बँक संकल्पना आहे, ओपन ट्री फाउंडेशनची ही एक संस्था आहे ज्यामध्ये अहिल्यानगरमध्ये निदोफरजी खूप छान काम करतायत त्याच्यावरती. आणि याच्यामध्ये काय असतं की विविध प्रकारचे बोर्ड गेम्स असतील जसं की चेस आहे किंवा ब्लॉक एकमेकांना जॉईन करून काहीतरी वेगळं बनवणं आहे किंवा पिक्चर ब्लॉक्स एकात एक घालून घर बनवणं जसं मुलं बनवतात, तर ह्या पद्धतीचे विविध गेम्स त्याच्यामध्ये आहेत. आणि याच्यातनं होतं काय की मुलांना नुसतंच खेळ म्हणून आपण न देता त्यांच्यामध्ये टीम बॉन्डिंग कसं निर्माण होईल, त्यांच्यामध्ये ते खेळण्याची उत्सुकता कशी जागृत होईल किंवा त्याच्यामधनं मुलगा कॉन्फिडेंटली कसा पुढे येऊ शकेल ह्यावरती आपण फोकस करतो. नुसतेच गेम्स मुलांना देणं आणि त्यांना खेळायला सांगणं हे न करता त्याच्यामधनं आपण बेस्ट अँड बेस्ट कसं मुलांकडून काढून घेऊ शकतो यावरती फोकस असतो. ते एक साधन म्हणून उत्तमरित्या काम करतं एवढंच फक्त आहे आणि खरंच त्याचा फायदा होतानाही दिसतो. आपण अप्रगत मुलांवरती जास्त काम करतो आणि अप्रगत मुलं अप्रगत काय राहतात तर ते कंटिन्यू शाळेमध्ये येत नाहीत किंवा त्यांना अभ्यासाची गोडी नसते म्हणून ती मागे राहतात. तर या मुलांना आपल्याला परत खेचण्यासाठी हे खूप छान उत्तम साहित्य म्हणून आपण युटिलाइज करतो या गोष्टींना की चल बाबा ते एवढं एवढं मला करून दाखव, एवढं एवढं मला म्हणून दाखव, हे कम्प्लीट झालं की मी तुला खेळून देणार. मग ते कुठेतरी मुलांना प्रोत्साहन राहतं आणि नुसतं गेम त्यांना खेळायला न देतं. त्याच्यामध्ये पण खूप सारे विविधता आहे की स्मॉल लेटर्स, कॅपिटल लेटर्स, एकमेकांना जॉईन करणं, मग त्याच्यातलं मुलं शिकतात खेळातून. की अच्छा हे असं ह्या कॅपिटल ए समोर हा स्मॉल ए लावला जातो म्हणजे ह्या दोघांची जोडी आहे, तर मग ते कुठेतरी त्यांना व्हिज्युअलाइज होऊन डोक्यामध्ये छान फिटही बसतं खेळता खेळता.
0: की तुम्ही टॉय बँकेच्या माध्यमातून जसं की आपण म्हणतो एक आनंददायी वातावरणात तुम्ही त्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत. तर मॅडम, शाळा सोडलेल्या किंवा शाळेत मागे असलेल्या मुलांना तुम्ही पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही नेमकी कोणती पद्धती वापरल्या असतात? तर तुम्ही म्हणतात की टॉय बँकेचं हे पद्धत आम्ही त्या मुलांना सांगतोय ते शिकवतोय, परंतु कसं कन्व्हिन्स करतात त्यांना की तुम्ही शाळा शिकली पाहिजे, शाळेच्या प्रवाहात आलं पाहिजे?
1: आपलं ऍक्च्युली मानस काय असतो की मूल हे रोज शाळेत आलं पाहिजे, त्यांनी अभ्यास करावा न करावा ही पुढची स्टेप, पण मुलांनी रोज शाळेत यायला हवं जेणेकरून तो विविध मुलांसोबत कम्युनिकेट करेल, विविध लोकांशी तो ज्यावेळेस कम्युनिकेट करेल किंवा ज्या संपर्कात जास्तीत जास्त येईल त्यावेळेस त्याची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होत असते आणि ती जास्त महत्वाची असते. घरी बसून मुलं काय करतात, टीव्ही बघतात, काम करतात किंवा दुसऱ्या काही गोष्टींच्या आहारी जातात आणि हे वय खूप नाजूक असतं आपण सगळेच जण जाणतो, आपण या सगळ्या फेजेस मधून गेलेलो आहोत. तर ह्या वयामध्ये जर मूल कंटिन्यू शाळेत जर आलं तर त्याचं नक्कीच भविष्य उज्ज्वल होतं आणि त्यामुळे आपण त्याच अनुषंगाने मूल कसं टिकून राहील शाळेमध्ये ह्या पद्धतीने आपण काम करतो. मग विविध प्रकारची त्यांना वेगवेगळे पुस्तकं देणं, गोष्टीची पुस्तकं देणं, वाचनाची आवड लावणं ह्या गोष्टी तर आपण सातत्याने करतोच आहोत, परंतु फोनवरती म्हणा किंवा प्रत्यक्ष त्यांच्या घरी व्हिजिट करून म्हणा आपण काउन्सिलिंग करण्याचं काम करतो. मग ते काउन्सिलिंग कोणत्या पद्धतीने की चल बाबा तुला खूप मोठं व्हायचंय आणि तुला खूप शिकायचंय हे बंबार्डिंग न करता त्याच्याशी अगदी फॅमिली म्हणून जाणं, बोलणं, का रे बाबा कसा आहेस, काय करतोय, असा इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलता बोलता त्याला आपण कसं आपल्याकडे आणू शकतो आणि कसं शाळेमध्ये त्याला रेग्युलर ठेवू शकतो ह्यावरती आपण कार्यरत असतो. कुठल्याही मुलाला तू अभ्यासाला बैस आणि इथे बैस आणि मी सांगते ते कर असं म्हटल्यानंतर कुठलंही मुलं आपलं ऐकत नसतं. ही कंटिन्युअस प्रोसेस असते की तुम्ही कशा त्या मुलाशी हँडल करताय, त्याची सिच्युएशन कशी हँडल करताय हे पण एक स्किल असतं असं मी म्हणेल. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी कनेक्ट राहता कंटिन्युअस तरच आणि तरच तो मूल तुमचा ऐकतो आणि त्याच्यामुळे मग त्याला जे आवडतं त्याचा जो कल आहे हा लक्षात घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळी ट्रीटमेंट देऊन, कारण कुठलंही मूल सारखं नसतं, त्याला समजून घेणारं माणूस हवं असतं, समजून घेणारी शाळा हवी असते, या अनुषंगानेच आपण आपलं काम करतो आहोत.
0: बरोबर आहे मॅडम. कामामध्ये कधी मोठ्या अडचणी आल्या आहेत की ऍज अ तुम्ही केंद्र समन्वयक म्हणून तिथे कार्यरत आहात आणि तुमची टीम सुद्धा तुमच्यासोबत काम करते, तर तुमच्या ओव्हरऑल तुमच्या सगळं टीमचा कसं ग्रुप बॉन्डिंग आहे आणि तुम्ही कशा प्रकारे एखाद्या अडचणीवर मात करताय?
1: खूप छान. आपण ज्यावेळेस टीम मध्ये एखाद्या काम करतो तर त्याच आणि त्याच वेळेस ते काम खूप छान पद्धतीने चालतं असं मला वाटतं. तर सगळ्यात महत्वाचं असतं की टीम बॉन्डिंग होणं आणि ज्यावेळेस एकच ध्येय समोर ठेवून दोन माणसं चार माणसं एकत्रित येतात तर त्यावेळेस बाकीच्या गोष्टी नगण्य असतात तुमच्यासाठी आणि त्यामुळे आपण टीम पण अशीच धरलेली आहे, अशीच नेमलेली आहे की जी ध्येयाशी निगडीत असेल. आपलं ध्येय आहे की वंचित समाजासाठी काम करणं, हे खूप मोठं सेवा कार्य आहे आणि खूप मोठं योग्य आहे असं मी म्हणेल. आणि ज्यावेळेस तुम्ही हा मोठं समोर ठेवता त्यावेळेस निश्चितच तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट लवकरात लवकर दिसून येतो. आपले जे वरिष्ठ आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला वारंवार याबद्दल मार्गदर्शन होत असतं की कसं तुम्ही फोकस राहिलं पाहिजे आणि कोणत्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे. तर आपली जी टीम आहे, आपल्या प्रत्येक शाळेमध्ये दोन दोन जणांची टीम आहे, एक शिक्षक आणि एक पीअर एज्युकेटर. तर आपली जी दुसरी शाळा आहे अहिल्यानगर अहिल्याबाई होळकर शाळा, तिथे पण एक टीचर आणि पीअर आहेत. आपल्या गांधीनगरच्या शाळेमध्ये मी स्वतः टीचर म्हणून कार्यरत आहे आणि आपल्यासोबत अजून एक पीअर ताई पण आहे. तर या चार जणांची जी टीम आहे तर प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांसोबत शेअर करतो. समजा आपल्याला एका भागामध्ये काही अडचण येत असेल तर आपण दुसऱ्यांशी ती कम्युनिकेट करतो. आपले जे दुसऱ्या शाळेमध्ये कार्यरत असणारे शिक्षक आहेत सचिन वाघ म्हणून, त्यांनाही नुकतं एक आयडियल टीचर म्हणून अवॉर्ड पण मिळालेला आहे. ते पण बऱ्याच दिवसांपासून वंचित समाजासाठी काम करतात तर त्यांचंही ध्येय फिक्स आहे की हा मला या मुलांसाठी काम करायचं आहे म्हणून. त्याच्यामुळे खरं सांगते तर जास्त आपल्याला त्याच्यात अडचणी येत नाहीत एकत्रित काम करताना, उलट आम्हाला एकमेकांची मदत होते की कुठे अडचण आली तर आम्ही छानपैकी एकमेकांसोबत ते शेअर करू शकतो आणि त्या पद्धतीने कामकाज पुढे जातं आपलं.
0: नक्कीच मॅडम, ग्रुप बॉन्डिंग म्हटलं की एकदम सुरळीत कामकाज चालणं हे शक्यच आहे. ज्ञानदीप प्रकल्प, या प्रकल्पामुळे एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात घडलेला एखादा प्रेरणादायक बदल किंवा की त्याच्या आयुष्यामध्ये कसे बदल झाले
1: येस नक्कीच. आपण वर्षभरापासून हे कामकाज करतो आहोत आणि खूप सारे मुलांमध्ये आपण आमूलाग्र बदल घडून येताना दिसतो आहे. त्यांचे शिक्षक म्हणा किंवा त्यांचे पालक हे स्वतःही त्याबद्दल बोलता आहेत. एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला त्यातलीच. एक अहिल्याबाई होळकर शाळेमधली गौरी घोरपडे नावाची एक विद्यार्थिनी आहे की जी आधी शाळेमध्ये रेग्युलर येत नसायची किंवा तिला शिक्षणाची ओढ नव्हती. तिच्या घरची स्थिती पण जरा बिकटच होती. तिची आई दरवेळेस कामाला असायची आणि घरी कोणी नसल्यामुळे तिच्या लक्ष द्यायला कोणी नसल्यामुळे तिचं जरा अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं. आणि ऍक्च्युली ती स्टार स्टुडंट असल्यासारखी आहे पण ती कुठेतरी मागे पडली होती. अचानक वडिलांचं निधन झाल्यामुळे म्हणा किंवा बाकी गोष्टी तिला फेस कराव्या लागल्या लहानपणातच त्याच्यामुळे. परंतु जसा आपला प्रोजेक्ट तिथे सुरू झाला राबवण्यात आला तर सचिन सर म्हणा किंवा आपल्या पियर ताई सोनाली ताई या दोघांनी पण वारंवार त्या सेवावस्तीमध्ये फिरून तिथे प्रबोधन करून त्या मुलांना परत घेऊन येणं या गोष्टी करत राहिले. आणि छान जसं आनंददायी शिक्षणाच्या दृष्टीने आपण कामकाज करतोय तर ते गौरीला पण कुठेतरी भावलं आणि ती रेग्युलर शाळेमध्ये यायला लागली. आणि आता इतकं छान तिचं बॉन्डिंग जमलेलं आहे बाकी शिक्षकांसोबतही बाकीच्या विद्यार्थ्यांसोबतही. ती कॉन्फिडेंटली प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेते. डान्स असेल, बोलण्याची वक्तृत्व स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल, या सगळ्याच गोष्टींमध्ये ती उत्तमपणे भाग पण घेते, सहभागी पण होते आणि छानपैकी ती उत्तमरित्या ते सादरीकरणही करायला लागली आहे. तिचं वाचनही सुधारलंय. म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये खूप सारे बदल घडून आणणं आपण त्यावेळेस पॉसिबल करून दाखवलं या प्रकल्पाने तर ती एक खूप छान मोठी सक्सेस स्टोरी म्हणता येईल आपल्याला वर्षभराची. तसंच गांधीनगर शाळेमध्ये पण एक विद्यार्थी आहे आर्यन अवतर नावाचा. पहिलाच आहे हा विद्यार्थी पण खूपच खोडकर असा असल्यामुळं त्याला सगळेच जण घाबरायचं म्हणजे मोठे मुलं सुद्धा त्याला घाबरायचे इतका तो प्रकारचा विद्यार्थी होता. तर त्याला आपण न म्हणजे नुसतंच रागवून जर आपण त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला असता तर तो अजून कदाचित खोडकर बनला असता. पण आपण त्याला त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याच्यामध्ये कसं कोणती स्किल्स आहेत त्याली लीडरशिप कशी तो छान पद्धतीने करू शकतो थोडस असं मोटिवेट करून त्याला थोडस आपण मोल्ड करण्याचा प्रयत्न केला तर तो पण आता छान अभ्यास करायला लागला आहे. त्याच्या घरचे पण सांगतात की इतके दिवस आमचं तर काय ऐकत नव्हतं आपण तुमचं ऐकायला लागलाय वगैरे. नाही काय असं मला नाही वाटत. फक्त एकच गोष्ट आपण वारंवार सातत्यानं ती करत गेलो तर त्याच्यात आपण यशस्वी होतो असं मला वाटतं आणि तेच आपण करतो आहोत.
0: महानगरपालिकेच्या ज्या मनपाच्या शाळा आहेत त्यात तुम्ही राबवतायत आणि विद्यार्थ्यांना एक उच्च दर्जाचं कसं शिक्षण देता येईल त्याकडे तुमचा कल आहे नक्कीच मॅडम. तर मॅडम आता आपण सुरुवात तर केलेली आहे आपलं एक वर्ष झालेलं आहे स्नेहज्ञानदीप प्रकल्पाला. तर सुरुवातीचा अनुभव कसा होता तुमचा?
1: तर मनपा शाळांकडे बघण्याचा सगळ्यांचाच दृष्टिकोन एवढ्यात बदलला आहे की बाबा तिथे क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला मिळत नाही, तिथे मुलांकडे प्रॉपर लक्ष दिलं जात नाही किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण बघत होतो. परंतु खरं सांगू ज्यावेळेस मनपा शाळांसोबत काम करायला सुरुवात झाली त्यावेळेस कळालं की कुठलीही व्यक्ती ही वाईट नसते. प्रत्येक जण आपला 100% देऊन कामकाज करत असतो. मग तिथलचे शिक्षक वृंद असतील किंवा बाकीचा स्टाफ असेल किंवा अजून आपल्या आजूबाजूचे सगळं वातावरण असेल तर प्रत्येक जण आपलं बेस्ट देण्याचाच प्रयत्न करत असतो. परंतु होतं काय की कुठेतरी एका माणसाला लिमिटेशन्स येतात. तर जसं की मनपा शाळांचं स्ट्रक्चर एक वेगळ्या पद्धतीने राबवलं जातं किंवा त्यांना बरेचसे स्पॅन्सेस असतात त्यांना ते पूर्तता करायची असते त्या गोष्टींची ते करून त्यांना मुलांनाही शिकवायचं असतं. बरेचशा आपले शासकीय नियमावलीमध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या शिक्षकांच्याही फेवरमध्ये नाहीये त्यामुळे तिथं शिक्षक पोहोचू शकत नाही प्रत्येक घरापर्यंत पोहोचू शकत नाही. आता आपला जसा प्रकल्प सुरू झाला आपण प्रत्येक घरी स्वतः व्हिजिट करतो. हेच जर त्या शिक्षकांना करायचं म्हटलं तर ते मुलांकडे बघतील की होम व्हिजिटला बाहेर जातील ही पण कुठेतरी अडचण असते. मला वाटतं हे पण आपण सर्वांनी थोडंसं लक्षात घ्यायला हवं. त्यांच्या पण थोड्याशा काहीतरी अडचणी असू शकतात हे पण आपण जाणलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आम्ही कामकाज सुरू केल्यामुळं ते थोडंसं कुठेतरी फायद्याचं ठरलं. मनपा शाळांकडे बघण्याचा जसा दृष्टिकोन वेगळा असतो जसं आम्ही नवीन ऍडमिशनसाठी सर्वेला गेलो तर शासनाची शाळा मग तिथे कसं काय एज्युकेशन मिळणार काय मिळणार असे बरेचसे प्रश्न आम्हाला विचारायचे. इंग्लिश मिडियम शाळेमध्ये आम्हाला काहीच बघावं लागत नाही. मग इथून मुलगा आला तर तो आम्हाला ट्युशनला लावावं लागतो असं करावं लागतं तसं करावं लागतं तर असे बरेचसे पालकांकडनं ही तक्रारीचे सूर यायचे. परंतु ज्यावेळेस आपण त्यांना सांगितलं की तुम्ही एकदा शाळेला व्हिजिट करा आपला प्रकल्प चालू आहे प्रकल्पाची माहिती घ्या कशा पद्धतीने आपण एज्युकेशन देतो मुलांना ते बघा. तर हे ज्यावेळेस आपण घरोघरी जाऊन सांगण्यात आलं त्यावेळेस त्या पालकांना कुठेतरी अवेअरनेस निर्माण झाला की नाही बाबा उलट इंग्लिश मीडियम शाळेऐवजी आपण मनपाच्या शाळेकडे प्राधान्य दिलं पाहिजे आणि मुलांना इथे पाठवलं पाहिजे. आपल्या मनपा शाळेमध्ये प्रत्येक गोष्ट फ्री ऑफ कॉस्ट दिली जाते हे बऱ्याचशा पालकांना माहितीच नसतं. आपल्याकडे गणवेश असतो, आपल्याकडे विविध शासनाच्या ज्या योजना आहेत त्यांचं गायडन्स दिलं जातं मुलांना. त्या स्कीम मध्ये जे बसत असतील त्यांना कसा त्याचा फायदा करून घेता येईल किंवा त्यांना कशी त्याची मदत होईल या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं. परंतु हे पालकांना अजून माहितीच नाहीये आणि त्यामुळे फक्त ते दूर दूर लोटले जात आहेत. तर ज्यावेळेस हा अवेअरनेस आपण क्रिएट करतो निर्माण करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये बदल घडतो आणि मग पालकांचं पण थोडस प्रबोधन होतं या दृष्टीने आणि मुलांना परत ते ह्या शाळांमध्ये पाठवायलाही तयार होतात. असे एक दोन केसेस आपल्याकडे आहेत की जे इंग्लिश मीडियमच्या शाळेतून काढून पुन्हा मनपा शाळांमध्ये त्यांनी प्रवेश घेतले एलकेजी युकेजी त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये केली आणि मग परत आपल्याकडे ऍडमिशन आले अशी काही विद्यार्थी आहेत.
0: तर मॅडम स्वतः सामाजिक क्षेत्रात कार्य करत असताना स्वतःसाठी कधी वेळ काढलाय का छंद आहे जो तुम्ही आतापर्यंत आवडीने जोपासला आहे?
1: खरं सांगू समाजकार्य करणं हीच माझी खूप मोठी आवड आहे आणि तेच मला इथे करायला मिळत असल्यामुळं थोडस मन जे असतं ना म्हणजे जे काम तुम्हाला आवडतं त्या कामामध्ये जर तुम्ही पुढे जात राहिला तर आपोआप तुमचं मनही रमतं आणि तुम्हाला काही गरज वाटत नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे माझं आवडीचं काम असल्यामुळे मला असं दुसरा छंद जोपासण्याला खरं तर वेळही मिळाला नाही कारण माझं बाळही छोटं आहे घरी तर घरी पण थोडीशी आपल्याकडे जबाबदारी आहे आणि बाहेरही आपण मोठ्या याच्यावरती सुरू आहे कामकाज. तर खरं तर वेळ काढायला तो मिळत नाही काढायला. मला वाचनाची पण आवड आहे वेगवेगळी पुस्तकं वाचायला आवडतात. श्रीश्रींना मी फॉलो करते आर्ट ऑफ लिव्हिंगला. तर श्रीश्री रविशंकरजी जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे फाउंडर आहेत त्यांना मी गुरु मानते आणि त्यांना फॉलो करते गेल्या 15 वर्षांपासून. तर मेडिटेशन असेल किंवा योगा असेल तर हे पण मी अधून मधून करते. रेग्युलर सध्या होत नाही पण अधून मधून जसा वेळ मिळेल तसं मी मेडिटेशन करते योगा करते त्याच्यामुळे कुठेतरी अजून एनर्जेटिक वाटायला लागतं आणि नव्याने पुन्हा सुरुवात करता येते.
0: जसं की म्हणताय तुम्हाला छंदच आहे सामाजिक कार्य करताना परंतु तुम्हाला वाचनाचाही छंद आहे. मॅडम या क्षेत्रात काम करत असताना असं कोणता क्षण आलाय की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की हो मी या क्षेत्रामध्ये काम करत आहे तर कामाचा खूप अभिमान वाटला आहे असं कधी वाटलंय का? कधी तुमची कोणी अशी प्रशंसा केली का कामाबद्दल?
1: कोणीतरी आपली प्रशंसा करावा यासाठी मी काम करत नाही पहिली गोष्ट. आणि आत्मिक समाधान मला खूपदा मिळालंय जसं स्नेह ज्ञानदीप प्रकल्प सुरू झालाय आणि मी इथे काम करायला सुरुवात केली स्नेह ज्ञानदीप सोबत. तर प्रत्येक वेळेस एखादं मूल कुठेतरी छान पद्धतीने रेग्युलर येतं आहे छान पैकी बोलतं आहे काहीतरी करत आहे बरं. आपण मुलांशीच नाही आपण पालकांशी पण दरवेळेस कम्युनिकेशन करत असतो. स्नेहालयाचे बरेचसे प्रकल्प आहेत जसं की स्वक्षमा असेल आपलं स्नेहवात्सल्य स्कूल असेल त्याच्यानंतर बालविवाहावरती काम करणारा आपला उडान प्रकल्प आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा उमेद प्रकल्प आहे. तर ह्या प्रकल्पाची पण आपण वारंवार महिलांना म्हणा किंवा कम्युनिटीमध्ये अवेअरनेस क्रिएट करत असतो कुणाला कुठे गरज असेल तर तिथे पाठवतही असतो. तर आपल्याकडे एक केस आली होती अशी की जिथे एक महिला होती आणि ज्यांचे पती अचानक निधनामुळे तिला 2 मुलं होती तर ती अगदीच स्वतःचं शिक्षणही पूर्ण झालं नसल्यानं तिला व्यवस्थित कुठे काम करता येत नव्हतं आणि बऱ्याचशा गोष्टींना तिला फेस करावं लागत होतं. तर त्या महिलेला आपण स्नेहालयाचा मार्ग दाखवला मुलांचं शिक्षण व्यवस्थित पद्धतीनं व्हावं आपलं रिहॅब सेंटर जे आहे तिथे आपण त्या मुलांचा दाखला दिला होता आणि तिथून मग ते मुलं बाकीच्या शाळांमध्ये वगैरे गेली. तर हे कुठंतरी आत्मिक समाधानच लाभलं जातं की व आपण कुठेतरी कारणीभूत ठरलो म्हणजे आपण काय खूप मोठं काम करत नाही आहोत ऍक्च्युअली ज्याचं त्याचं ठरत असतं आपण फक्त एक माध्यम बनतो आणि ते माध्यम आपण बनलो याचं समाधान वारंवार लाभत असतं. जसं की मी सांगितलं की श्रीश्रींना फॉलो करते तर गुरुजींचं पण हे असतं की तुम्ही समाजात आला आहात तर तुम्ही समाजाचंही काहीतरी देणे लागतं. आपलं कसं स्वतःचं कसं होईल माझ्या मुलांचं कसं होईल माझ्या फॅमिलीचं कसं होईल हे रडत न बसता आपण समोरच्याला काय देऊ शकतो ह्यावरती आपण फोकस्ड राहिलं पाहिजे आणि हीच शिकवण मी कायमस्वरूपी मनात ठेवते आणि जितकं जमेल तितकं आपण कसं दुसऱ्यांना मदत करू शकतो यावरती कार्यरत असते. तर मग आता हे मी खूप मोठं काहीतरी करते असं नाही समजत मी पण खरी गोष्ट आहे की बा जिथे ज्याची गरज आहे तिथे जर आपण उभे राहिलो तर तिथे कुठेतरी त्या माणसाला इतकं समाधान मिळून जातं आणि ते समाधान मिळून देण्यासाठी आपण कुठेतरी माध्यम ठरतो आहोत याचं समाधान नक्कीच लागतं.
0: नक्कीच मॅडम, जसं की तुम्ही म्हटलंय की तुम्ही श्री श्री यांना फॉलो करताय, त्यांना एक आदर्शस्थानी ठेवतायत, तर या कामामध्ये तुम्हाला प्रेरणा कोणाकडून आणि कशी मिळाली, कुठून मिळाली की तुम्ही या आपल्या ज्ञानदीप प्रकल्पामध्ये तुम्ही एक ऍज अ केंद्र समन्वयक म्हणून कार्यरत करावं असं तुम्हाला काय वाटलं?
1: ही संधी माझ्याकडे येत गेल्या. जसं मी सांगितलं की आपण जर फोकस्ड राहिलो तर बरोबर सगळी कामं व्यवस्थित पार पडतात. मला सगळ्यात जास्त समाज सेवा करावी किंवा आपण समाजाच्या कारणी लागावं याची सगळ्यात मोठी प्रेरणा माझी आई निर्मला कुलकर्णी यांच्याकडून लागली. तिचं दरवेळेचं म्हणणं असतं माझ्या आईचं की तुम्ही जे पण काही करता आहात तर तुमच्या मनाला योग्य वाटलं पाहिजे आणि कोणीतरी आहे आपल्याकडे बघणारं हे ध्यानात ठेवून तुम्ही जर काम केलं तर कुठेही तुम्ही चुकू शकत नाही असं तिला वाटतं. आणि खरंच तिचं जे म्हणणं आहे ते मलाही योग्य वाटायला लागलं आणि त्याचा अनुभव वारंवार येत राहिला. माझ्या आईमुळेच मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्याही प्रवाहात आले आणि आधीपासून जसं मी तुम्हाला म्हणाले की सत्यमेव जयते कार्यक्रम बघितल्यानंतर मला स्नेहालयाची पण ओळख तिथूनच झाली. गिरीश सरांनी ज्यावेळेस तिथे सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या तर तिथेही एक प्रेरणा मिळाली होती की ह्या अशा संस्था ज्या आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था पण जर तुम्ही बघताल तर खूप साऱ्या गोष्टींवरती काम करते, शिक्षणावरती पण खूप मदत करते आहे ही संस्था. जिथे जिथे गरज आहे महाराष्ट्रातले म्हणा किंवा बाकी जिल्ह्यातले जे खेडेगाव आहेत तिथे सुद्धा आपलं खूप सारं काम चालतं. पाणी वाचवा पाणी झिरवावरती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मुलांना एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करू शकतो किंवा रोजगार लोकांना कसं उपलब्ध करून देता येईल, त्याच्यानंतर नैसर्गिक शेतीकडे आपण कसा आपला कल घेऊन जाता येईल, या विविध गोष्टींवरती आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था सुद्धा कार्यरत आहे. तर कुठेतरी माझं शिक्षण कम्प्लीट झाल्याच्या नंतर कुठल्या तरी एका मोठ्या कंपनीत मला जॉब मिळावा किंवा अब्रॉडला मी जाऊन वर्क करावं असं मला कधीच वाटलं नाही. कारण मी एज्युकेशन घेतलं त्याच्यासाठी की मला समाज सेवा करता यावी आणि मला तिथे कार्यरत होता यावं. तर माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की मी एकतर आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत जुडली जाईल किंवा स्नेहालयासोबत जुडली जाईल. आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेसोबत तर मी आहेच, ते व्हॉलंटिअरशिप मी करतेच आहे अनेक वर्षांपासून. आपला इंदोर आश्रम जो आहे मेन ऑफिस आहे आपला तिकडे, तर तिथेही मी सेवा कार्य करून आले आणि तिकडची पण मी तिथूनही बरेचसे अनुभव घेऊन आले. आणि ज्यावेळेस नगरमध्ये आले त्याच्यानंतर माझं लग्नही झालं, ठिकाणही मला नगरचंच मिळालं असल्यामुळे मी नगरमध्येच स्थायिक झाले. आणि मग हे सगळ्या गोष्टी होत असताना संधी उपलब्ध झाली आपल्या स्नेहालयातनं. ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट जागा रिक्त असतात तर त्यावेळेस आपली ऍडव्हर्टाईज येते आणि कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ती माझ्यापर्यंत पोहोचली जागा आहे आणि मग मी ते अप्लाय केलं आणि माझं सिलेक्शनही झालं. सुरुवातीला मी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे टीचर म्हणून कार्यरत आणि मग नंतर ही संधी मिळाल्यामुळे अजून चांगला काम आपल्याला करता येऊ शकेल असंही मला वाटलं आणि त्याच्यामुळे ती संधीतही मी ऍक्सेप्ट केली आणि आता स्नेह ज्ञानदीप या प्रकल्पामध्ये कार्यरत आहे.
0: अच्छा, नक्कीच मॅडम. जसे की तुम्ही आता म्हटल्यात की सुरुवातीला तुम्ही स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल येथे कार्य केलेलं आहे तर तेथील एखादा अनुभव शेअर कराल का आमच्याशी? तर आम्हाला तर ऐकायला नक्कीच आवडेल की तुम्ही अगोदर तिथे कशा प्रकारे वर्कआउट केलं आहे.
1: नक्कीच. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल इथे आपली जी शाळा आहे इंग्लिश मीडियमची ती पण आपण वंचित समाजातल्या मुलांना क्वालिटी बेस्ड एज्युकेशन कसं प्रोव्हाइड करून देऊ शकतो यासाठीच ती कार्यरत आहे आणि त्याच्यामुळेच आपण ती सुरूही केली होती. आणि जसं ती रिहॅब तिथलचे जे रिहॅबचे मुलं आहेत किंवा मुली आहेत तर यांच्यासाठी प्रामुख्याने ही शाळा उघडली होती आपण काही वर्षांपूर्वी. आणि आताच्या काळामध्ये आपण ही बाकीच्या मुलांसाठीही ओपन केली की बा जे आजूबाजूच्या परिसरातले कामगार वर्ग असतील किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती थोडीशी बेताची आहे पण त्यांना आपल्या मुलांना क्वालिटी एज्युकेशन देण्याची गरज वाटते तर अशा लोकांनाही आपण ही ओपन करून दिली आहे. तर इथे बरेचसे चॅलेंजेस होते की जे रिहॅब सेंटरमधले मुलं असतील तर त्यांना थोडासा त्यांच्या कलानी घेऊन शिकवावं लागतं. थोडेसे बरेचसे त्यांचे शारीरिक व्याधी असतात, कुटुंबापासून दुरावलेली ही मुलं असतात तर त्यांच्यासोबतही काम करताना आपलं तितकंच भावनिक होऊन जातं आणि त्या भावना आपल्याला कुठेतरी आवरून त्यांना एज्युकेशनच्या पाथवरती आपल्याला टिकवून ठेवायचं असतं. तर तो पण खूप चॅलेंजिंग जॉब होता आणि जाऊन खूप छान वाटलं. अजूनही तिथलची मुलं भेटल्यानंतर टीचर म्हणून जवळ येतात, बोलतात, छान वाटतं की अरे आपण इथे राहून पण काहीतरी पॉझिटिव्ह काम करू करण्याचं कुठंतरी योगदान दिलं, छोटं खालीचा वाटा उचलला. थोडेच दिवस होते मी ते पण खूप छान अनुभव आले आणि अजूनही ते अनुभव गाठीशी बांधून आहे.
0: जसं की तुम्ही तिथेही काम केलंय, आता नव्याने सुरुवात आपलं स्नेहालय संचालित स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये सुद्धा तुम्ही कार्यरत आहात, तर या प्रकल्पामध्ये भविष्यामध्ये आणखीन कोणते नवीन उपक्रम राबवण्याचा तुमचा मानस आहे, जेणेकरून आपला ज्ञानदीप प्रकल्प हा अजून उत्कृष्ट पद्धतीने कार्यरत राहील?
1: अगदीच, आपल्याला खूप सारे कामकाज करायचं आहे. फक्त एक वर्ष आपण दिलं आहे आताशी आणि त्याच्यातून आपण बऱ्यापैकी पॉझिटिव्ह वातावरणही निर्माण करण्याचा प्रयत्न नक्की करून खूप काम करणं बाकी आहे. जसं इंग्लिश मिडियम मध्ये रांगा लागतात सध्याला काहीच नसताना, तर या रांगा आपल्याला मनपा शाळांमध्ये लावायच्या आहे. मनपा शाळांसाठी आपल्याला पेंडिंग लिस्ट लागली पाहिजे या पद्धतीने कामकाज
0: करण्याचं.
1: तर याच्यासाठी आपण कोणत्या पद्धतीने अजून पुढे जावं, कसं आपण हे करावं, याच्यावरती भरपूर सारं कामकाज सुरू आहे. आपल्या स्नेहालयाचा बालभवन जो प्रोजेक्ट आहे जो सेवावस्तूंतल्या मुलांवरती काम करतो, तर आपण या बालभवन प्रोजेक्टमध्ये खूप सारे आमूलाग्र बदल घडवून आणलेत, म्हणजे सुरुवातीचं आणि आताच खूप सारे चेंजेस आहेत. तर अनुभवातून माणूस शिकतो असं म्हणतो आपण, आणि बालभवन गेल्या 20% पेक्षा जास्त दिवस कार्यरत आहे मुलांमध्ये आणि एज्युकेशनशी रिलेटेड. तर मी म्हणत होते की जसं बालभवनाचं आपलं छानपैकी कामकाज चालू आहे शिक्षणावरती, तर तोच बेस धरून आपण आपल्या स्नेह ज्ञानदीप प्रकल्पामध्ये उतरलो आहोत. आपल्याला त्या बेसने आपल्याला खूप छान सपोर्ट पण मिळतो आहे विद्यार्थ्यांचाही तिथल्या शिक्षकांचाही. तर ह्याच्यावरतीच अजून कामकाज करून आपण अजून उत्तमरित्या क्वालिटी बेस्ड एज्युकेशन कसं मुलांना देऊ शकू, इथली पण मुलं आपण कशी चमकवू शकू. स्कॉलरशिप झालं, प्रज्ञाशोध परीक्षा झालं, ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये पण मुलं उतरली पाहिजे, ह्या इथपर्यंत आपण कसं त्यांना घेऊन जाऊ शकतो. तर हे एकट्याचं कोणाचं काम नाहीये किंवा एकट्या व्यक्तीचं काम नाहीये, याला खूप मोठा सपोर्टची गरज असते. आणि त्याच्यासाठी त्याला बरेचसे व्हॉलेंटियर्स पण लागणार आहे. तर रेडिओ, आपल्या रेडिओच्या माध्यमातून मी आवाहनही करू इच्छिते की जिथे जिथे मनपाच्या शाळा आहेत आणि जिथे जिथे आपलं स्नेहज्ञानदीप प्रकल्प सुरू आहे, तर तिथे जर कोणाला आपलं स्वतःचं योगदान देण्याची इच्छा असेल तर व्हॉलेंटियर म्हणून तुम्ही तिथे या, संपर्क करा. तुम्ही तुमचं द बेस्ट कसं देऊ शकता याच्यावरती जर काही करत असू आपण, तर अजून मला वाटतं निश्चितच याच्यात आमूलाग्र बदल घडताना दिसून येतील. काही काही जणांना खेळाची खूप आवड असते, काही जणांना संगीताची आवड असते, तर एक व्यक्ती प्रत्येक ठिकाणी आपलं योगदान नाही देऊ शकत. तर मग मला असं वाटतं की आपल्याला जे चांगलं येते आणि जर आपल्याला जे चांगलं येते ते समाजासाठी आपण द्यावं अशी ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांनी पुढे यावं, संपर्क करावा आणि त्या पद्धतीने आपण एकत्रितरित्या काम करून या मुलांवरती आपण अजून आपल्याला कसं काम करता येईल यावरती आपण बघू शकू आणि खूप छान पद्धतीने पुढे जाऊ शकू असं मला वाटतं.
0: नक्कीच मॅडम, जसं की तुम्ही म्हणताय आपल्या मनपाच्या शाळेला एक उत्कृष्ट आणि आदर्श शाळा बनवण्याचा तुमचा मानस आहे, तर आता सध्या पालकांचा असा मानस आहे की सीबीएसई पॅटर्न्स पाहिजे किंवा एकदम हायर एज्युकेशन पाहिजे, तर आपल्या स्कूलमध्ये आपल्या मनपाच्या शाळेमध्ये कशा प्रकारचं एज्युकेशन दिलं जाते?
1: आपल्या मनपाच्या शाळांमध्ये सुद्धा आपण सीबीएसई पॅटर्न आता सुरू करतो आहोत मॅडम, कारण आपल्या गव्हर्नमेंटचा जीआर तसा निघाला आहे. पहिलीपासून आपण सेमी इंग्रजी माध्यमातूनही एज्युकेशन प्रोव्हाइड करतो आहोत. आपल्या गांधीनगरची शाळा आहे तिथे ऑलरेडी सेमी इंग्लिश मधून आपण शिक्षण देतो आहोत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना. आपण जर आपलं योगदान प्रॉपरली दिलं, तिथलच्या संख्या वाढवल्या, तिथलचं मुलांचं कम्युनिकेशन प्रॉपर करण्याचा प्रयत्न केला, तर मला वाटतं की आपण तिथेही ह्या गोष्टी सगळ्या राबवू शकू. आपण गव्हर्नमेंटला सुद्धा अपील करू शकतो या गोष्टींसाठी. आता एका शाळेमध्ये आपण ऑलरेडी सुरू केला आहे प्रकल्प, तर दुसऱ्या शाळांमध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी करू शकतो. त्याच्यानंतर सीबीएसई पॅटर्न तुम्ही म्हणता आहात, आता तो पण पॅटर्न आपण सुरू करणार आहोत मनपा शाळांसोबत, कारण गव्हर्नमेंटलाही कुठेतरी वाटतं की प्रत्येक मुलाला हे क्वालिटी एज्युकेशन दिलं गेलं पाहिजे, त्याच्यामुळे त्याच्यावरती पण सुरूच आहे. आणि असं नाहीये की सीबीएसई पॅटर्न मध्ये मूल शिकलं तरच ते खूप पुढे जातं. तुम्ही जिथे आहात तर तुमचं 100% योगदान दिलं तर तुम्ही कुठेही चमकू शकता या मताची मी आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय मिळतंय याही पेक्षा तुम्हाला जे मिळतंय त्याचं 100% तुम्ही युटिलायझेशन कसं करू शकता यावरती फोकस राहावं असं मी अपील करेल आपल्या पालक वर्गाला सुद्धा.
0: जसं की तुम्ही म्हणताय सीबीएसई पॅटर्न असणं असं काही गरजेचं नाहीये, परंतु आताची सध्याची परिस्थिती जसं वळते हवा तसे ते जातात, तर हे पण त्यांचं आहे की आपल्या पाल्याला एक चांगलं एज्युकेशन बेस्ट मिळालं पाहिजे, त्यांचाही तो मानस आहे. तर त्या अनुषंगाने सुद्धा तुम्ही आपल्या मानपाच्या शाळेमध्ये त्यांना बेस्ट एज्युकेशन देण्याचा प्रयत्न करत आहात. हे खूप छान आहे मॅडम. तर शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
1: नक्कीच, आपण जर इतिहासाकडे बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर झाले, लोकमान्य टिळक झाले, हे लोक का बरं पुढे गेले, का बरं त्यांनी समाजासाठी आपलं योगदान द्यावं असं त्यांना वाटलं. तर ह्याच्याकडे जर तुम्ही बघताल, पालक म्हणून पालकांना माझं आवाहन आहे, मुलांना तर अजून याच्याबद्दलची बऱ्याच जणांना माहिती पण नाही, पण पालकांनी थोडस याच्यावरती लक्ष द्यावं की ही लोक का बरं पुढे गेली. तर ह्या लोकांचा शिक्षण हा बेस पक्का होता. आंबेडकरांनी कितीही सारं शिक्षण घेतलंय. जसं आपण इतिहासाकडे बघितलं तर बाबासाहेब आंबेडकर झाले, लोकमान्य टिळक झाले, ही व्यक्ती या व्यक्तींनी खूप सारं समाज सुधारणाचं काम केलं असं आपण म्हणतो. पण नेमकं त्यांनी काय केलं हे जर आपण जरा इतिहासाकडे डोकावून बघितलं तर ह्या लोकांचं वाचन खूप जास्त होतं. ही लोक शिकत गेली, शिक्षणामुळे त्यांना बऱ्याचशा गोष्टी कळाल्या की या कशा पद्धतीने व्हायला हव्यात, किंवा कसं आपण याच्या सामोरी गेलो पाहिजे, कसं आपण लोकांसाठी उभं राहिलं पाहिजे, कसं आपण समाजाचं देणं लागतो, तर ह्या गोष्टी यांना कळाल्या कारण त्यांनी तेवढं शिक्षणाला महत्व दिलं. तर मला असं वाटतं की शिक्षणाला तुम्ही महत्व द्या. आता तुम्हाला त्याचे फ्रुट्स दिसून नाही येणार, फळं दिसून नाही येणार, पण ज्यावेळेस एखादी व्यक्ती शिकते कुठल्याही याच्यामध्ये असू दे, ती कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये असू दे, कुठल्याही शाखेमध्ये तिने शिक्षण कम्प्लीट करू देत, कुठलंही शिक्षण वाया जात नाही असं मला वाटतं. ज्यावेळेस तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकता त्यावेळेस ती कुठे ना कुठे तुम्हाला उपयोगात येते, आणि ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेता त्यावेळेस तुमच्यामध्ये एक वेगळी समज तुमच्या डोळ्यांमध्ये दिसून येते, तुमचा आत्मविश्वास वाढतो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला कसं सामोरे जायचं ते तुम्हाला समजतं. गणित, विज्ञान हे विषय नुसते शिकायचे म्हणून नसतात, ते कुठेतरी तुमच्या खोल मनावरती, हृदयावरती इम्पॅक्ट देत असतात. तुमचं लॉजिकल थिंकिंग वाढतं, तुम्ही क्रिटिकल थिंकिंग तुमचं सुधारतं, तुम्ही डिसिजन मेकिंगमध्ये तुम्हाला खूप फायदा होतो या गोष्टींचा. तर तुम्ही थोडंसं एवढंच म्हणेल मी की प्रत्येक पालकांनी सध्याला हे ध्यानात ठेवावं की आपलं मूल शिकावं याच्यासाठी प्रयत्नशील राहावं. तो कमवायला तर लागणारच आहे. प्रत्येक माणूस हा ज्यावेळेस जगण्यासाठी जगात जन्म घेतो त्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला माहिती असतं आपलं उदरनिर्वाह कसा करावा ते. कधी ना कधी तो उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करणारच आहे, पण आता त्याचं शिकण्याचं वय आहे तर किमान 10वी 12वी पर्यंत त्याचं रेग्युलर शिक्षण व्हावं, त्याच्यानंतर मग व्यावसायिक शिक्षणाकडे त्याला वळवावं. आपण कामगार आहोत म्हणून आपला मुलगाही कामगारच व्हावा, त्यांनी हे असे हातावरतीच पोटावरतीच कामं करावीत असं न ध्यानात घेता की त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन मगच कामाला सुरुवात करावी असं प्रत्येक पालकाला वाटलं पाहिजे असं मला वाटतं. आपलं न्यायालय त्या गोष्टी खूप काम करतं आहे तर पालकांनी थोडंसं जागरूक राहावं, 10वी 12वी पर्यंतचं मुलांचं शिक्षण कम्प्लीट करावं, आणि जे कुणी तुमच्या जवळपास असतील ज्यांना त्याचं नॉलेज आहे, ज्याचं त्यांचं ज्ञान आहे, त्या लोकांशी तुम्ही संपर्कात राहून थोडंसं मुलांच्या व्यावसायिक शिक्षणावरती पण भर द्यावा असं मला वाटतं.
0: छान मेसेज केला आहे तुम्ही. तर त्या मानपाच्या शाळेमध्ये जर ऍडमिशन करायची असतील तर ते तुमच्याशी कशा प्रकारे संपर्क साधू शकतात?
1: आपला संपर्क क्रमांक तर आहेच आहे, आणि मनपा शाळेमध्ये तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करून सुद्धा तिथून ऍडमिशन तुमची कम्प्लीट करून घेऊ शकता. आता सध्याला आपल्या मनपा शाळेमध्ये दोन शाळेमध्ये आपला प्रकल्प सुरू आहे. तर एक शाळा आहे जी बोल्हेगाव गांधीनगर येथे आहे, लिंगेश्वर मंदिराजवळ गांधीनगर, आणि यासाठी तुम्हाला संपर्क क्रमांक सुद्धा आहे 75 88 17 00 36 किंवा 82 37 23 17 21 या नंबरवरती तुम्ही संपर्कही साधू शकता. किंवा लिंगेश्वर मंदिराजवळ गांधीनगरची मनपा शाळा असं म्हटलं तर तुम्ही तिथे येऊनही आपल्या मुलाचं ऍडमिशन करू शकता. अजून आपली सर्जेपुरा येथे अहिल्याबाई होळकर शाळा क्रमांक 11 इथे सुद्धा आपण संपर्क साधू शकता, आणि तिथेही तुम्ही आपल्या पाल्याचं ऍडमिशन करून घेऊ शकता.
0: पूर्ण माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आपल्या रेडिओचेही खूप सारे आभार.
0: थँक्यू सो मच.
1: थँक्यू.
2: खरंच शिक्षण हेच परिवर्तनाचं सर्वात प्रभावी साधन आहे. आणि अनेक मुलांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण करण्याचं काम स्नेहालय संस्था करत आहे. मंडळी आताच आपल्या सोबत होत्या. स्नेहालय संचलित स्नेहज्ञानदीप प्रकल्पाच्या केंद्र समन्वयिका प्राजक्ता नगरकर मॅडम. मॅडम, तुमचं मनपूर्वक आभार आहे. तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज.

0: आदी आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। श्रोते मित्र हो, हिंदी चित्रपटांमध्ये अगदी जुन्या काळापासून ज्यावेळेस आपला हिंदी चित्रपट सुरू झाला आहे तेव्हापासूनच या वेगळ्या पद्धतीची गीतं समाविष्ट करण्याचा एक पायंडा पडलेला आहे। लोकगीतांचा प्रकार या चित्रपटांमध्ये भरपूर प्रमाणात असतो आणि लोकगीतातले गाणी जी आहेत त्या चित्रपटामध्ये घेतली जातात आणि अशी गीतं खूप प्रसिद्ध झालेली आहे। तर अशाच प्रकारची बिहारी यूपी शैलीतली गाणी आज आपण आपल्या शोमध्ये ऐकणार आहोत। तर कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत आहे 1976 साली प्रदर्शित अदालत या चित्रपटातलं। हमका ऐसा वैसा ना समझो, हम बड़े काम की चीज। अदालत या चित्रपटात समाविष्ट असलेले हे गाणं अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रित झालेलं आहे। गाण्याचं संगीत कल्याणजी आनंदजी यांनी दिले आणि गीतकार आहेत गुलशन बावरा। हे गाणं स्वतः सुरुवातीला काही शब्द अमिताभ बच्चन यांचे आणि नंतर मुकेश यांच्या आवाजात हे गाणं गायलेलं आहे। या गाण्याची रचना थोडीशी खट्याळ, चंचल आणि विनोदी ढंगाची आहे। हमका ऐसा वैसा ना समझा या ओळीमधून गाण्यातील व्यक्तिरेखेचा आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलची ठाम भूमिका व्यक्त होते। गाण्याच्या चालीत उत्साह असून तालबद्ध संगीतामुळं हे ऐकताना आनंददायी अनुभव मिळतो। मुकेश यांच्या आवाजातील मिश्किलपणा गाण्याला विशेष रंगत आणतो, कारण मुकेश यांनी जास्तीत जास्त गाणी ही शांत, करुण आणि विरह रसातली गायलेली आहे, परंतु हे गाणं मात्र एक वेगळ्या पद्धतीनं मुकेश यांनी गायले। कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताची खासियत असलेल्या सुरेलपणाबरोबरच या गाण्यात हलकी फुलकी विनोदी शैलीही जाणवते। पडद्यावर कलाकारांच्या अभिनयामुळं गाण्याचा प्रभाव अधिक वाढतो। त्या काळातील हिंदी चित्रपट संगीतातील मनोरंजन प्रधान गाण्यांचे हे एक चांगले उदाहरण मानता येईल। आजही जुन्या हिंदी चित्रपटांच्या आणि गायक मुकेश यांच्या गाण्यांची आठवण आवडीनं केली जाते। तेव्हा आता आपण ऐकूया अदालत या चित्रपटातलं गीत।
1: अरे हमका का समझत हो, का समझत हो।
2: हमका ऐसा वैसा ना समझो, हम बड़े काम की चीज। हमका ऐसा वैसा ना समझो, हम बड़े काम की चीज। ओ बापू बड़े काम की चीज, कौन बुरा है कौन भला है। अरे कौन बुरा है कौन भला है, हमका है तमीज। हमका ऐसा वैसा ना

0: कभी हंसाता है, कभी नगमे सुनाता है, दीन दुनिया का हाल भी बाखुदी फरमाता है, रेडियो दोस्त की तरह साथ निभाता है। सुनते रहिए रेडियो निकल 90.4 FM, आवाज तुमचा।
1: वेलकम बैक श्रोते मित्र हो, यूपी बिहारी पद्धतीतली गाणी ही हिंदी चित्रपटांमध्ये आज देखील खूप चांगल्या पद्धतीनं गायली जातात आणि कथानकाला अनुसरून। आता पुढचं गाणं आपण ऐकणार आहोत 1978 साली प्रदर्शित डॉन या चित्रपटातलं। ई है बंबई नगरिया तू देख बबुआ। आता हे गाणं किशोर कुमार यांनी एक यूपी बिहारी ढंगामध्ये गायलेलं आहे। प्रसिद्ध गीतकार अंजान यांनी हे गाणं लिहिले आणि कल्याणजी आनंदजी यांनी हे गाणं संगीतबद्ध केले। याच्यावर तुम्हाला तर माहितीच आहे, अमिताभ बच्चन यांनी या गाण्यामध्ये खूप सुंदर असा अभिनय केलेला आहे। डॉन चित्रपटातला दुसरा अमिताभ बच्चन जो असतो डुप्लिकेट, तो एक असा यूपी बिहारी भागात असतो आणि त्याला SP DSP जो आहे त्याला इकडं मुंबईला घेऊन येतात त्या डॉनच्या जागी उभं करण्यासाठी, आणि त्यावेळेस त्याच्या तोंडून हे एक सुंदर असं लोकगीत प्रकारचं गाणं चित्रित केलेलं आहे। तेव्हा हे ई है बंबई नगरिया तू देख बबुआ या गाजलेल्या चित्रपटातील म्हणजे डॉन चित्रपटातलं हे गाजलेलं गीत मुंबईच्या जीवनशैलीचं चित्रण करणारं आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं चंद्रा बरोट यांनी। अमिताभ बच्चन, जिनत अमान, प्राण आणि इफ्तेखार यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या डॉन चित्रपटानं हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केले आणि या गाण्यात मुंबई शहराचे वेगवेगळे रूप पाहायला मिळते। मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर, संधींचे शहर आणि सतत धावणारे महानगर अशी तिची ओळख या गाण्यातून प्रभावीपणे समोर येते। शहरातील गर्दी, वेगवान जीवन, विविध प्रकारची माणसं आणि जगण्यासाठीची धडपड याचं मनोरंजक चित्रण या गाण्यात केलं आहे। मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेली माणसं आपल्या स्वप्नांचा पाठलाग करताना दिसतात ही या गाण्याची मध्यवर्ती भावना आहे। या गाण्याला कल्याणजी आनंदजी यांच्या संगीताची खास रंगत लाभली आहे। त्यांची चाल, उत्साह, तालबद्ध आणि सहज गुणगुणता येईल अशी आहे। गाण्याच्या शब्दांमध्ये मुंबईच्या बोलीभाषेचा आणि दैनंदिन जीवनातील वातावरणाचा सुंदर वापर करण्यात आलाय, त्यामुळे हे गाणं केवळ चित्रपटातील गाणं न राहता मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग बनले। डॉन चित्रपटाच्या कथानकातील गुन्हेगारी आणि थरारक वातावरणाच्या तुलनेत हे गाणं हलकं फुलकं आणि शहर केंद्रीय वातावरण निर्माण करतं। मुंबईच्या आकर्षणाबरोबरच तिच्या संघर्षमय वास्तवाची ही जाणीव करून देणारं हे गीत आजही जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या चाहत्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे। तेव्हा ई है बंबई नगरिया तू देख बबुआ हे गाणं म्हणजे त्या काळातील मुंबईचं जिवंत, उत्साही आणि बहुरंगी चित्र उभं करणारं अविस्मरणीय गीत आहे। तेव्हा घेऊया म्युझिकल ब्रेक आणि ऐकूया ई है बंबई नगरिया तू देख बबुआ।
2: जय हो राधे श्याम की, जय हो सियाराम की, और जय हो बंबई धाम की। ई है

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. उन्हों उन्हों।

0: नमस्कार नगरकर, मी आसावरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक. थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये. यानंतरचं हे गीत आहे खुदगर्ज या चित्रपटातलं. यही कही जियरा हमार हे लोकप्रिय हिंदी भावपूर्ण गीत 1987 प्रदर्शित झालेल्या खुदगर्ज या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं राकेश रोशन यांनी. जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, गोविंदा आणि नीलम यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला त्या काळात चांगली लोकप्रियता मिळाली. आणि यही कही जियरा हमार या गीतामध्ये प्रेम, आपुलकी आणि मनातील भावनांचं सुंदर चित्रण पाहायला मिळते. गीताच्या शब्दांमधून प्रिय व्यक्तीच्या सहवासाची ओढ, तिच्याविषयीची भावना आणि मनातील हळवेपणा व्यक्त होतो. त्यामुळं हे गाणं ऐकताना एक प्रकारची भावनिक जवळीक आणि प्रेमळ वातावरणाची अनुभूती येते. साध्या आणि सहज शब्दातून मनातील भावना व्यक्त करण्याची या गीताची शैली विशेष लक्षवेधी आहे. या गीताला राजेश रोशन यांचं संगीत लाभले. 1980 दशकातील हिंदी चित्रपट संगीताची वैशिष्ट्यपूर्ण धून, मधुर वाद्य संगीत आणि गोड लय यांचा सुंदर मिलाप या गाण्यात जाणवतो. गीताची चाल कानाला सहज भावणारी असून ती श्रोत्यांच्या मनात पटकन घर करते. त्या काळातील संगीताची खासियत असलेली मेलेडी या गाण्यात प्रकर्षाने जाणवते. खुदगर्ज हा चित्रपट मैत्री, नातेसंबंध, त्याग आणि भावनिक संघर्ष याभोवती फिरणार आहे. त्यामुळं चित्रपटातील गाण्यांनाही कथानकातील भावनिक वातावरण अधिक प्रभावी करण्याचं महत्त्वाचं काम आहे. यही कही जियरा हमार हे गीतही त्याच भावविश्वाला स्पर्श करतं. आजच्या काळात संगीताची शैली मोठ्या प्रमाणात बदलली असली तरी 1980 दशकातील मधुर आणि भावस्पर्शी गीतांची आठवण करून देणाऱ्या गाण्यांमध्ये या गीताचा उल्लेख करता येतो. हे गीत प्रेमभावना, मधुर संगीत आणि जुन्या हिंदी चित्रपट संगीताची मोहकता जपणारं एक हळवं गीत आहे. तेव्हा आता आपण ऐकूया खुदगर्ज या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. नितीन मुकेश आणि साधना सरगम यांच्या स्वरातलं हे गीत. पडद्यावर अभिनीत आहे शत्रुघ्न सिन्हा आणि अमृता सिंग यांच्यावर.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

वेलकम बॅक मित्रांनो, यानंतर आपण ऐकणार आहोत 1993 साली प्रदर्शित आंखे या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत. संगीत बप्पी लाहिरी यांचं, गायक आहेत कुमार सानू आणि साधना सरगम, आणि पडद्यावर आहेत गोविंदा आणि शिल्पा शिरोडकर. अंगना मे बाबा दुआरे पे मा, कैसे आए गोरी हम तोहरे घर मा. 1993 प्रदर्शित झालेल्या आंखे या हिंदी चित्रपटातील लोकप्रिय हे गीत आहे. लोकगीताच्या प्रकारातलं हे गीत. या चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केलं होतं. चित्रपटात गोविंदा आणि शिल्पा शिरोडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या गाण्याला अर्थात गायक कुमार सानू आणि साधना सरगम आहेत. या गीताचं वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ग्रामीण आणि देशी भाषेचा लहेजा. शब्दावरून आपल्या लक्षात येतच, अंगना मे बाबा दुआरे पे मा आणि खेत गए बाबा बाजार गई मा वगैरे वगैरे अशा ओळींमधून ग्रामीण कुटुंब व्यवस्था आणि प्रेमभावना विनोदी पद्धतीने व्यक्त होतात. गीतामध्ये नायिका आपल्या प्रियकराला घरी येण्यासाठी आग्रह करते. घरात आईवडील नसल्याची संधी साधून प्रियकरानं यावं अशी तिची मिश्किल विनंती आहे. गाण्यात प्रेम, खट्याळपणा, ग्रामीण जीवनशैली आणि विनोद यांचा सुंदर मिलाप दिसतो. गरमागरम हलवापुरी बनवण्यापासून ते प्रियकराला लग्नासाठी पुढं येण्यास सांगण्यापर्यंत या गीताचा आशय हलकाफुलका आणि मिश्किल आहे. त्यामुळं हे केवळ प्रेमगीत न राहता मनोरंजन करणारं विनोदी गीत ठरतंय. बप्पी लाहिरी यांनी या गीताला उत्साही ठेका धरायला लावणारं संगीत दिलंय. कुमार सानू आणि साधना सरगम यांच्या आवाजातील संवादात्मक शैलीमुळं गाण्यातील नायक नायिकेचा प्रेमळ संवाद अधिक खुलतो. गोविंदा यांच्या विनोदी अभिनय शैलीला आणि शिल्पा शिरोडकर यांच्या सहज अभिनयाला हे गीत चांगलंच पूरक ठरलंय. 1990 दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील खट्याळ लोकगीत प्रकारातलं ग्रामीण ढंगाचं आणि मनोरंजक द्वंद्वगीत म्हणून आजही हे आठवलं जातं. कुमार सानू, साधना सरगम यांचा आवाज, बप्पी लाहिरींचे संगीत आणि इंदिवर यांच्या मिश्किल शब्दरचनेमुळं हे गाणं आंखे चित्रपटातील लक्षवेधी गीतांपैकी एक बनले. तेव्हा आपणही ऐकूया हे गीत.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. श्रोते मित्र हो, आता आपण ऐकणार आहोत 1982 साली प्रदर्शित नदिया के उस पार या चित्रपटातलं गीत. गीत आणि संगीत महान गायक गीतकार आणि संगीतकार रवींद्र जैन आणि पडद्यावर सचिन पिळगावकर म्हणजे आपले मराठमोळे अभिनेते त्यांच्या समवेत नायिका आहे साधना सिंग आणि हे गीत गायलं आहे हेमलता आणि जसपाल सिंग यांनी. आणि मित्र हो, आपलं ठरल्याप्रमाणे यूपी व्यवहारी पद्धतीतच हे गाणं आहे. कौन दिशा में लेके चला रे बटोहिया, कौन दिशा में लेके चला रे बटोहिया. तेव्हा 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या नदिया के पार या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय आणि भावस्पर्शी हे गीत आहे. ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटात गावाकडील साधं जीवन, नाती, प्रेम आणि भावभावना यांचं सुंदर चित्रण करण्यात आले. चित्रपटाचे दिग्दर्शन गोविंद मुनीस यांनी केलं असून सचिन आणि साधना सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. रवींद्र जैन यांच्या संगीताची खासियत असलेली लोकसंगीताची छटा या गाण्यात प्रकर्षानं जाणवते. त्यामुळे गीत ऐकताना उत्तर भारतातील ग्रामीण वातावरणात मातीचा सुगंध आणि गावातील निरागस जीवनशैली डोळ्यासमोर उभी राहते. कौन दिशा में लेके चला रे बटोहिया या शीर्षकातील बटोहिया म्हणजे वाटसरू किंवा प्रवासी. गाण्यातील हा प्रश्न केवळ एखाद्या व्यक्तीला विचारलेला नसून जीवनाच्या अनिश्चित प्रवासाचं प्रतीक म्हणूनही जाणवतो. कोणत्या दिशेनं जावं, पुढं काय आहे आणि आपला प्रवास कुठं घेऊन जाणार आहे असा भाव या गीतातून व्यक्त होतो. या गाण्याची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे त्यातील साधेपणा आणि भावनिकता. यात आधुनिक वाद्यांचा भपकेबाज वापर नसून लोकसंगीताच्या सुरावटींना महत्त्व दिले. हेमलता आणि जसपाल सिंग यांच्या मधुर आवाजातील निरागसता गीताच्या ग्रामीण वातावरणाला अधिक उठाव देते. नदिया के पार हा चित्रपट आणि त्यातील हे गीत आजही हिंदी चित्रपट संगीताच्या रसिकांच्या स्मरणात आहे. रवींद्र जैन यांच्या अर्थपूर्ण शब्द संगीताची, ग्रामीण संस्कृतीची आणि निर्मळ भावविश्वाची ओळख करून देणारं हे गीत हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अविस्मरणीय लोकगीत म्हणून ओळखलं जातं. चला तर आपण पण आनंद घेऊया नदिया के उस पार या चित्रपटातल्या या गीताचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: वेलकम बैक
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात थोड्या गप्पा थोडी गाणी आणि आपल्यासोबत मी आहे आर जे आदि। यानंतर आपण ऐकणार आहोत 1966 साली प्रदर्शित तिसरी कसम या चित्रपटातलं हे गीत, चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजरे वाली मुनिया, चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजरे वाली मुनिया, उडत्या चालीचं हे गाणं 1966 प्रदर्शित झालेल्या तिसरी कसम या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील एक अत्यंत लोकप्रिय लोकगीत। फणीश्वरनाथ रेणू यांच्या मारे गए गुलफाम या कथेवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन बासू भट्टाचार्य यांनी केलं होतं। राज कपूर आणि वहिदा रहमान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्त्वाचं स्थान आहे। श्रोते मित्र हो, या गीताला शंकर जयकिशन यांनी संगीत दिलं असून गीतकार शैलेंद्र आहेत। हे गीत मन्नाडे आणि आशा भोसले आणि सहकारी यांच्या आवाजात साकारले। दोन्ही गायकांना आपल्या आवाजातील उत्साह, खट्याळपणा आणि लोकसंगीताची सहजता यांचा सुंदर मिलाफ साधावा लागला आणि तो त्यांनी साधलाय। शब्द चलतम मुसाफिर मोहलिया रे हे गीत ऐकताना उत्तर प्रदेशातील गावाकडची जत्रा, तमाशा, फिरता कलाकार आणि ग्रामीण जीवन यांचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं। गीतातील पिंजरेवाली मुनिया हा उल्लेख विशेष लक्षवेधी आहे। फिरते

त्यामुळं गाणं ऐकताना ते एखाद्या गावातील पारंपरिक लोकगीतासारखंच वाटतं. शंकर जयकिशन यांनीही त्याला पारंपरिक लोकवाद्यांच्या ठेक्याची जोड देऊन अत्यंत प्रसन्न आणि नृत्यप्रधान स्वरूप दिले. तिसरी कसमच्या संपूर्ण कथानकाप्रमाणेच या गीतातही भारतीय ग्रामीण संस्कृतीचे अस्सल दर्शन घडतं. राज कपूर यांच्या सहज अभिनयामुळं गाण्याला अधिक रंगत येते. आजही हे गीत जुन्या हिंदी चित्रपट संगीतातील लोकसंगीताचा उत्कृष्ट नमुना आहे म्हणून रसिकांच्या स्मरणात आहे. चलत मुसाफिर मोहलिया रे हे केवळ मनोरंजन करणारं गीत नसून भारतीय ग्रामीण जीवनातील उत्साह, साधेपणा आणि लोककलेचं सुंदर प्रतिबिंब आहे. तेव्हा आपणही ऐकूया हे गीत.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: वेलकम बॅक श्रोते मित्र हो, यानंतर आपण ऐकणार आहोत 1996 साली प्रदर्शित अंगारा या चित्रपटातलं गीत. आरा हिले छपरा हिले हे अंगारा हिंदी चित्रपटातलं गाजलेलं लोकधाटणीचं गीत आहे. या गाण्याच्या शीर्षकातच बिहारच्या भोजपुरी या संस्कृतीचा ठसका जाणवतो. आरा आणि छपरा ही बिहारमधील प्रसिद्ध ठिकाणं असल्यामुळं गीताला सुरुवातीपासूनच बिहारच्या मातीचा आणि लोकजीवनाचा सुगंध प्राप्त होतो. या गीताची सर्वात मोठी वैशिष्ट्यपूर्ण बाजू म्हणजे त्यातील भोजपुरी लोकसंगीताचा प्रभाव. लोकनृत्य वातावरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. गीतामध्ये स्थानिक बोलीला केलेला वापर त्याला अधिक अस्सल आणि रंजक बनवतो. आरा हिले छपरा हिले या ओळींची पुनरावृत्ती गाण्याला एक वेगळीच लय देतं. एखाद्या प्रदेशातील लोकांच्या उत्साहाचा जल्लोषाचा आणि सामूहिक आनंदाचं चित्रण या प्रकारच्या गीतांमधून प्रभावीपणे केलं जातं. त्यामुळं हे गीत केवळ चित्रपटातील प्रसंगापुरतं मर्यादित राहत नाही, तर भोजपुरी लोकसंस्कृतीचं मनोरंजक प्रतिनिधित्व करतं. गाण्याच्या संगीत रचनेत नृत्याला पोषक असा वेगवान ताल वापरण्यात आलाय. ढोलक, नगारा आणि इतर लोकवाद्यांच्या ठेक्याची आठवण करून देणारी संगीत शैली गाण्याला ग्रामीण रंग देते. गायकाच्या जोशपूर्ण गायकीमुळं गीतातील उत्साह अधिक खुलून येतो. हिंदी चित्रपट संगीतात विविध प्रादेशिक लोकसंगीताचा वापर करून अनेक संस्मरणीय गाणी तयार झाली. आरा हिले छपरा हिले हे त्याच परंपरेतलं गीत मानता येईल. बिहारच्या लोकजीवनातील उत्साह, बोलीभाषेची गोडी आणि नृत्यप्रधान लोकपरंपरा यांचा सुंदर संगम या गीतात दिसतो. त्यामुळं भोजपुरी ढंगाचे उत्साहवर्धक आणि मनोरंजक चित्रपट गीत म्हणून आरा हिले छपरा हिले आजही रसिकांच्या स्मरणात राहिले आहे. तेव्हा आपणही ऐकूया अंगारा चित्रपटातलं हे गीत.
1: तब जब भजे बास की तरह गा रहे हो, जब चुप साल
2: जरा ध्यान देवे प्लीज, हम हैं ऐसन चीज, सीटी बजावे कर दे कमाल, हो जाए छमाछम मच जाए धमाल.

0: पूरा प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आरजे सज्जय।
1: वेलकम बॅक श्रोते मित्र हो, यानंतर आपण ऐकणार आहोत यूपी वाला ठुमका लगाऊ के हीरो जैसे नाच के दिखाऊ। गोविंदा अभिनीत हिरो नंबर 1 या 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय हिंदी चित्रपटातील अत्यंत गाजलेलं हे नृत्यगीत आहे। गोविंदाच्या विनोदी अभिनयाची, भन्नाट नृत्याची आणि उत्स्फूर्त देहबोलीची झलक या गाण्यात ठळकपणे पाहायला मिळते। चित्रपटाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांचं आहे। गोविंदा आणि करिश्मा कपूर ही त्या काळची प्रसिद्ध नायक नायिकेची जोडी आहे। या गीताचं संगीत अनु मलिक यांनी दिलं असून गीतकार समीर आहे। सोनू निगम यांनी या गीताला स्वर दिलाय आणि त्यांच्या समवेत कविता कृष्णमूर्ती आहे। दोन्ही गायकांच्या जोशपूर्ण गायकीमुळं गाण्यातील उत्साह आणि नृत्याचा रंग अधिक खुलतो। गाण्याच्या शीर्षकातच यू पी वाला ठुमका असा उल्लेख असल्यामुळं उत्तर प्रदेशातील लोकनृत्य आणि ठुमक्याची शैली यांचा विनोदी आणि मनोरंजक वापर यात दिसतो। गोविंदाच्या नृत्याची खासियत म्हणजे तो शास्त्रीय नृत्याच्या चौकटीपेक्षा आपल्या स्वतंत्र मोकळ्या आणि विनोदी शैलीत नृत्याला सादर करतो, म्हणजे फ्री स्टाईल। या गाण्यात त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, वेगवान पावलं, हातवारे आणि शरीराच्या लयबद्ध हालचाली यामुळं गाण्याला विशेष रंगत आली। करिश्मा कपूरची साथ आणि दोघांमधील नृत्याची जुगलबंदी गाण्याचे आणखी एक आकर्षण। गोविंदा करिश्मा कपूर ही जोडी 1990 दशकातील हिंदी चित्रपटांमधील लोकप्रिय नृत्य जोड्यांपैकी एक होती आणि या गाण्यानं त्यांच्या लोकप्रियतेत आणखी भर घातली। यूपी वाला ठुमका हे केवळ एक नृत्यगीत नाही तर 1990 दशकातील मसाला हिंदी चित्रपट संगीताची ओळख करून देणारं गाणं आहे। जोशपूर्ण संगीत, विनोदी सादरीकरण, आकर्षक नृत्य आणि गोविंदाची अफलातून ऊर्जा यामुळं हे गाणं आजही जुन्या हिंदी चित्रपट संगीताच्या चाहत्यांच्या स्मरणात आहे। विशेषतः गोविंदाच्या नृत्यशैलीचा उल्लेख झाला की हे गाणं आवर्जून आठवलं जातं। तेव्हा आपणही ऐकूया यू पी वाला ठुमका लगाऊ। चला

0: वेलकम बॅक श्रोते मित्र हो, आजच्या सेगमेंटमधलं यानंतरचं हे गीत आहे 1978 प्रदर्शित झालेल्या डॉन याच चित्रपटातलं. अंजान यांनी लिहिलेलं हे गीत, संगीतबद्ध केले कल्याणजी आनंदजी यांनी, किशोर कुमार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत आहे. अमिताभ बच्चन, झिनत अमान आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर चित्रित झालेलं. गीताचे बोल एक आपल्या पानावर आहे, पानावर. ओ खाईके पान बनारसवाला, खुल जाय बंद अकल का ताला. तर हे अमिताभ बच्चन अभिनीत डॉन चित्रपटातलं हे गीत आहे, अत्यंत लोकप्रिय गीत. या गीताला कल्याणजी आनंदजी यांनी संगीत दिले आणि किशोर कुमार यांनी हे गीत गायले. परंतु मित्र हो, गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या सुरुवातीला ज्यावेळेस किशोर कुमार यांच्या हाती हे गाणं दिलं ना, त्यावेळेस किशोर कुमारने जेव्हा हे शब्द पाहिले, खई के पान बनारसवाला, किशोर कुमार म्हटले की खैके असे ह्याच्याऐवजी तू खाके असं म्हण, खाके असंच गाईल मी. परंतु गीतकार अंजान यांनी सांगितलं, नाही, हे गीत यूपी टाईपचं आहे, नायक जो आहे तो उत्तर प्रदेशमधून आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या तोंडी हेच शब्द पाहिजे. गीतकार पण अडून बसले, किशोर कुमार पण अडून बसले, संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनीसुद्धा किशोर कुमार यांना समजून सांगितलं की आपल्याला शब्द बदलायचे नाही, खाके नाही म्हणायचं आपल्याला, खैके, त्याच्यामध्ये तो उत्कृष्ट असा ठेका पाहिजे. मग किशोर कुमारनी विचार केला आणि मग सांगितलं, ठीक आहे, तर असं असं आहे, तर मी गायला तयार आहे, परंतु मला त्या ठिकाणी दोन पानं आणून द्या, पान खायचं. आणि त्या पाण्या गाण्याची सुरुवात कशी करायची, तर त्याच्यासाठी मी पान खाऊन पिचकारी मारणार आहे. जनरली असं करतात ना लोकं. आणि स्टुडिओमध्ये पान खाऊन ते थुंकण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आली आणि मग सुरुवातीला शब्द दिले, जय हो बंबई धाम की, जय हो सियाराम की, असं यूपी टाईपमध्ये इतकं सुंदर गायलं की विचारूच नका. आणि हे गाणं आपल्या खास खुमासदार आवाजात जेव्हा किशोर कुमार यांनी गायलं त्यावेळेस ते अप्रतिम बनलं. किशोर कुमार यांच्या आवाजातील मस्ती, विनोद आणि उत्स्फूर्तपणा यामुळं या गाण्याला एक वेगळीच ओळख मिळाली. खैके पान बनारसवाला या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात बनारसच्या पान संस्कृतीचा आणि उत्तर भारतीय लोकजीवनाचा रंग अतिशय प्रभावीपणे वापरण्यात आला आहे. पान खाल्ल्यानंतर येणारा उत्साह, बेफिकिरी आणि मस्ती यांचं चित्रण गाण्यात विनोदी पद्धतीने केले. ओ खैके पान बनारसवाला, खुल जाय बंद अकल का ताला, ही ओळ तर विशेष लोकप्रिय झाली. अहो, या गाण्यात अमिताभ बच्चन यांचा नृत्यविष्कार आणि देहबोली हे तर प्रमुख आकर्षण. त्या काळात अमिताभ यांची अँग्री यंग मॅन अशी प्रतिमा होती. मात्र या गाण्यात त्यांनी अत्यंत मोकळेपणानं विनोदी हावभावांसह नृत्य करून आपल्या अभिनयाची दुसरी बाजू ही प्रेक्षकांना दाखवली. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव, हातवारे आणि नृत्याची लय आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. खैके पान बनारसवाला हे गीत केवळ चित्रपटातील मनोरंजनाचा भाग राहिला नाही, तर भारतीय चित्रपट संगीतातील एक सांस्कृतिक आयकॉन बनले. बनारसी पान, लोकबोली, विनोद, किशोर कुमारांचा आवाज आणि अमिताभ बच्चन यांची अफलातून शैली यांचा संगम असलेलं हे गीत आजही तितकंच लोकप्रिय आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील अविस्मरणीय आणि सदाबहार गीतांमध्ये खैके पान बनारसवाला हे गाणं आवर्जून घेतलं जातं. तेव्हा आपण पण आनंद घेऊया या गीताचा.
1: परभंग का रंग जमा हो चकाचक, हिरलो पान चबाय, आहा, अरे

0: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.
1: वेलकम बॅक श्रोते मित्र हो, यानंतर आपण ऐकणार आहोत बंटी और बबली या चित्रपटातलं गीत. कजरा रे तेरे कारे कारे रैना, कजरा रे तोरे कारे कारे नैना. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंटी और बबली या हिंदी चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय आणि संस्मरणीय गीत आहे. या गाण्यानं चित्रपटाच्या लोकप्रियतेत मोठी भर घातली. चित्रपटात अमिताभ बच्चन

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंटी और बबली या हिंदी चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय आणि संस्मरणीय गीत आहे. या गाण्यानं चित्रपटाच्या लोकप्रियतेत मोठी भर घातली. चित्रपटात अमिताभ बच्चन

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंटी और बबली या हिंदी चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय आणि संस्मरणीय गीत आहे. या गाण्यानं चित्रपटाच्या लोकप्रियतेत मोठी भर घातली. चित्रपटात अमिताभ बच्चन आवृत्त्याविष्कार प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा आणि आनंदाचा विषय ठरलाय. वडील आणि मुलगा एकत्र नृत्य करताना दिसणं ही त्या काळातली विशेष चर्चेची बाब होती. कजरा रे कजरा रे ना केवळ चित्रपटाचं नव्हे तर लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि नृत्यांच्या मंचावरही प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्याची लय, आकर्षक शब्द, दमदार गायकी आणि कलाकारांचं सादरीकरण यामुळे हे गाणं आजही तितकंच उत्साहानं ऐकलं जातं. एकूणच काय, कजरा रे तेरे कारे कारे नैना हे आधुनिक हिंदी चित्रपट संगीतात पारंपरिक भारतीय ठेका, काव्यात्मक शब्द आणि मनोरंजक नृत्य यांचा सुंदर संगम साधणारे सदाबहार गीत म्हणून ओळखलं जातं, म्हणजे एव्हरग्रीन सॉन्ग. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक आणि ऐकूया कजरा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

15 मिनिटं झालेत आणि सांज रंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आता बोलूयात आपल्या महिलांसाठी. आणि मैत्रिणींनो, खरं म्हणजे कपडे, रोज नवीन ड्रेस किंवा भरपूर ॲक्सेसरीज ज्या आहेत ना, म्हणजे फॅशन नसतं बरं का. खरं सांगायचं तर आपण जे घालतोय त्यामध्ये कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटणं हीच सगळ्यात सुंदर फॅशन आहे. डेली रुटीनमध्ये एक छोटीशी टिप लक्षात ठेवा. जर तुमचं आउटफिट साधा असेल तर त्यासोबत एक छोटीशी स्टेटमेंट ॲक्सेसरी वापरा. एखादं सुंदर वॉच, छोटं इयरिंग, एखादा स्कार्फ किंवा सिम्पल हँडबॅग, एवढंच काहीतरी तुमचा पूर्ण लुक फ्रेश करू शकतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफिसला जाताना किंवा रोजच्या कामासाठी कपडे निवडताना कम्फर्टला पहिला नंबर द्या. कारण दिवसभर आपण धावपळ करत असतो, काम, घर, प्रवास, जबाबदाऱ्या, अशा वेळी कपडे छान दिसण्यासोबतच आरामदायक असणं ही तितकंच गरजेचं आहे. आणि हो, कधी एखाद्या दिवशी कपडे परफेक्ट मॅच झाले नाहीत, तर हेअर सेट झाले नाहीत, किंवा मग मेकअप करायला वेळच मिळाला नाही, तरी काही बिघडत नाही हे लक्षात ठेवा. कारण तुमची पर्सनॅलिटी, तुमचं हसू आणि तुमचा कॉन्फिडन्स हेच तुमचं खरं फॅशन स्टेटमेंट आहे. तर आजची ही छोटीशी फॅशन टिप नेहमी लक्षात ठेवा. ट्रेंडच्या मागे धावू नका. तुमच्यावर जे छान दिसतंय आणि तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटतंय तेच कॉन्फिडंटली कॅरी करा. तर हे लक्षात ठेवा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेसद्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: मतलब
1: जानम समझा करो, जानम समझा करो,
2: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं संध्याकाळचे 4:29 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, साऊथ सुपरस्टार नानी याचा बहुप्रतीक्षित पॅन इंडिया सिनेमा द पॅराडाईजला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून संमिश्र प्रक्रिया मिळाल्यात बरं का. पण तरीही नानीच्या चाहत्यांमध्ये सिनेमाची जबरदस्त क्रेज पाहायला मिळाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झळकली आणि सध्या बॉक्स ऑफिस गाजवत असलेल्या या सिनेमात सोनाली कुलकर्णीनं सम्माची भूमिका साकारली आहे. आणि नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सोनाली कुलकर्णीनं तिच्या साऊथ सिनेमात काम करण्याचा अनुभव देखील सांगितला आणि सोनालीनं यावेळी साऊथ सुपरस्टार नानीसोबत काम करण्याचे अनुभव देखील सांगितले बरं का. आणि तेव्हा सोनाली कुलकर्णी यांनी सांगितलंय की सुपरस्टार नानीसोबत काम करण्याचा अनुभव आणि एकंदरीत साऊथ सिनेमांबाबतचं त्यांचं मत व्यक्त केलंय. तेलुगू भाषेतील कठीण संवाद मला सहजरित्या बोलता यावेत यासाठी नानीनं मला मदत केली असं सोनाली कुलकर्णी यांनी सांगितलंय. तर मंडळी, अशा प्रकारे सोनाली कुलकर्णींनी छान इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं आहे आणि त्या म्हणाल्यात की समक्का या भूमिकेसाठी कोणाला तरी माझं नाव सुचलं आणि मला तिथून फोन आला की तू ऑडिशनला किंवा मेकर्सना भेटायला येशील का. आणि माझं ऑडिशन प्रक्रियेवर प्रचंड विश्वास आहे कारण ऑडिशन म्हणजे केवळ तुमची अभिनय क्षमता तपासणं नाहीये, तर मेकर्सना तुम्ही त्या पात्राच्या लुकमध्ये किंवा झोनमध्ये बसता का हेही तपासायचं असतं. त्यासाठी मी हैदराबादला गेले आणि मला तेलुगू भाषा येत नव्हती, पण तिथल्या ऑडिशन आणि भेटीनंतर मेकर्सने लगेचच त्या भूमिकेसाठी माझी निवड केली आणि त्या एका मोठ्या व्यावसायिक सिनेमाच्या चौकटीत त्यांना एका शोषित घटकाच्या अस्तित्वाचा संघर्ष मांडायचा होता आणि चित्रपटात सवारी नावाच्या जातीला स्वतःची ओळख नाही आणि मी त्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या समक्का या कणखर महिला लीडरची भूमिका साकारते आणि वैयक्तिक आयुष्यातही मला माझ्या किंवा कोणाच्याही अस्तित्वासाठी आणि समानतेसाठी लढायला नक्कीच आवडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर म्हणजे अशा प्रकारे सोनाली कुलकर्णी यांनी त्यांचं मत सांगितलं आणि त्यांचा अनुभव देखील शेअर केलेला आहे की तेलुगू भाषा येत नव्हती पण कशाप्रकारे नानी यांनी त्यांची मदत केली आहे. म्हणजे तर तुम्हाला समक्का हे जे ही जी भूमिका आहे ती सोनाली कुलकर्णीची कशी वाटली नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

संध्याकाळचे 4:45 झालेत आणि सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता सध्या संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ना राज्य सरकारनं सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना 10% पाणी कपात करण्याचा आदेश दिलाय बरं का. आणि याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर मनपाचा ऍक्शन प्लॅन काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर 10% पाणी कपात करण्याचा आदेश तर सरकारनं दिलेला आहे. तर मंडई, याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महापालिकेनं देखील नियोजन केलेलं आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी या ऍक्शन प्लॅनची माहिती दिली आहे. आणि महापालिका काय करणार आहे तर मुळा धरणातून गरजेपुरतंच पाणी उचलण्याचं नियोजन करण्यात आलंय. तसंच मुळा धरण ते शहर जलवाहिनीतील गळतीवर नियंत्रण आणण्यात येणार आहे. पिंपळगाव माळवे येथील अवैध पाणी उपशावर कारवाई होणार आहे. अंतर्गत वितरण व्यवस्थेतील पाणी गळतीची तातडीनं दुरुस्ती होणार आहे. शहरातील सर्व नळांना तोट्या बसवण्याची सक्ती करण्यात आली आहे. आणि पाणी सोडण्याचं काम करणाऱ्या सर्व वॉल्वमन जे आहेत त्यांना स्पॉटवर थांबण्याचे आदेश दिलेत. तसंच वॉशिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरावर नियंत्रण आणणार आहेत. मनपा पाणी टँकर वाहतूकमध्ये होणारी गळती टाळणार आहेत. आणि पाणी बचतीबाबत नागरिकांचं प्रबोधन होणार आहे. बांधकाम, रस्ते आणि उद्यानांसाठी पर्यायी पाण्याचा वापर, सोसायट्यांमध्ये टाक्या ओसंडून वाहण्यास प्रतिबंध, हॉटेल लॉजिंग व्यावसायिक यांचा पाणी वापर तपासून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी विहीर किंवा बोरवेल पाणी वापरणं हे सगळं होणार आहे. तर अशा प्रकारे असा प्लॅन असणार आहे, ऍक्शन प्लॅन असणार आहे अहिल्यानगर महापालिका यांचा. तर काय वाटतं या प्लॅनबद्दल नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, लियोनेल मेसीनं अर्जेंटिनाच्या जर्सीमध्ये आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून फुटबॉलचा निरोप घेतलाय बरं का. आणि ब्युनोस आयर्सच्या मॉन्युमेंटल स्टेडियमवर 85,000 चाहत्यांच्या उपस्थितीमध्ये अर्जेंटिनानं बेनिनचा 3-0 असा पराभव असून 71व्या मिनिटाला मेसीनं पेनल्टीवर गोल करत आपला 126वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवलाय. 208वा सामना खेळल्यानंतर 29 वर्षीय मेस्सीनं 21 वर्षांच्या आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला भावनिक पूर्णविराम दिलाय. आणि मेस्सीचे जे चाहते आहेत त्यांना खरंच हा धक्का बसला असेल, मला देखील हा धक्का बसलेला आहे. पण मेसीनं केलेले गोल, त्याने खेळलेल्या आतापर्यंत त्याच्या फुटबॉल मॅचेस हे नेहमी लक्षात राहणार आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत। मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या चिचोंडी पाटील येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ना मोबाईल न वापरण्याचा निर्णय घेतलाय बरं का। आणि या निर्णयामुळे जिल्ह्यातील गुरुजींपुढे एक आदर्श घालून दिला आहे। हा अभिनव प्रयोग करणाऱ्या गुरुजींचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पत्र पाठवून अभिनंदन केलंय। शाळेच्या वेळेतही अनेक शिक्षकांचे मोबाईल अविरत सुरू असल्याच्या तक्रारी येतात। या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी शाळेच्या वेळेत मोबाईल बंद केल्यास त्याचा गुणवत्ता, मनशांती आणि वाचन संस्कृती वाढीवर अनुकूल परिणाम होईल अशी अपेक्षाही भंडारी यांनी व्यक्त केली आहे। तर मंडळी अशा प्रकारे झेडपी शाळेत मोबाईल बंदी केली आहे आणि हा उपक्रम खरंच खूपच छान आहे। याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन। संपर्क क्रमांक 90110271। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम वर ऐकायला विसरू नका कॅमल सुपरफाईन साबुदाणा प्रायोजित नवरात्री विशेष कार्यक्रम आदि माया आदि शक्ती. संकलक निवेदक आणि सादर करते किरण दहाळे.
1: महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या शक्तीपीठांचं महात्म्य सांगणारा कार्यक्रम आदि माया आदि शक्ती रविवार 11 ऑक्टोबर पासून रोज सकाळी 8 वाजता याच कार्यक्रमाचं पुनः प्रसारण होईल त्याच दिवशी रात्री 8 वाजता.
0: ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4 एफएम आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी प्ले स्टोर वरून रेडिओ नगर 90.4 एफएम हा ऍप डाउनलोड करा.
1: आदि माया आदि शक्ती प्रायोजक कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा शुद्ध आणि सात्विक आहार घरातल्या प्रत्येकासाठी. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
3: श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ तो स्टुडिओतला लाईट ती घड्याळं समोर असलेला मायक्रोफोन समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे हे जे दृश्य आहे ना हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं म्हणजे कुठलीही गोष्ट कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत आणि त्यामुळे तो आवाज आपण त्याला म्हणतो की नाही कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांज रंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरनं ना भारतीय महिला क्रिकेट टीमचं कॅप्टन पदावरून पाय उतार होत असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर आता लगेचच भारतीय महिला निवड समितीनं आगामी झिम्बाब्वे विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी नव्या कॅप्टनची घोषणा केली आहे आणि भारतीय महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा आता 29 वर्षीय स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आलेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे आता हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर स्मृती मानधना हिच्याकडे भारतीय महिला संघाचं कॅप्टन पद गेलेलं आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्की कळवा आणि जे क्रिकेट प्रेमी आहेत ना ते वाट पाहून होतेच की आता हरमनप्रीत नंतर कोण असणार याची. तर आता तो चेहरा देखील समोर आलेला आहे आणि स्मृती देखील खूप सुंदर खेळते, आपण तिचा खेळ पाहिलेला देखील आहे. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आनंदवाडी इथं पाणी टंचाईचं भीषण वास्तव समोर आलंय. विहिरीतील तळाला गेलेलं पाणी उपसताना पाय घसरून पडल्यानं बबन बन्सी गीते जे जामखेड येथील आनंदवाडी इथे राहायला होते या शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. आणि या तालुक्यामध्ये दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत असतानाच ही घटना घडलीय. बबन गीते हे गीते वस्तीवर एकटेच राहत होते आणि काल म्हणजे 6 तारखेला सकाळी ते आंघोळ करण्यासाठी विहिरीवर गेले होते आणि विहिरीच्या तळाशी गेलेलं पाणी उपसत असताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल विहिरीत कोसळले. आणि मंडळी, खरंच अशा घटना ऐकल्या की मनामध्ये खूप त्रास होतो की यार असं का झालं असं वाटतं. तर यासाठी काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि ज्यांच्याकडे रेग्युलर पाणी येत आहे, ज्यांच्याकडे खूप पाणी आहे, त्यांनी देखील पाणी जपून वापरा, पाण्याचा बचत करा, थेंब थेंब पाणी वाचवणं देखील आत्ता गरजेचं आहे, याकडे लक्ष द्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाईल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्याचं जर वातावरण आपण पाहिलं तर कळतंय ऑक्टोबर हीट चालू आहे सध्या आणि खूप जास्त उष्णता जाणवते. आणि आपल्या राज्यातील बहुतांश भागात पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे आणि अनेक ठिकाणी कोरड्या हवामानाचा अनुभव देखील येतोय. मात्र काही जिल्ह्यांमध्ये तर मेघगर्जनेसोबत हलक्या पावसाची शक्यता कायम असल्यानं नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आणि याच दरम्यान अनेक भागांमध्ये ऑक्टोबर हीटचा प्रभावही जाणू लागलेला आहे, त्यामुळे देखील काळजी घेणं महत्वाचं आहे. म्हणजे एकीकडे पावसाचं वातावरण हलक्या ते मध्यम सरी येऊ शकतात असा अंदाज, तर दुसरीकडे ऑक्टोबर हीट यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत आपण सगळेच. आणि आता जरी कोणी म्हटलं चल बाहेर जाऊ तर असं होतंय की नको बाबा खूप ऊन आहे, त्यामुळे या उष्णतेत या उन्हामध्ये जास्त फिरू नका. स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या, पाणी पित राहा आणि आरोग्याची काळजी घ्या. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढणारे दर हे खूप जास्त वाढत आहेत. आणि हे रोखण्यासाठी रेपो रेट 0.25% म्हणजेच 25 बेसिस पॉईंट्सनं वाढवण्याचा निर्णय आरबीआयनं घेतलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीनं हा निर्णय घेण्यात आला असून आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याची घोषणा केली आहे. आणि मंडळी, अशा प्रकारे आता सध्या महागाई वाढत चालली आहे आणि याचमुळे आरबीआयनं मोठा निर्णय घेतलाय आणि रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. मुख्य रेपो रेट 5.25% आता 5.50% पोहोचलाय. मंडळी, आज आपण खूप साऱ्या गप्पा मारल्यात, मात्र आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या संध्याकाळी 4 वाजता पुन्हा भेटूयात सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडी अडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव

0: तू आपल्या नगरचं नगर जिल्ह्याचं नाव जे आहे ते नक्कीच कमावलेलं आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायफल शूटिंग याच खेळाकडे वळावं किंवा याच खेळासाठीचं ट्रेनिंग घ्यावं किंवा आपण या खेळामध्ये पुढे जावं असं तुझं कधी ठरलं?
1: मी नववीमध्ये होते तेव्हा एव्हरेस्ट अॅबेकस ची कॉम्पिटिशन नाशिक येथे होते, तेथे मी गेले होते. तेथे मला पारितोषिक वितरण म्हणजेच ट्रॉफी जेव्हा मिळत होती तेव्हा पाहुण्या म्हणून मिताली गायकवाड या होत्या. त्या आर्चरीमध्ये आशियाई ऑलिम्पिक्समध्ये पर्यंत खेळायला आहेत व तेथे त्यांना गोल्ड मेडल मिळाले होते. कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना विचारले तुम्ही हे कसं केले व त्यांच्याकडून काही प्रोत्साहन मिळाले व असं देखील वाटले त्यांना. ते पायांनी अपंग होत्या तर असं वाटलं आपल्याकडं पाय आहेत आपण परिपूर्ण आहोत पण आपण पण देखील काही केलं पाहिजे. मग त्यांच्याकडून काही बेसिक पॉईंट समजून घेऊन नगरला आल्यानंतर मी आर्चरीसाठी माहिती शोधली. तर माझ्या आईची मैत्रीण प्रीती मुसाई म्हणून आहे तर त्यांचा मुलगा आर्चरी करतो, त्याला जिल्ह्यात मेडल भेटलेला आहे. तर त्यांना विचारलं त्या म्हणल्या आर्चरी पण चांगलं आहे पण तुझी एकाग्रता जर होतीये तर तू शूटिंगमध्ये ट्राय कर. तर मी आर्चरी, एअर रायफल शूटिंग आणि एअर पिस्टल शूटिंग हे दोन्ही तिन्ही ट्राय केलं. त्यानंतर मला रायफल योग्य वाटलं म्हणजे मला ते आवडलं, इंटरेस्ट निर्माण झाला आणि जानेवारीपासून मी डेली सुरू केलं. ह्यात महत्त्वाचं म्हणजे एकाग्रता, संयम आणि श्वासावर नियंत्रण ह्या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. एकाग्रता माझी आधी

0: सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन यामध्ये खूप महत्वाचं आहे, संयम, श्वासावर नियंत्रण असणं फार महत्वाचं आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये जसं जानेवारीपासून तू या खेळाचं ट्रेनिंग घ्यायला, याचं प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली होती, सुरुवातीला काही अडचणी तुला आल्या का? किंवा सुरुवातीला हे करत असताना असं वाटलं का कधी की नाही यार हा खेळ नको आता, असं कधी वाटलं का? किंवा काही अडचणी आल्या का?
1: अडचण मुख्य म्हणजे मी तिथे गेल्यानंतर 10 दिवस म्हणजे 5 दिवस रायफल आणि 5 दिवस पिस्टल ह्याचे देतात, म्हणजे आपल्याला आवडेल ते नंतर चॉईस करायचं. तर ते दोन्हीमध्ये माझे शूट म्हणजे नेम चांगले बसत होते, त्यामुळं तेथे मुख्य अडचण झाली की रायफल, पुढे जाऊन रायफल घ्यायची का पिस्टल घ्यायची त्याचं प्रयत्न करायचे. तर त्यानंतर कोचच्या सपोर्टनी मग मी रायफल चॉईस केली, तेथे एक प्रश्न झालता. मग त्यानंतर एवढे प्रश्न निर्माण झाले नाही किंवा अडचणी देखील आल्या नाही, कारण पालकांनी आणि मेन म्हणजे अलीम शेख नावाचे जे आमचे कोच आहेत वाडिया पार्क येथे, त्यांनी खूप सपोर्ट केला, त्यामुळे अशी काही अडचण आली नाही.
0: राष्ट्रीय स्तरावर तू गेम खेळलेली आहेस, पण त्याआधी काही गेम या खेळासाठी खेळली आहेस का?
1: हो, मार्चमध्ये मी औरंगाबाद येथील येथे एक म्हणजे पहिले स्टेट आपण मॅचेस जेव्हा खेळायला लागतो तर पहिली संभाजीनगर येथे मॅच खेळावी लागते, तर तेथे गेले होते. तेथे पहिले एवढे मुलं, रायफल, एवढी गर्दी पाहून मला पहिले भीती वाटली. कोचसोबत गेले होते तर त्यानंतर भीती वाटली, हात थरथर कापायला लागले असं वाटलं. हात जर थरथर कापले तर आपण जेव्हा आपली मॅच होईल तेव्हा आपलं म्हणजे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन निघून जाईल. मग मी आईशी बोलले तर आई म्हटली की तू शूट करताना असं समज जो कागद आहे जिथं नेम मारायचा असतो, तर तेथे तू परराष्ट्रीय सैन्य समज जे भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे व तू त्यांना मारत आहे व भारताचं संरक्षण करत आहे असं समज. आणि मग त्यानंतर माझा कॉन्फिडन्स जास्त वाढला आणि त्यानंतर मी मॅच खेळले. त्यानंतर मेच्या एंडिंगला मुंबई येथे मॅचेस होत्या, तेथे मला माझा स्कोर 355 झाला 400 पैकी, तेथे क्वालिफाय झाले. त्यानंतर गोव्याला सब नॅशनल होते, तेथे माझा स्कोर, तिथे काळे सर म्हणून आमचे जे मेन कोच आहेत नेवासे येथील, तर त्यांची मदत झाली कारण आमचे कोच तिथे आले नव्हते, तेथे त्यांची मदत झाली व तिथे माझा स्कोर 368 झाला. त्यानंतर भोपाळला नॅशनल लेवल कॉम्पिटिशन होत्या, तेथे आमची पूर्ण टीम म्हणजे क्लासमधले सर्व मुलं मुली व मी देखील गेले होते. तेथे सर्वच टीमनी, मी आणि उरलेले बाकी सर्व मुलं ह्यांनी खूप चांगलं केलं व आमची सुरुवात म्हणजे प्रत्येक तेथील जण ध्यान करत होतं. पुण्या मुंबईची मुलं आलेले किंवा बाकीच्या मुख्य शहरात आलेले, कारण त्यांना ध्यानाची गरज होती. त्यांच्या शहरात खूप काय म्हणतात प्रदूषण किंवा ध्वनी प्रदूषण वगैरे असतं, त्यामुळं त्यांची एकाग्रता होत नाही, त्यांना ते पूर्वी करावं लागतं, पण नगरमध्ये तसं नाही आहे. त्यामुळे इथल्या सर्व मुलांच्या आमच्या टीममधल्या त्यांचं सगळं एकाग्रता होत होती व कोचेससोबत ते आले होते. त्या सर्व किती 1.5 किंवा 1 वर्षापासून सर्वांनी स्टार्ट करून त्यांचे चांगले स्कोर होत होते. एवढे स्कोर ज्यांनी 4 किंवा 5 वर्षापासून स्टार्ट केलं त्यांचे पण होत नव्हते. आणि आमचे कोच आणि आमच्या सर्वच टीमला चांगले भेटले. तिथे माझा स्कोर 372 झाला व देशात संपूर्ण माझा रँक 72वा आलता. व तिथे माझी मैत्रीण पण होती कीर्ती चक्रवर्ती म्हणून, तिचा माझ्यापेक्षा खूप चांगला स्कोर झाला. तिला महाराष्ट्रातून गोल्ड मेडल व पूर्ण भारत देशातून ब्रॉन्झ मेडल भेटले. ती पण माझ्यासाठी खूप माझ्यापेक्षा जास्त खूप चांगलं खेळती व आमच्या बॅचमधले सर्वच मुलं व्यवस्थित व छान खेळतात.
0: कुठलाही गेम म्हटलं किंवा कुठलाही खेळ म्हटलं तरी प्रत्येक खेळाचे काही ना काही नियम असतात, तशा या गेमचे सुद्धा रायफल शूटिंगचे काही नियम आहेत का?
1: हो नक्कीच. आणि सेफ्टी हे सर्वात महत्त्वाचं आहे रायफल शूटिंगमध्ये, किंवा इतरांना इजा नाही पोहोचली पाहिजे ह्यासाठी सेफ्टी खूप घ्यावी लागते. एक अशी घटना घडली होती की रायफलचं जे बॅरल असतं म्हणजे जिथून बंदुकीतून गोळी किंवा पिस्टलमधून गोळी निघते, तर ते टोक आपण इतर जिथे आपल्याला मॅच जिथं समोर शूट करायचे तिकडेच ठेवायचं असतं. एका मुलाने चुकून बोलता बोलता ते दुसरीकडे एका मुलाकडे टोक केले, त्याला पूर्ण त्याला आयुष्यात शूटिंग ह्या गेममध्ये पुन्हा येऊ दिलं नाही. सेफ्टी महत्त्वाची असते, कारण एखाद्याला जर ती गोळी लागली तर खूप इजा होते, काही जणांचा मृत्यू पण होऊ शकतो. मग त्यामुळे सेफ्टी ती

0: लागते. त्यानंतर त्याच्यात सेफ्टी फ्लॅग म्हणून एक वायर भेटते, ती टाकावीच लागती, नाही तर आपण डिस्क्वालिफाय होतो. त्यानंतर त्याचे व्यवस्थित पार्ट ती एका सुटकेसमध्ये ठेवावं लागती. डेली आपण कुठं बाहेर गेलो तर ती काढू शकत नाही, ती फक्त मॅचेस किंवा आपण जिथं क्लास करतो जिथं जातो तिथंच काढू शकतो. पब्लिक प्लेसला आपण ती बाहेर काढू शकत नाही कारण त्याचा दुरवापर पण होऊ शकतो. भोपाळच्या मॅचेसला आम्ही फ्लाईटनी गेलतो तर तेथे रायफलसाठी इतकी सुरक्षा घेण्यात आली की ती प्रत्येक एअरपोर्टला त्याचं चेकिंग होत होतं, ती व्यवस्थित आहे का, त्याच्यात पॅलेट्स वगैरे लोड आहे का, कोणी काही, कारण तेथे पण इतरांना इजा पोहोचू नये किंवा काही चुकीच्या घटना घडू नये म्हणून ती रायफल नेऊ देत नव्हते. मग त्यांच्यासाठी अर्ज वगैरे खूप काही काही करावं लागलं, कोचेसचे सही वगैरे सगळं घेऊन आम्हाला जावं लागलं होतं.
1: नक्कीच. जसं आता तू तुझे गुण सांगितले, 372 गुण जे आहेत ते तुला मिळाले होते, तर हे गुण कसे या गेममध्ये काउंट केले जातात किंवा याचे सुद्धा काही नियम आहेत का?
0: एक टार्गेट असतं, तर त्याच्यात एका टार्गेटवर 10 गुण असतात. तर आपण जिथं त्याच्यात पॉईंट्स असतात टार्गेटनुसार, सगळ्यात बाहेरची रिंग असते तर त्याच्या पलीकडं 0 मार्क असतो, त्याच्या आतमध्ये 1 मग 2 अशा छोट्या छोट्या रिंग होत जातात. आणि आपण जर मेन पॉईंटला लास्ट रिंगला मारलं तर आपले 10 पॉईंट्स मिळतात, तर अशानुसार पॉईंट मिळतात. म्हणजे 400 पैकी जर आपण गुण मोजत असलो तर आपल्याला 40 टार्गेटवर एक एक शूटप्रमाणे शूट करावे लागतात.
1: या खेळामध्ये फक्त शारीरिक कौशल्य नाही तर त्याचबरोबर एकाग्रता, संयम आणि मानसिक स्थैर्य खूप महत्त्वाचं असतं, आणि हे जर व्यवस्थित असेल तर आपण गेम चांगला खेळू शकतो. तर यासाठी तू स्वतः कशी तयारी करते?
0: मी फारशी तयारी अजून केली नाही कारण मी जस्ट जानेवारी स्टार्ट केलं. शारीरिक काहीच गरज पडत नाही कारण मी प्रत्येक जण एवढं शारीरिक नसतंच, ज्याची एकाग्र होती जे शांत बसतं तेच ह्या गेममध्ये टिकतं व पुढं जातं. तर त्याची तयारी म्हणजे ध्यान करावं लागतं, परत ती रायफल जर आपण घेतो तेव्हा ती जड असते त्यामुळे आपल्या, आणि जेव्हा शूट करतो तेव्हा थोडा का आहे ना थोडासाच धक्का आपल्या खांद्याला बसतो, तर मग त्यामुळे आपल्या खांदे निकामी वगैरे न होण्यासाठी दररोज थोडा व्यायाम करावा लागतो. योगा जरी केला तरी चालेल आणि एकाग्रता 5-10 मिनिटं जरी केली तरी भरपूर होतं.
1: नक्कीच. याचं रोजचं प्रशिक्षण म्हणजे दैनंदिन प्रशिक्षण सुद्धा तू घेतलं आहेस का, किंवा हे सगळं ट्रेनिंग घेत असताना, कोचच्या अंडर ट्रेनिंग घेत असताना, सराव करत असताना क्लासमध्ये सुद्धा काही नियम पाळणं गरजेचं आहे का?
0: हो, क्लासमध्ये पण जे बॅरल असतं जिथून गोळी निघते मगाशी सांगितल्याप्रमाणे, ते देखील कोणाकडे करता येत नाही. जर रायफल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची असेल तर त्याचं बॅरल वरतीच ठेवावं लागतं. ती काळजी आम्ही देखील घेतो आणि जे नवीन स्टुडंट येतात त्यांना मुख्य म्हणजे पूर्ण माहिती देण्या अगोदर, क्लासमध्ये ॲडमिशन देण्यापूर्वी देखील ही माहिती स्पष्ट करून सांगावी लागते. तिचे पालन करणं अत्यावश्यक आहे हे देखील सांगितले जाते, त्यानंतर त्यांना ॲडमिशन मिळते. त्या बेसिक गोष्टी आहेत ज्या पहिले क्लास सुरू व्हायच्या आधीच त्या सांगितल्या जातात.
1: गोव्यामध्ये 13व्या वेस्ट झोन रायफल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये तुझा हा अनुभव जो आहे तो कसा होता, म्हणजे ॲट दॅट मोमेंट तो अनुभव कसा होता?
0: तेव्हा थोडी भीती वाटली होती. पहिले शूट माझे 8-9 असे लागत होते 10 पैकी, पण नंतर भीती कमी झाली. तेथील कोच होते त्यांच्याशी पण ओळख झाली, मग भीती कमी झाल्यानंतर माझे शूट 10-9 असे लागायला लागले, म्हणजे चांगले लागायला लागले.
1: नक्कीच. तुझ्या या यशामुळे आपल्या नगर शहराचं आणि नगर जिल्ह्याचं सुद्धा राष्ट्रीय स्तरावर नाव पोहोचलं आहे तुझ्यामुळे, आणि आपल्या नगरचं एक प्रतिनिधित्व करताना तुला कसं वाटलं?
0: छान वाटलं आणि असं देखील वाटलं की आपलं शहर एवढं शांत आहे, एवढ्या सुविधा आहेत ज्यामुळे आपण पुढे जाऊ शकलो. बाकीचे शहर एवढे शांत नसल्यामुळे त्या मुलांना एकाग्रतेची व ॲट दॅट टाईम मॅच सुरू व्हायच्या आधी 5 मिनटं किंवा 10 मिनटं त्यांना ध्यान करावे लागते, तसे नगरच्या विद्यार्थ्यांना करावे लागत नाही. त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि नगर शहरात अशा सुट्ट्या वगैरे नसतात त्यामुळे डेली प्रॅक्टिस आणि संयम ह्या गेममध्ये महत्त्वाचा आहे. नगरमध्ये ट्रॅफिक किंवा सुट्ट्या ह्या गोष्टी कमी असल्यामुळं दररोज क्लासला आम्हाला नियमित जाता आलं, जास्त वेळ प्रॅक्टिस करता आली, मग त्यामुळे आमच्या सर्वच क्लासमधल्या विद्यार्थ्यांचा फायदा होतो आणि मग त्यामुळे नगर या शहराचा अभिमान नक्की वाटेल आम्हाला सगळ्यांना.
1: नक्कीच. या गेममध्ये अॅक्युरसी फार महत्वाची आहे, आणि जसं तू आता सांगितलं की दररोज तुला प्रॅक्टिस करता आली किंवा तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिस करता आली, तर यामध्ये अॅक्युरसी आणि सातत्य किती महत्वाचं आहे?
0: अॅक्युरसी, सातत्य, एकाग्रता आणि ब्रीदिंग कंट्रोल हे महत्वाचं आहे. आपण ब्रीदिंग, एकाग्रता चांगली असली, ब्रीदिंग कंट्रोल कितीही चांगला असलं तरी दररोज प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. दररोज जर प्रॅक्टिस नाही दिली, कारण आम्हाला सण दिवाळी असली तर दिवाळीच्या दिवशी फक्त सुट्टी असते, दसऱ्याला देखील आम्हाला क्लासला जावं लागतं, शूट करावे लागतात, कारण एका दिवसाने पण खूप 10-20 पॉईंटमध्ये आपला फरक होऊ शकतो. व दररोज डेली प्रॅक्टिस, प्रत्येक खेळामध्ये डेली प्रॅक्टिस लागतेच, पण ह्या खेळामध्ये खूप जास्त लागते दररोज प्रॅक्टिस, एकाग्रता. कारण एकाग्रता दररोज तेवढी आपण प्रॅक्टिस, जर सुट्टी घेतली क्लासला तर दररोज तेवढी एकाग्रता आपण करत नाही जेवढे क्लासमध्ये करतो, आणि तेवढी दररोजची वर्षामागं महिन्यामागं तेवढी कमी पडते व त्यानुसार आपले शूट पण कमी लागतात.
1: नक्कीच. या सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तू स्पर्धेसाठी गेली आहे, या सगळ्या स्पर्धेमध्ये किंवा या सगळ्या तुझ्या यशामध्ये अनेकांचा वाटा नक्कीच खूप महत्त्वाचा आणि मोठा आहे. आणि जसं तू सांगितलं की प्रत्येक गेमच्या वेळेस तू संवाद करत होते, मग तुझ्या आई वडिलांशी असेल, पालकांशी असेल किंवा तुझ्या कोचशी असेल, तर नक्कीच या सगळ्यांच्या खूप चांगल्या विशेष तुझ्या यशावर किती चांगला परिणाम करून गेल्या.
0: मेन म्हणजे आई वडिलांनी जो सपोर्ट दिला तो सगळ्यात महत्त्वाचा, कारण जी थरथर कापतो आपण हात तर त्यामुळे शूट व्यवस्थित लागत नाही. आपली पूर्ण भीती जाणं हे महत्त्वाचं आहे, आणि प्रत्येक ठिकाणी नवीन मॅचला गेल्यावर प्रत्येक शहर अनोळखी असतं, तेथे भीती तर नक्की प्रत्येक मुलाला वाटते. मग जर इमोशनल मानसिक सपोर्ट असेल तर आपली भीती कमी होते, मग आपले शूट व देखील चांगले लागतात. परत शूट करताना आपले शूट खाली वर काय चुकतंय हे पालकांना एवढेसे माहीत नसते, कारण ते दररोज क्लासला येत नाही, ते आपल्या कोचेसला जास्त माहीत असते. तर अलीम शेख सरांनी प्रत्येक मॅचला, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक शूटनंतर काय चुकतंय हे सांगून आम्ही पुढचा शूट तेवढाच नीट परफेक्ट होण्यासाठी त्यांनी मदत केली, व प्रत्येक शूटनंतर काय चुकतंय आम्ही ते व्यवस्थित करत गेलो आणि शूट व्यवस्थित लागत गेली.
1: आता तुला यामध्येच करिअर करायचंय का?
0: नाही, करिअर म्हणजे मी 2 वर्षाची असतानाच माझं स्वप्न ठरलं होतं. एक पिक्चर पाहिला होता 2 वर्षाची असताना एका राणीचा, तर तेव्हापासून असं वाटलं त्या राणीसारखं आपल्याला पण लोकांची काळजी घेणं, त्यांना मदत करणं, लोकांचं सामाजिक परिवर्तन घडवणं असं लहानपणीपासूनच मनावर बिंबलं होतं. त्यामुळे मोठं होऊन देखील तेच करायचं. मग त्यामुळे मी पुढे जाऊन IAS ऑफिसर होण्यासाठी UPSC परीक्षा देणार आहे, आणि त्यात जर मी असफल राहिले किंवा काही कारणांमुळं, इतर कारणांमुळं, कौटुंबिक कारणांमुळं जर ते जमलं नाही तर मी शिक्षिका होईल, कारण शिक्षक हेच मुलांना घडवतात आणि मुलं मोठे झाल्यावरच आपण समाज परिवर्तन करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच करू शकतो. सध्या तू अभ्यास आणि खेळ याचा समतोल कसा, बॅलन्सिंग कसा राखते?
0: नाही, मी 10वीमुळं हे जे भोपाळ आणि गोवा येथील सबनॅशनल खेळ, त्यानंतर काही दिवस ब्रेक घेणार आहे, कारण 10वीचे मार्क्स पुढं, म्हणजे मार्क्स आपल्याला 10वी 12वी हे सगळे आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी असतं, पण मार्क्स जास्त कॉलेज किंवा पुढं जाण्यासाठी व्यवस्थित ज्ञान मिळणारे कॉलेज जर भेटायचे असतील तर त्यांना मार्क्स पर्सेंटेज लागतात. मग त्यासाठी अभ्यासाला वेळ मिळण्यासाठी मी शूटिंगमध्ये ह्या वर्षभर ब्रेक घेतला आहे, आणि पुढच्या वर्षीपासून परत सुरू करेन, कारण तो माझा छंद आहे आणि जमलं तर मी दर रविवारी जात असते थोडासा, म्हणजे आपल्या मनाला पण आनंद भेटेल म्हणून. आणि 10वीसाठी थांबले, कारण ज्ञान आपल्याला हे मिळतंच, हे माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो आपण म्हणतो, तर त्याप्रमाणे ज्ञान मिळवण्यासाठीच मी लहानपणीपासून शाळेत जात आले. पण पुढच्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी पर्सेंटेज लागतात, मग त्यासाठी मग अभ्यासाची जास्त गरज असते, म्हणजे घोकंपट्टीवर तसं नाही पण जास्त अभ्यास करून मग ते पर्सेंटेज मिळवायचे. ज्ञान तर प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतच, पण त्यांना पर्सेंटेज महत्त्वाचे असतात. मग चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठी, पुढं व्यवस्थित ज्ञान मिळण्यासाठी, चांगले शिक्षक मिळण्यासाठी मग मी दहावीत ब्रेक घेतला आहे शूटिंगला.
1: आज तू रेडिओ सेंटरमध्ये आली आहेस आणि या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचती आहेस, व्यक्त होती आहेस, कसं वाटतंय तुला?
0: खूप छान वाटते आणि जे माझे अनुभव आहेत, ज्या माझ्या चुका आहेत, तर त्या इतर विद्यार्थी करणार नाही किंवा ज्यांना शूटिंगबद्दल जास्त माहीत नाही त्यांना याचं ज्ञान मिळेल व ते देखील शूटिंग या चांगल्या गेममध्ये पार्टिसिपेट करू शकतील व त्यांना पण त्यांचं करिअर किंवा ज्यांना स्पोर्ट्समध्ये करायचं आहे त्यांचं चांगलं होईल व काही मदत होईल.
1: नक्कीच. आज तू या प्लॅटफॉर्ममध्ये आली आहेस, आज जे तुला ऐकतात त्यांना काय सांगशील?
0: त्यांना एवढं सांगेल, प्रत्येक गोष्टीत आपल्याला सफल व्हायचं असेल, सक्सेस व्हायचं असेल, तर एकाग्रता, संयम आणि दररोजचे कष्ट हे महत्त्वाचे आहेत. जसे शूटिंग गेममध्ये आहे तसे आपल्या पूर्ण आयुष्यभर देखील आहेत. आपल्याला सक्सेस मिळवायचं असेल, आपले गोल्स, इच्छा पूर्ण करायचे असतील, तर आपण प्रत्येक गोष्टीसाठी थोडं थांबलं पाहिजे, कारण खूपदा सक्सेस मिळण्यासाठी आपण दोन पावलं पुढं कमी असतो, पण तिथेच आपला संयम सुटतो, आपलं पूर्ण इथपर्यंत केलेली मेहनत पूर्ण वाया जाती. त्यामुळे संयम महत्त्वाचा आहे आणि संयम प्रत्येकाने ठेवला पाहिजे, एकाग्रता असली पाहिजे. प्रत्येक दररोज कष्ट केले, दररोज खूप अभ्यास करणं, खूप कष्ट करणं हे पण महत्त्वाचं नसतं. संयम ठेवणं आणि थोडे जरी कष्ट केले पण ते दररोज करावे लागतात, तरच मग हळूहळू आपण जे आपले स्वप्न येतं, सक्सेस आहे, ते मिळवण्यासाठी दररोज थोडे थोडे प्रयत्न करत राहू.
1: नक्कीच. आज तू रेडिओ सेंटरमध्ये आली आहेस, आज तुला तुझ्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत इथे ऐकावं असं वाटतं?
0: एक गाणं आहे पण त्याचं नाव मला आठवत नाही आहे. माझी आई लहानपणी मला ऐकवायची, त्याच्यात असं सांगितलेलं आहे ते गाणं. आपण म्हणजे त्याची स्टोरी मला आठवते, त्या गाण्याचं नाव नाही आठवते, की एक राजहंसाचं पिल्लू असतं आणि काही बदकाची पिल्लं असतात. तर लहानपणी राजहंस सुंदर दिसत नाही, तर जेव्हा तो त्याच्यात स्टोरी आहे की खूप बदके असतात व आपण ते लहानपणी पिवळ्या कलरचे दिसतात आणि आपण राजहंस जो असतो तो काळ्या कलरचा थोडासा किंवा ब्राऊन ग्रे कलरचा दिसतो. त्यामुळं त्या सगळ्यांना वाटायचं तो चांगला नाही आहे, तो वेगळा आहे, वेगळा आहे. मग त्याला पण वाईट वाटायचं की हे आपल्याला खेळायला घेत नाही आहेत. पण मोठं झाल्यावर त्याला कळतं की आपण सर्वांपेक्षा वेगळे आहेत आणि आपण सर्वांपेक्षा भारी आहेत. आपण आपले शरीरातील जे गुण आहेत, आपल्याला जे देवाने दिलं आहे, त्याचा उपयोग केला पाहिजे.
1: नक्कीच. हे मराठी भावगीत जे आहे ते नक्कीच मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आता मी तुझ्या आईकडे वळते. सगळ्यात आधी मला तुम्हाला हेच विचारावं असं वाटेल की पालक म्हणून तुम्हाला आज कसं वाटतंय?
2: खरं तर राजलक्ष्मी खूप मितभाषी आहे आणि इतकं बोलताना मला असं वाटलं होतं की तिला बोलायला जमेल का, कारण ती खूप कमी बोलते आणि ती इतकं छान बोलते हे पाहून मला खूप छान वाटलं.
1: नक्कीच. आणि तिच्या यशाबद्दल आज तुम्हाला कसं वाटतंय?
2: निश्चितच मला आनंद होतोय, पण ही सुरुवात आहे.
1: नक्कीच नक्कीच. जसं तिने सांगितलं की या गेममध्ये एकाग्रता, संयम, श्वासावरचं नियंत्रण या सगळ्याच गोष्टी, मग त्या फिजिकली असेल, मेंटली असेल, या खूप महत्त्वाच्या आहेत. एक पालक म्हणून आजच्या मुलांमध्ये म्हणजे फक्त खेळासाठीच नाही तर खेळाव्यतिरिक्त सुद्धा आयुष्यामध्ये हे गुण असणं किती महत्त्वाचं आहे त्यांच्या करिअरसाठी, त्यांना स्वतःला घडवण्यासाठी?
2: बऱ्याच वेळा अगदी छोटं मुलं असेल तरी आई कामात असेल तर त्याला मोबाईल देते, तिला असं वाटतं की हां ते पाहतंय, आपला वेळ व्यवस्थित जाईल म्हणून. पण त्याला इतकी सवय होते आणि ते मुलं एकाग्र नाही होऊ शकत कुठल्याही शाळांमध्ये. बरेच शाळा अशा आहेत की तिथले मुलं खालीसुद्धा बेंचवर बसत नाहीत, अगदी टीचरला त्रास देतात. आणि म्हणून मोबाईल आणि टी व्ही हे जे ज्याला आपण करमणूक म्हणतो, पण हे करमणुकीचे साधने खूप वेळा वापरल्यामुळे आपल्याच मुलांचं आपण नुकसान करून घेतोय. म्हणून आमच्या घरातलं वातावरण सुरुवातीपासून आम्ही अगदी साधं गावाकडचं ठेवलं. घरात टी व्ही नाही, मुलं मोबाईल मागतात का? तर मोबाईल आपली करमणूक करतात, मग आई वडील त्यांची करमणूक का नाही करू शकत? आपले आई बाबा आपल्याला गोष्ट सांगत होते रात्री झोपताना, आपण आपल्या मुलांना नाही सांगत, आपण कुठेतरी कमी पडतोय म्हणून ते मोबाईल घेतात. मुलं मोबाईल घेतात याचा अर्थ पालक कमी पडतात असं मला वाटतं. आणि पालक म्हणून मी कुठेही कमी पडू नये ह्याची मी काळजी घेतली. दररोज वेगवेगळे पुस्तकं आणले, ती गोष्ट अगोदर समजून घेतली आणि तिला सांगितली. आणि तिला वय वर्ष 2.5 असतानाच तिला चष्मा लागला, त्यामुळे तिला वर्गात पण मित्रमैत्रिणी वगैरे थोडेसे कमी असायचे आणि तिची आम्हाला खूप काळजी घ्यावी लागली. ती 2.5 वर्षाची असताना तिचं चेन्नई येथे डोळ्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि म्हणूनच कदाचित तिने ते गाणं तिला ते आवडलं असेल, किंवा तिला लहानपणी असं वाटायचं की अरे आपल्याशी कोणी बोलत नाही किंवा मी एकटी की काय. पण आज तिला राजहंसासारखं वाटतंय, हेच आमचं यश.
1: नक्कीच नक्कीच. आणि नक्कीच हे खूप मोठं कौतुक आहे तुमच्या मुलीचं सुद्धा, कारण तिने फक्त शाळेचं तुमचंच नाही तर आपल्या अहिल्यानगर शहराचं आणि जिल्ह्याचं नाव सुद्धा कमावलेलं आहे. आज आपण पाहतो आहोत की समाजामध्ये ना बऱ्याचशा काही चुकीच्या घटना शालेय मुलांसोबत मुलींसोबत घडताना आपल्याला समाजामध्ये दिसतात. तर पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं, कारण अनेक पालकांच्या मनामध्ये भीती सुद्धा आहे मुलांबाबतची, मुलांच्या करिअरच्या बाबतची किंवा मुलांच्या सामाजिक सेफ्टीच्या बाबतीमध्ये, तर एक पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं?
2: पालक म्हणून मला असं वाटतं की मुलं बरोबर आहेत, पालक चुकतायत, त्या पालकांमध्ये कदाचित मी पण आहे, आपली सगळी पिढी आहे. आपण मुलांकडून खूप साऱ्या अपेक्षा करतोय की तुला हे करायचंय, तुला ते करायचंय, तुला ते करायचंय, तुला शेजाऱ्यांसोबत पण स्पर्धा करायची आहे. आणि छोट्या छोट्या मुलांना आपण स्पर्धेला उभं करतो आणि ज्यावेळेस त्या स्पर्धेमध्ये त्यांना यश मिळत नाही, ते कुठेतरी खोटं बोलायला लागतात, आईवडिलांपासून दूर जायला लागतात. बरेचसे टीनेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांना आईवडील नाही आवडत, असं व्हायला नकोय, कारण आपण त्यांच्यासोबत मैत्री करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय.
1: नक्कीच. आपला काळ असा खूप वेगळा होता की जेव्हा करिअरचं मार्गदर्शन करणारी घरातली मंडळी पण नव्हती, पण आता पालक सुजाण आहेत, पालक दिशा देतात, पालक मार्ग आणि ऑप्शन्स पर्याय समोर ठेवतात. आणि आत्ताची पिढी जी आहे ती त्यांचे पर्याय, त्यांचं करिअर जे आहे ते आधीच ठरवू पाहतात. तर हा बदल पिढीमधला तुम्हाला कसा वाटतो?
2: काही ठिकाणी योग्य वाटतोय. म्हणजे आई वडील आणि मूल यांच्यामध्ये कॉम्बिनेशन कसं आहे त्यावर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कधी कधी आई वडील खूप ॲग्रेसिव्ह असतात, त्यांना असं वाटत असतं की आपल्या मुलांनी हेच करावं आणि हेच करायला हवंय, कारण आम्ही तुला सगळ्या सुविधा देतोय, पण त्या मुलाची कॅपॅसिटी किती आहे, तो किती करू शकतो आणि तो किती सक्सेस मिळवणार आहे, याच्यापेक्षा तो एक आदर्श भारतीय नागरिक व्हावं यासाठी अगोदर आपण प्रयत्न करणं गरजेचं असतं. एक चांगला मुलगा व्हावा याची संस्कार आपण त्याला देणं सुद्धा गरजेचं असतं. पण ते सगळं सोडून आपण फक्त त्याला स्पर्धेमध्ये रेसचा घोडा बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तिथे आपलं कुठेतरी चुकतंय.
1: नक्कीच नक्कीच. आज तुम्ही सुद्धा राजलक्ष्मी सोबत स्नेहालयाच्या रेडिओ नगर सेंटर मध्ये आला आहात, कसं वाटतंय?
2: छान वाटतंय आणि मला तिचा अभिमान वाटतोय.
1: नक्कीच. आज तुम्हाला सुद्धा रेडिओच्या या माध्यमातून कुठलं गाणं या निमित्तानं आज ऐकावसं वाटेल?
2: मला सुद्धा तेच गाणं ऐकायला आवडेल, कारण तिने जे सुचवलं तर ते एका गाण्यामागे माझ्या मनामध्ये खूप भावना येऊन गेल्या की तिला हे गाणं का आवडतंय, कारण तिला सुद्धा लहानपणी कुठेतरी एकटं वाटलं असेल. जेव्हा ती रस्त्याने जायची तेव्हा 2.5 वर्षाच्या बाळाला चष्मा आहे म्हणून सगळेजण वळून पाहिजे, किंवा तिची आरोग्य थोडंसं नाजूक होतं, तिला कुणी मित्रमैत्रिणी नव्हते, किंवा ती फारशी तिला धुळीचं इन्फेक्शन व्हायचं म्हणून ती फार खेळू शकत नव्हती, म्हणून तिला खूप एकटं वाटायचं की, आणि तिला असं वाटायचं की मी खूप सामान्य मुलगी आहे 5वीपर्यंत, म्हणून कदाचित तुम्ही तिला शिक्षक विचारले तर तिला ते नाही आठवले. आणि जेव्हा ती 5वीत गेली तर त्या कांबळे मॅडम होत्या, त्यांनी तिला खूप सपोर्ट दिला.
1: नक्कीच नक्कीच. आज या निमित्तानं तुमच्या दोघींचं खूप जवळचं आवडीचं आणि नक्कीच हे खूप सुंदर भावगीत आहे आणि अर्थपूर्ण आहे, ते नक्कीच मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही दोघी सुद्धा रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. आणि राजलक्ष्मी तुला सुद्धा तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी करिअरसाठी आमच्या संपूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. श्रोते हो, आज आपल्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होती आपल्या नगर शहरातील भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलची विद्यार्थिनी राजलक्ष्मी अशोक घडेकर. भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं आयोजित 28व्या कुमार सुरेंद्र सिंग आंतरशालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये तिनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये तिने हजारो स्पर्धकांमधून राष्ट्रीय रँक मिळवला असून तिनं 372 गुणांक प्राप्त केला आहे. आणि आज आपल्यासोबत राजलक्ष्मी होती, आज आपण तिची मुलाखत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये ऐकली. श्रोते हो, आजच्या नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबत आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

चोबे तनिष्का संजय, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आजचा दिवस स्नेहालय परिवारासाठी अत्यंत दुःखद आहे। स्नेहालय संस्थेचे ट्रस्टी शशिकांत चंगेडे यांचं आज दुःखद निधन झालं। त्यांच्या जाण्यानं एक जिव्हाळ्याचा माणूस, एक सहृदयी व्यक्तिमत्व आणि स्नेहालय परिवारातील एक महत्वाचा आधार हरपलाय। काही माणसं आपल्या सोबत नसली तरी त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार आणि त्यांनी केलेलं काम कायम आपल्यासोबत राहतं। याच आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आपण शशिकांत चंगेडे यांची यापूर्वी घेतलेली विशेष मुलाखत पुन्हा प्रसारित करत आहोत। त्यांच्या आवाजातून त्यांचे विचार, अनुभव आणि स्नेहालयाशी असलेलं त्यांचं नातं पुन्हा एकदा ऐकूया। शशिकांत चंगेडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
2: नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्कास आवाज। स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। शुभ रविवार नगरकर। समाजामध्ये स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या काही खास व्यक्तींशी स्नेहांकित या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संवाद साधत आहोत। आपल्या अहमदनगर शहरातील सामाजिक संस्था स्नेहालय। स्नेहालयाचा विविध प्रकल्प आपल्या संपूर्ण नगर शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कार्यरत आहेत। आपल्या अहमदनगर शहरातील स्नेहालय या सामाजिक संस्थेशी अनेक दिग्गज मंडळी ही जोडली गेली आहेत आणि आज आपल्यासोबत स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये शशिकांत चंगेडे सर आहेत। आज आपण त्यांच्याशी स्नेहांकित या कार्यक्रमातून संवाद साधणार आहोत। त्यांची मुलाखत घेतली आहे अनुजा मुळे यांनी, तर ऐकूयात ही मुलाखत।
3: नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। आणि मंडळी, आज आपल्या सोबत शशिकांत सर आहेत, शशिकांत चंगेडे सर आहेत। तर सगळ्यात आधी या कार्यक्रमामध्ये मी सर तुमचं खूप मनापासून स्वागत करते।
4: नमस्कार
3: सर, आपण आपलं बालपण कधीच विसरत नाही, बालपणीचे दिवस आपल्याला नेहमी आठवतात। तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
4: माझा जन्म 48 चा, त्याच्यानंतर 5 वर्षांनी शाळा वगैरे सुरू झाली। फार हसत खेळत गेले ते काळ, काय गाड्या बिड्या नव्हत्या। घराच्या जवळच नवीपेठ, नवीपेठ जवळच सोसायटी हायस्कूलचे एक बाल विभाग होता नवीन मराठी। तर चांगला गेला तो काळ, एकदम मोकळं चाकळ होत। हल्ली जसे पोर ते वजने फार खांदे त्यांचे दुखतात रात्री, तसा काही कार्यक्रम नव्हता। एक पाटी पेन्सिल, चौथी पर्यंत पाटी पेन्सिलच्या व्यतिरिक्त एक पुस्तक असायचं मराठीच, आणि चौथी नंतर सातवी पर्यंत काही एक दोन पुस्तके यायचे, गणित बिनित वगैरे, बाकी काही नव्हतं। त्याच्यानंतर इंग्रजीच सुरू, म्हणून त्यावेळेस असं काही एवढं टेन्शनचं काम नव्हतं व 8वीपर्यंत तरी।
3: नक्कीच सर, शाळेमध्ये असताना आपल्याला शाळेचे दिवस आठवत असतात, आणि तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे गेलं, कोणत्या शाळेत झालं?
4: नवीन मराठी आणि नंतर सोसायटी हायस्कूल।
3: नवीन मराठी शाळेमध्ये असताना सर नक्कीच वेगवेगळे शिक्षक,
4: मला सगळे शिक्षक, आता माझं 76 वय आहे, पण अगदी शिक्षकापासूनचे सगळे नाव माझे अजून पाठ आहेत, आणि त्यांची लकब सुद्धा मला चांगली येते। हे काय कसे बोलायचे, काय बोलायचे, अवटी गुरुजी कसे बोलायचे, सगळं मला आठवत। जोशी गुरुजी कसे असायचे, देशपांडे मॅडम होते, हेडमास्टरीन कशा कडक होत्या, हातात छडी असायची, पंखी नुसती हातातच असायची, मी कधी मला मारलेलं मी तर नाही बघितलं।
3: आठवणीत राहिलेले कोणते शिक्षक आहेत की जे तुम्हाला खूप आवडायचे?
4: त्याचे सगळेच आवडीचे होते, म्हणजे अगदी बोलणं चालणं आमच्या शिकवणे आमचं काही कमी असेल ना, हे 8 दिवस तू ये, तुझं ते राहिलेलं आहे ते करून घे, आणि ते आपल्या घराच्या आसपासच होते। जोशी सर समाचार कार्यालयाच्या समोरच त्यांचं भाड्याने राहायचे, ते असे सगळे शिक्षक होते ना, ते आमच्या आसपासच होते, त्याच्यामुळं असं काही हे नव्हतं की हे जास्त हे कमी, त्यावेळची सिस्टीमच वेगळीच होती। हल्ली

0: आणि जे उशिरा आलेले मुलं आहेत त्यांना अगदी हाताला टेकला अशी खिडी मारायची आणि रवाना करायचे आणि उद्या परत तू जर दिसला मला उशिरा आलेला तर तुला सोडणार नाही. मग अशा याच्यातच शिक्षा असायच्या. मारकुटीचा कार्यक्रमच नव्हता, आता तर नाहीच म्हणा, पण त्याच्या आधी जे असेल तर आमच्या वेळेस तरी तसं काही नव्हतं. आणि एकदम कीप क्वाईट सगळं शांतपणे असायचं सगळं.
1: शाळेचे ते शिक्षक आठवतात का, माध्यमिक शाळेतले
0: सगळे माध्यमिक, आवटी गुरुजी, पुसारे गुरुजी, देशपांडे मॅडम, सगळे आठवतात. भुतवन सर मला अजून सगळे आठवतात चौथी पर्यंत.
1: नक्कीच सर. शाळेमध्ये आपण स्वभावाने कसे असतो हे आपल्या आईला आणि आपल्या शिक्षकांना माहिती असत.
0: काही कोणाला काही होतात, काही कोणाला त्रास नव्हता आमच्या मुलांचा की कोणी शिक्षक आलेत असं नाही. आता जसं जावं लागतं पालकांना भेटायला तसं आमच्या ह्याच्यात मला तर कोणी बाहेरून कोणी आलेले शिक्षक आहे असं माझ्या हातूनच एकदा गुगळे वकील होते ना, आता जे आहेत गुगळे एक एक गुगळे त्यांना मी एक मुस्काटच मारली होती, म्हणजे खेळता खेळता लागली ती आणि ते पडलं बेशुद्ध. पण काय नाही, त्यांच्या पालकांना नाही, माझ्या पालकांना नाही, आम्ही दोघं तिथं बसलेलो. डॉक्टर आलेले, त्यांनी बघितलं, त्याला एक गोळी दिली, म्हणलं 8-15 दिवसात 8-15 मिनिटात होईल तो चांगला. आणि तसं झालं 8-15 दिवसात. मग परत गळ्यात गळ्यात घालून आम्ही वर्गात.
1: कुटुंबाविषयी काय सांगाल, लहानपणीच्या काही आठवणी आहेत का?
0: हा, भाऊ मोठे बंधू आणि वडील दुकानदारीमध्ये, जे सकाळी गेले तर ते दुपारी जेवायला, जेवून गेले की रात्रीच परत झोपायला. आणि त्याच्यामुळं बाकी असं काही हे नव्हतं. आणि आमच्या आदेश्वर कॉलनी म्हणजे कॉलनी होती गुजर गल्लीत, जैन मंदिराची आदेश्वर कॉलनी होती आणि तिथं 35-40 घरं होते. सगळं हसत खेळतच सगळं असायचं, त्याच्यामुळं काही एवढं हे नव्हतं. मध्ये खेळायला भरपूर जागा होती, बाहेर जायचं काम नव्हतं चौथी पर्यंत. पण त्याच्यानंतर मग गल्लीतही जायला लागलो, मग तिथं दत्त मंदिर होत, तिथेही जाता येता येत होत. पुंडंबेकर तिरुपतीचं मंदिर होत, तिथेही जात, बरच चांगलं होत ते. त्याच्यामुळं असं काही हे नव्हतेच.
1: आपले आई वडील आपल्यासाठी कायम प्रेरणास्थान असतात. आई वडिलांसोबतच्या लहानपणीच्या काही आठवणी आहेत का?
0: आईच्या हातच्या अजूनही भाकरी भाकरी येतच ओढवर पुढं. आता गॅसवर होत नाहीत त्या, अजून भाकरी मला आठवतात. बाकीच्या आमच्या तर सगळं एक टाइपच असतं जैन लोकांचं, पण ती मला पोळी अजूनही तशी खायला मिळालेली नाही. 70 वर्षी सुद्धा सुना आले 3-3 तरी.
1: वडिलांविषयी काही आठवणी?
0: त्यांना काय, एक तर व्यापार आणि घरची शेती कळगावला, तिथून 10-15 किलोमीटर होत. एसटीने जाणं येणं मी लहानपणी त्यांच्या बरोबर जायचो. लहानपणी आम्ही हुरडा खायला पण जायचो तिकडे बैलगाडीतून. त्यावेळेस काही अष्टविष्ट नव्हत्या, पण एकदम चांगले होते. जरा कडक होते पण आपल्या आपल्या कामापुरते कडक, बाकी एकदम ठीकठाक. नाही तर ते त्यांचं शेतीच्या यायचे लोक आमच्याकडे कामाला असायचे ते, आणि कापडच दुकानाचं असायचं. त्याच्यामुळं तेवढं त्याच्या पुरतं आम्हाला काही हे नव्हतं. हा, आईचा धाक म्हणजे लवकर येऊन 7 जेवणे आणि परत जाणे नाही. 7 घरात आल्यानंतर परत बाहेर जायचं नाही, हे असं एवढं एक चांगलं मला अजूनही आठवत.
1: 10वी नंतरचा काळ हा आपल्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉइंट असतो.
0: टर्निंग पॉइंट माझा असा आहे की मी 8वीला तिथे गेलो सोसायटी हायस्कूलला. 7वीपर्यंत नवीन मराठी होती. 8वीला गेलो, 1 वर्ष टिकलो आणि 9व्या वर्षी जे माझं स्वप्न होतं तेव्हा चायना आपलं पाकिस्तान वर झालं होतं. आणि त्याच्यामुळं माझ्याही डोक्यात आलं की नाही आपण पण जायला पाहिजे सैनिक मध्ये. आणि मी नेव्ही मध्ये भरती झालो. आम्ही दोघच सिलेक्ट झालो. एक तुमचे स्नेहालयचे आहेत ते भैरव तांबटकर,

0: त्यांना विचारा, त्यांच आणि 200 मुलं त्याचं आणि माझंच फक्त नंबर लागला आणि रेल्वेचं विशाखापट्टणचं वॉरंट दोघांना मिळालं. म्हटलं मी आत्ता येतो बॅग घेऊन. मी काही घरी कोणाला सांगितलेलं नव्हतं. मी आपलं ते पिशवीत काय बॅग बिग नव्हते, दोन कपडे टाकले कट चालले कुठं निघाला. म्हटलं हे काय आत्ता आलोच आणि मी रेल्वे स्टेशनवर गाडी युज पण याचा काही पत्ताच नाही. मी आपल्या गाडीत बसून गेलो, तो नाही आला म्हणून मी काही थांबलो नाही. मी ते विशाखापट्टण नेव्ही.
1: 10वी नंतर सर करिअरच्या दृष्टीने तुम्ही कसे वळालात?
0: मग त्याच्यानंतर मग ते नेव्हीत गेल्यानंतर मग काही शिकायचं काही कारणच नव्हतं. मी लहान मुलांकरताच होतं तेव्हा, वॉर्स हे होतं तेव्हा, भरत्या पटापटापटा होऊन जायचे, जास्त काही हे लागलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मी तिथं गेलो, वर्ष 6 महिने ट्रेनिंग चांगलं झालं. त्याच्यानंतर मग जरा शांतता झाली तर कमी केले लोक, कमी केले तर मी आम्ही परत चाललं. ज्यांना जायचं असेल त्यांनी परत जाऊ शकता, परत लागले तर तुम्हाला बोलवा असं काहीतरी ते निघालं फरमान. मग जे काही सगळ्या जिल्ह्यातून 200-300 असे गोळा झाले होते ते सगळ्यातले ज्यांना राहायचं बा आता दुसरी तुमची काय सोय नाही. मी म्हणलं मला काय शेती आहे, दुकानदारी आहे, चांगलं आहे, ठीक ठाक आहे. म्हणून मी आपलं बॅक टू पे आलो.
1: नक्कीच. व्यवसायाला जेव्हा तुम्ही सुरुवात केली म्हणजे तुम्ही जेव्हा हाती व्यवसाय घेतला तेव्हा कसे दिवस होते?
0: तेव्हा मी आपलं वडिलांकडनं 10,000 रुपये घेतले, एक जागा मिळवली सेंट्रल बँक रोडला, जागा मिळाली त्या भाडेकऱ्याने दिली आपल्याला लवकर जागा खाली करून. घरमालकाने पण तांबोळी म्हणून होते, त्यांनी भाडेचिठ्ठी बदलून दिली आणि ठीकठाक चालू झालं. व्हरायटी स्टोअर म्हणून सुरू केलं. नगरमध्ये एक नंबर होतो व्हरायटी स्टोअर, सगळ्यात चांगल्या वस्तू माझ्याकडं. दर मंगळवारी रात्री मुंबई, बुधवारी रात्री तिथून यायचं, गुरुवारी दुकानी नवीन माला सगळं. तर चांगलं एकदम मस्त होतं. आमचं एक व्हरायटी म्युझिक म्हणून दुकान होतं, व्हरायटी म्हणून एक प्रेझेंटेशनचे आर्टिकल होते. चांगले व्यवसाय केले माझे.
1: तुम्ही पाहिलं पूर्वीचं नगर शहर कसं होतं?
0: पूर्वीचं नगर शहर एकदम हलत बोलत मस्त. दोन दरवाजे आपले दिल्ली दरवाजा, माळीवाडा प्लेस वगैरे याच्या आतच होत आणि त्याच्या बाहेर जाणं म्हणजे लाल टाकी वगैरे नाही का सिद्धीबागेच्या तिकडं म्हणजे डेंजरस. नको तिकडं इतकं लांब नाही जायचं, इकडं वाडेपाकचं तिकडं नाही जायचं जास्त. एवढे दोन गेट आपले ठरलेले होते, त्याच्या बाहेर तर काही जाणं येणं नव्हतंच आणि मुलांना पण अलाउड नव्हतं त्या काळात. त्याच्यामुळे एक चांगलं हे होत.
1: व्यवसायाच्या दृष्टीनं पूर्वीचं नगर शहर कसं होतं? पूर्वीचा व्यवसाय कसा चालायचा?
0: एकदम चांगला व्यवसाय, रोखठोक पैसे होते, उधारी पाधारीचं काम नव्हतं. 4 रुपयाची ती पॉन्डची पावडरची डबी असायची, अफगाण्स नो असायचे वगैरे वगैरे. पण आपले 3-75, 4-75, 10 रुपयाच्या आतलेच वस्तू, एक वस्तू घेऊन जायचे पैसे रोकडे. त्याच्यामुळे उधारी पाधारीचं कामच नव्हतं त्यावेळेस आणि बरं होतं, ठीकठाक होते. लोकांना इन्कम बी बरोबर होतं तेवढं आणि तेवढंच होतं. आता आम्ही जेव्हा शिक्षकाकडे जायचो शिकवणीला, गणित कसं आहे, मराठी कसं आहे वगैरे वगैरे, मग कधी पैसे घेतलेले आठवत नाही. पण त्यावेळचे शिक्षक आमच्या वडिलांकडनं यायचे तेव्हा त्यांना पायजमाचे कपडे मिळाले. त्यामुळे शिलाईचे पैसे तुमचे नाही, फक्त कापड द्या, शिलाई करून घेऊ आम्ही, शर्टाच कापड घेऊन द्यायचे, शिलाईचे त्यांनी बघायचं. म्हणजे कापड दुकानातून न्यायचं, आमच्याकरता काही जो वेळ दिलाय ते मालकानेच म्हणजे आमच्या वडिलांनीच बघायचं आणि त्यांना द्यायचं. फार चांगलं होतं, मला आठवत अजून ते सगळं. सोसायटी हायस्कूल नंतर मग हे बंदच झालं.
1: तुमची खऱ्या अर्थानं समाज कार्याला सुरुवात कशी झाली होती?
0: हे न्यायालयापासूनच सुरू झालं. आणि नाहीतरी मला समाजाचे ते काम करायची त्या दुकानामुळं सवय लागलेलीच होती. मग काय गिरीश आम्ही आणि हे चांगलं उभं राहिलं, जागा मिळवली म्युन्सिपॅलिटीची, त्यांची बंद पडलेली शाळा होती त्याच्यामुळं एकदम ठीकठाक सुरू झालं. आणि लोक आणून द्यायचे, पैसे द्यायचे, मटेरियल द्यायचे, जेवायला आणायचे मुलांना, धान्य द्यायचे, त्याच्यामुळं एक चांगलं सुरू झालं.
1: आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग येत असतात आणि असं म्हणतात की आयुष्यात जर खूप कठीण प्रसंग आले तर त्यावर आपल्याला मात करावी लागते आणि त्यातून आपल्याला अनुभव मिळतात. तुमच्या आयुष्यात आलेला असा एकदम अवघड कठीण प्रसंग जो तुम्हाला आजही आठवतो?
0: नेव्हीतून परत नगरला येणं तो फार अवघड काळ होता. तिथं सगळी जी काही सवय लागली होती डिसिप्लिनची आणि वडिलांचं याचं सुरू झालं की आता काय वॉर टाइम संपलाय, आता कमी करतायत लोक, तर मग तुला चान्स आहे तर तू परत ये. तुझं अजून ट्रेनिंग पूर्ण होऊन तू काही नेव्हीत गेलेलं नाही, ट्रेनिंगच चालू आहे तुझं. अजून 6-8 महिने तुला ट्रेनिंग करायचं, तू ये. त्यावेळेस ते भावाला पाठवलं मोठ्या आणि 2 दिवस ते तिथं थांबून राहिले विशाखापट्टणला. आणि मला अगदी त्यांनी मग सांगितलं की बा आता बघ ते 2 दिवस थांबतायत, तुम्ही जा. मग त्यांनी मला डिस्चार्ज करून टाकलं. तो काळ मला अगदी फार वाईट वाटलं. 200 मुलं अगदी भारतातले सगळे ओळखी पालखीचे झालेले, चांगलं सकाळपासून एकदम छान कार्यक्रम सगळे असायचे, पण ते भावाबरोबर मला यावं लागलं परत. तो एक काळ मला आजही आठवतो, अंगावर अगदी काटा येतो आत्तापण.
1: स्नेहालय सोबतचा तुमचा प्रवास सुरू झाला आणि स्नेहालया सोबत काम करत असताना पहिली तुमची आणि स्नेहालयाची भेट कशी झाली?
0: गिरीश महाराज टाइम्स काम करायचं तेव्हा बातम्या करता माझ्याकडे यावंच लागायचं, कारण मी सगळं उचपती एलिमेंट होतो. कोणाला काय कोणाला काय यायचं, जसं गिरीश आहे स्वभाव तसा आमचा पण होता. पण त्याच्यामुळं त्याची आमची तो मेल करायला जायचा, त्यावेळेस काय बाकीचे नव्हते ना, तर मेल करायला जायचा तर दुकानावरून त्याला जावं लागायचं सायकलवरनं. तेव्हा येताना थांबायचं, अर्धी अर्धी चहा प्यायची आणि तो मग त्याच्या कामाला जायचं. त्याच्यामुळे त्यांची आमची सुरू झाली आणि मग हे अगदी हे सुरू केलं. मग त्यांना कोण पुण्याच्या बाई भेटल्या, नाव विसरलं मी, पण भेटलेलो बऱ्याच वेळ, मीटिंगला गेलो होतो त्यांच्याकडे. त्यांची पण एक HIV पॉझिटिव्ह मुलांकाचं काम करायचं त्या. आणि मग इथं पण हा सगळा रेड लाईट एरिया होतीच आपली चित्रा टॉकीच्या आसपास, तर ते सुरू झालं कार्यक्रम आणि मग मित्र मंडळी वगैरे वगैरे सुरू झाले. आणि मग अजून एक काम हे मिळालं, पण हे फुल टाइम होतं, ते बाकीचं फिरता रंगमंच होता. चांगलं सुरू झालं आणि ते कायम आजही भरभराटीला येऊन एवढं 7 एकर जागा मिळवणं वगैरे वगैरे आता फुल स्विंग मध्ये आहे, चांगलं चाललंय. आधी फक्त कार्यकर्त्यावर होत, आता सेवकही ठेवावं लागतात, पगारी त्यांच्याकडनं काम सुरू होत.
1: स्नेहालयाचा विस्तार खूप मोठा वाढतो आहे आणि स्नेहाला सोबत काम करत असताना किंवा गिरीश्वर असतील किंवा अजून काही मंडळी असतील स्नेहालयाची, त्यांच्या सोबत काम करत असताना तुमचा अनुभव कसा आहे?
0: एकदम चांगलं, खेळीमेळीत होत, थोडा वादविवाद व्हायचा याच्या हिशोबाने. काही लोकांना रेड लाईट एरियामध्ये यायचं जायचं आवडत नव्हतं, पण बाकीचं तिथं मुलं आले तर त्यांच्याबरोबर खेळणं पाळणं असायचं, पण जायला घाबरत असायचे वगैरे वगैरे. तो बट नॅचरल आहे, ते एक आपल्या डोक्यात बसलेलं असतं ना एखादं की रेड लाईट असं ते रेड करून ठेवलेलं होतं. आमच्यात काही नव्हतं तसं, गिरीशमध्ये माझ्यामध्ये किंवा अजून काही मित्रमंडळी होते त्यांच्यात नव्हतं. काही लोक जे मदत करायचे त्यांना जरा थोडं हे वाटायचं, पण ते बाकीच्या कामाला तिथं लागायचे कामाला.
1: मेघालय सारखी एक संस्था नगर शहरातली जी सुरुवातीला अगदी रेड लाईट एरियापासून काम करते आणि आज मेघालय 2.0 एवढा मोठा प्रवास मोठा झालाय.
0: फार मोठं, फार मोठं.
1: आणि एक सामाजिक संस्था मोठी होते ही खूप मोठी गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे.
0: हो
1: तर हा बदल कसा वाटतोय तुम्हाला?
0: हो फार मोठंच आहे, परंतु आता हे नवीन येणारे त्याच्यात त्या चॅनल मध्ये बसणारे लोक 100 पैकी 25-30 लोक राहतात शेवटपर्यंत, किंवा काहींना आवडत नाही, थोडं कधी डिसिप्लिन प्रमाणे काम होत नाही वगैरे त्यांचं असतं, पण असं हे डिसिप्लिनने काम होत नाही. आता शाळा वगैरे हे ते आलं तर थोडं वाटतं, पण आता त्याला इलाज नाही. थोडं आधी कसं घरून भाकरी आणायच्या, त्या कोणाकडे प्रभातवाल्याकडनं ब्रेड घेऊन यायचे, बटाट्याच्या गाडीत शेवटपर्यंत थांबून बटाटे वडे घेऊन यायचे, गिराईक नाही दे दे असं करून. आता तसं नाही राहिलं, आता थोडं आर्थिक व्यवस्था असल्यानंतर ठीकठाक होतं. आधी फक्त एक डूम होता मुलांकरता, आणि त्याच्यात चांगलं झोपायचे, तर जो मध्ये अजून डूम ठेवलाय तेवढंच आमचं ते न्यायालयाचं पहिलंच पाऊल. पण आता जागा भरपूर मिळाली होती मुत्ताजीमुळं, 7.5 एकर ती, त्याच्यामुळं आज तिथे भरपूर वाढलंय. मग दुसऱ्या बाजूला सडकला मिळाली जागा, चालू आहे शाळा कॉलेज हे ते, बरंच बरंच चालेल. नवीन नवीन लोक येतील, नवीन त्यांच्या डोक्यात काहीतरी आयडिया असतील. आता हे बाकीचे जे काही आहेत ते आता कमी कमी होत चाललंय, त्याच्यामुळं आता त्या गल्लीतला व्यवहार राहिलेलाच नाही. तुम्हाला आता तुमच्या घरातून हाऊसिंग मधून त्याच्यामुळं थोडं ते फरक पडतोय जरा.
1: स्नेहालय ते स्नेहालय 2.0 यामध्ये बरेचसे बदल झाले. मग सुरुवातीला स्नेहालयाचं काम, प्रकल्पांचं काम हे अगदी मॅन्युअली वर्क सुरू असायचं, पण आता स्नेहालय 2.0 माध्यमातून वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर होतोय, डिजिटल तंत्रज्ञान वापरलं जातंय. कसं वाटतंय?
0: हो आता आम्ही 76 वर्षाचे, गिरीश 52-55 असेल, तर आताचे जे काही मुलं आहेत ते जे लॅपटॉपवर काम करणारे वगैरे वगैरे, तर त्यांच्यात आपल्यात थोडा फरक राहतो, पण त्यांच्याशी मिळून घेऊन ते काम करावं लागतं. नाहीतर सगळंच आता काही होत होईल आमच्याच्याने. आता मी पण आता काही बसत नाही असं, म्हणजे आधी शहरात राहायचो किस्त गल्लीत, तोपर्यंत वॉकिंग मध्ये येऊन आपलं स्नेहालय तर बसायचो, संचेती मी बसायचो तिथं, बाकीचे कामं बघता येत होते. ते काय आमच्याकडे फॉर्मॅलिटी काही नव्हत्याच, पण आता वयाच्या हिशोबाने जाणं येणं काही शक्य होत नाही, पण अजून संचेती आहेत ते येतात अजून आणि ते काम पाहतात. पण बाकीचं आता MIDC जाणं तर आता मुश्किल आहे.
1: नक्कीच सर, तुम्ही नगरचे आहात आणि तुमचा जन्म, तुमची कर्मभूमी ही नगरच आहे. आपलं आपल्या शहरावर प्रेम असतं खूप मनापासून, आणि जुनं नगर शहर तुम्ही पाहिलंय. आता शहरामध्ये बदल होत आहेत, जसं उड्डाण पूल आलाय, अजून काही बदल होत आहेत, तर कसं वाटतंय आणि अजून कुठले बदल तुम्हाला अपेक्षित आहेत?
0: आपल्यानंतर नाशिक येऊन फार पुढे गेलं, आपल्यानंतर औरंगाबाद येऊन फार पुढे गेलं, तिथले लोकप्रतिनिधी सगळे व्यवस्थिशीर होते, त्यांच्याकडे टेबल वर्क होतं सगळं, ते पत्र पाठवून वगैरे करायचे, आणि इथले आपले सगळे पुढारी होते लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार वगैरे, आणि त्याच्यामुळं काही आपल्या शहरात काही फार उशीर झाला आपल्याला, म्हणजे आपण 50 वर्ष मागं आहोत त्यांच्या, हे नक्की. नाशिक तर काहीच नव्हतं, फक्त देवस्थानाचं गाव म्हणूनच ओळखलं जायचं, पण आज कुठल्या कुठं गेलंय. औरंगाबाद पण मुस्लिम वस्ती म्हणून सगळं पिछाडीला होत, म्हणून आता तिथं इतकं डेव्हलपमेंट झालंय, MIDC झाली. आता आपली MIDC का नाही वाढली? 50 वर्ष झाले तिला येऊन, ह त्या जमिनी करता पण आम्हाला किती भांडण करावं लागलं, उपोषणाला बार्शीकरला उपोषणाला बसावं लागलं, फार हे करून ते MIDC झाली. पण अजून पाहिजे तेवढी डेव्हलपच नाही, किंवा कोणते कारखाने आले की ते बंद बिंद, आता समजा बंद बिंद तर बंद झालं, मग ती जी थांबली वेळेस चप्पल गेलीच नाही ती. जागा तर भरपूर आहे पण कोणी आलं तर होईल ना. आणि ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री होत्या त्या पण गेल्या दुसरीकडं. कोणी औरंगाबादला गेले, नाशिकला गेलंय, कोणी पुण्याला गेलंय. लोकप्रतिनिधी थोडे आपले कच्चे राहिले हे नक्की. आणि मी नाही, मी बच्चा बच्चा मी बोलेगा की हे लोकप्रतिनिधी कधी भेटत नाहीत, सायला पण भेटत नाहीत. हे अशी परिस्थिती आहे, त्याला काही इलाज नाही.
1: आज आपण बघतोय की आपली नगरमधली तरुण पिढी असेल किंवा नगरमधलं जनरेशन असेल, ते नोकरीच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने नगर शहर सोडून दुसरीकडे राहत आहेत आणि तिथेच स्थायिक होत आहेत. आणि त्यामुळे सुद्धा कुठेतरी इथे रोजगार येत नाहीये, व्यवसाय इथे वाढत नाहीयेत, उद्योग वाढत नाहीयेत. यामागे काय कारण असावं?
0: हे कारण आहे लोकप्रतिनिधी. मग जर त्याला इतर त्याच्या उद्योग मिळाले नाही नोकरी करता तर काय करणार तो इथं? आणि अजूनही तो 15,000 वर मिळत नाही, 15,000 रुपये तिथं झाडू मारणार मिळतो. हे सगळं आहे पण ते आता लोकप्रतिनिधीला समजायला पाहिजे ना काय करायला पाहिजे. उद्योग आणायला पाहिजे. जशा आधीचे बार्शीकरांनी जेवढं MIDC आणली, हे आणलं, ते आणलं, तसं कोण आहे? कोणीच नाही राहिलं त्यांना. तिथं मी एकदम गेलो होतो पॉल बुद्धन बरोबर, तर ती एक मीटिंग झाली. पण पुढं काय? मी सर्वांना विचारायचो अहो साहेब परत मीटिंगच्या पुढं कुठं काय, आले नाहीत ना ते येतो म्हटले गावाला. पण बार्शीकरच तसं नसायचं, कारण ते नगराध्यक्ष होते, अर्बन बँकेचे चेअरमन होते, म्युन्सिपाल्टीचे अध्यक्ष होते, आमदार होते. एवढं सगळं त्यांच्याकडे असल्यानंतर आणि त्यांच्याकडे टेबल वर्क एवढे, चार चार टाईपरायटर, ते सगळं असायचं. घरी पण असायचं, ऑफिसला आणायचं असायचं, बँकेत असायचं, म्युन्सिपाल्टी सगळीकडे असायचं. त्याच्यामुळे त्यांचा पत्र व्यवहाराचं म्हणजे काही विचारताच होय नाही. सगळ्याच्या आधी ते यायचा पोस्टाचा माणूस ना, तर मी बघायचो माझ्या दुकानावरून त्यांच्या घरी जायला राहत होता. अगदी ती बॅग भरलेली असायची, तर मी म्हणायची एक एक दोन आहे तर एक दाखवायचा, दोन दाखवायची, एवढे भरून पत्र व्यवहाराचे हे असायचे. आता कुठं काय, कोण करतच नाही.
1: नगरचे सर तुम्ही आहात आणि नगरच्या खाद्य संस्कृती बद्दल आपण गप्पा मारूयात. नगरचं फूड हे आजही तसं आहे, काही खासियत पदार्थ आहेत नगरमधले, सोपानरावचा वडा असेल, इथली प्रसिद्ध लस्सी असेल, खवा असेल, मिसळ असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पदार्थांची चव आजही तीच आहे. तुम्हाला किती नगरचं फूड आवडतं?
0: मला इथं येऊन बटाटेवडा खाल्ल्याशिवाय सोपानरावचा ते काय तिथं पुण्यात बिण्यात काही जमत नाही एवढं नक्की. बाकीचं बटाटेवाड्याचे व्यतिरिक्त आपलं दूध बीत दुधाची माझ्या इथंच आहे नगरला. पुण्यात बिण्यात नाही कुठं काही, त्या हॉटेलातले त्या फ्रीज मधले हे जे प्यायचं दूध हे एकदम बेस्ट. आणि ही पण आयडिया त्यावेळेस दिलीप गांधीने आणि त्यांनी सोपानरावला दिली की व तू दुधाची गाडी काढ, म्हणजे आत्ता जे पोरं आहेत ना एक त्यांची गाडी तिकडं ह्याच्यात आहे उपनगरात आणि एक इथं, त्याचं एक मुलं तिकडं पाठवलं, एक इथं ठेवलं. पण जी दुधाच्या गाडीची एकदम बेस्ट, तसं दूध नाही मिळणार कुठं.
1: नक्कीच सर, तुम्हाला तुमच्या आत्ताच्या या सगळ्या जीवनामध्ये जर मी म्हणाले की काही दिवसांचा ब्रेक तुम्हाला मिळतोय तर तुम्हाला कुठं जायला आवडेल?
0: नाही नाही, नगर सोडवतच नाही मी. माझे दोन पोरं पुण्याला आहेत, मला चार दिवस नाही जमत तिथं. मला इथं आल्याशिवाय बरंच नाही वाटत. तिथं काय घरात बसून होत, इथं कोणी येत जात तिथं काहीच नाही ना. तिथं त्या टू काय टू बेडरूम वन रूम बस संपलं. इथं तसं कोणाला हाक मारता येते, हे करता येतं, बोलवता येतं, तो येतो, त्याचे काम असतात. अजून कोणाचे काम असले सांगता येते, तिथं काय करणार आपण फॉरेन बॉडी तिथं.
1: सर, नगरची माणसं जिव्हाळ्याची आहेत असं आपण म्हणूयात आणि कुठेही गेलो तरी नगरची माणसंही चटकन ओळखू येतात आणि आजही हा नगरमध्ये जिव्हाळा आहे कसं वाटतंय?
0: हो हो, जसं आधी आमच्या गावाकडून लोक यायचे ना की लगेच ते आम्ही आज जरी अक्ष आतल्या खोलीत आणि त्यांचं बोलणं चाललं वडिलांचं आणि त्यांचं की लगेच सांगायचं आलं गावाला हा आलाय तो आलाय असं व्हायचं. तिथं कुठं काही नाही तसं, इथं जे आहे आत्मीयता तशी बाहेर कोणाकडे नाही आत्मीयता. तिथं पैशाचाच व्यवहार, इथं पैशाचा व्यवहार कमी असेल पण इथं जे काय आहे ते नाही कोणाकडे.
1: नक्कीच. सर तुमचं आवडतं ठिकाण कुठे आहे जिथे तुम्हाला नेहमी जावं असं वाटेल?
0: मला नगरशिवाय दुसरीकडे कुठंच चांगलं नाही वाटलं 76 वर्षी. पण असं कोणी म्हटलं ना की कोणतं आवडतं, नाही माझं नगरच.
1: नक्कीच. सर आज या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही रेडिओ नगर सोबत संवाद साधताय, पुन्हा एकदा तुमच्या बालपणीपासूनचा सगळा प्रवास आणि काही आठवणी आज तुम्हाला आठवत आहेत, कसं वाटतंय?
0: आठवत तर माझ्या ते जे कोणी येत असतात ना त्यामुळे विचारतात ना, त्याच्यामुळे माझं सगळं जवळजवळ पाठांतरच झालेलं आहे. ते येतात तुमच्याकडे इतक्या आठवणी तुम्ही लिहा, इतक्या आठवणी तुमच्याकडे लिहा, तुमचं बरंच ह्याच्यातलं हे नाही होत ते माझ्या त्याने पण अजून ते लॅपटॉप मध्ये आपल्या डोक्यात भरून ठेवलंय. त्याच्यात थोडं पुढं मागं होतं पण त्याला काही इलाज नाही. आता ते 76 वय सगळं म्हणजे मला कंटिन्युटी नाही सांगता येत की माझा 48 चा जन्म आहे, मग 50 ला हे केलं, 55 ला हे केलं असं मला नाही होत. त्याच्यामुळे ते लिखाण राहिलंय माझं. पण जेवढे येतात ना नवीन भेटणारे ते म्हणले याचं पुस्तक व्हायला पाहिजे बा, बऱ्याच वर्षात कुणी असं पुस्तक लिहिलं नाही. त्या सोनी कुणी कुणी लिहित ना माझ्या आठवणीतले नगर, तर तसं असं एक चांगलं होऊ शकतं. पण मी म्हणलं नाही ते लिखाण पण करणाऱ्याला ते अवघडच होणार आहे, कारण माझी आता लिंक लागेल नंतर नाही लागणार याची काही गॅरंटी नाही. बरं ते मागं पुढं मग तेवढं करायला कोणाला वेळ आहे? मी 60 सांगितलं, मग 65 वार नंतर माझ्या अंगात सैनिक आला, मी नेव्हीत गेलो, इथपर्यंत माहिती. पण त्याच्यानंतर येऊन काय काय केलं तर ते कंटिन्युटी नाही माझ्याकडं. तिथपर्यंतची कंटिन्युटी आहे माझ्याकडं की आपल्याकडे वॉर झालं आणि ते असं असं झालं आणि मग सगळीकडे भरत्या सुरू झाल्या, मग मी पण भरती झालो. मी गेलो विशाखापट्टणला, आम्ही दोघच होतो, तो गेला तर परत आलाच नाही. मी आलो करून, आता तर तो फैरोज तांबटकर तुमच्याकडे काम करतो पण तो मला भेटत नाही. त्याला विचारा ह्याच्याबद्दल बोल म्हणा, तू का आला नाही त्यांच्या बरोबर? भरती झाली होती तुम्ही, 200 मुलं, 2 तुम्ही झाले होते, तर मग तू का नाही गेला?
1: नक्कीच. आयुष्यामध्ये जर आपण अनेक स्वप्न पाहत असतो आणि प्रत्येकाला असं वाटतं की नाही आपल्या आयुष्यात ही इच्छा पूर्ण व्हावी, ते पूर्ण व्हावं, आणि अशी स्वप्नांची बकेट लिस्ट असते ती वाढत जाते. सध्या तुमच्या बकेट लिस्ट मध्ये कुठली स्वप्न आहेत का?
0: मी आधीपासून बकेट लिस्ट ठेवलीच नाही. माझ्या डोक्यात आलं गेलो नेव्हीला, माझ्या डोक्यात आलं मी गेलो आयटीआयला, माझ्या डोक्यात आलं गेलो बजाजला, बजाजला गेलो म्हणले पुण्यात काही खरं नाही बाबा, 60 रुपये पगार पैसे राहतात आपल्याकडे, 22 रुपये पण भागत. म्हणलं नाही आपलंच नगर चांगलं. मग इथून मॉडर्न फाउंड्री मध्ये लागलो. मॉडर्न फाउंड्री त्यांनी बघितलं तुम्ही तो ह्याच्यावर काम करतो आणि तुझे कपडे काळे होत नाही, तू डांगरी घालत नाही. म्हणलं हो मी सफेद कपड्यावर काम करील आणि माझ्या ह्याच्यात रिजेक्शन आहे का सांग. बजाज मध्ये पण तसं, लोक 100 करायचे माझे 125 व्हायचे, मी काय बसायचं नाही मुतारीत जाऊन, मी आपलं काम म्हणजे काम. मग ते 125 होतात मी काय करणार? पण ते व्हायचं वादविवाद व्हायचं ते सेवक वर्गांचा. मी म्हणलं माझा काही घेणं नाही, मी बसून राहत नाही, मी काम करतो, 125 जॉब होतात, 125 होतात, असं होतं माझं काम. बघ त्याला काही इलाज नाही, मला त्याने काढून टाकलं, 125 होतात तरी बजेटने. कारण युनिटी तिथं त्यांची ते युनियन.
1: सर आयुष्यामध्ये प्रत्येक कठीण प्रसंग असतील, चांगले प्रसंग असतील, काही आनंदाचे प्रसंग असतील, या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या सहचारिणीची साथ नक्कीच लाभली असेल. तर
0: आता ती 56 वर्ष माझ्या बरोबर आहे की
1: त्यांच्याविषयी
0: मी 19 वर्षाचा होतो, ती 18 वर्षाची होती तेव्हा लग्न झालेलं. आता माझ्या मुलाचं वय पहिल्या मोठ्या मुलाचं 56 वर्ष आहे,
1: नक्कीच. या मुलाखतीच्या माध्यमातून आज तुम्हाला तुमचं कोणतं आवडीचं गाणं ऐकावं असं वाटेल?
0: मेरे देश की धरती.
1: हेच गाणं का?
0: ते माझं आधीपासून बोलतो गो, त्या जे काही त्या वेळेस आलं होतं डोक्यात युद्ध काळात मेरे देश की धरती, ते अजून डोक्यात बघ. दुसरे तर काही गाणे वगैरे माझं ऐकायला बरे वाटतात, पण असे ह्याच्यात राहतील स्मरणात कि बो हे आपल्याला आठवत सारखं असं नाही मग कुठं.
1: नक्कीच. या मुलाखतीच्या माध्यमातून सर हे तुमच्या खूप जवळचं आणि नेहमी आठवणीत असलेलं गाणं मी नक्कीच प्ले करेन. आणि सर वेळात वेळ काढून तुम्ही मुलाखत दिली, रेडिओ नगर सोबत संवाद साधला, त्याबद्दल मनापासून आभार.
0: हो, मला फक्त ही चुटपुट लागली, दोन तीनदा होणार होता पण राहिला, आज झालाय. हा तुमच्या नंतर कामाला येईल किंवा तरी पुढं भविष्यात, हे अशी कोणी दिली नसेल ना प्रोक टोक. सगळे ठरून ठरून असतं, आपल्याकडे ठरून नसतं काय, न्यायालयाचं कामही ठरून नाही झालेलं कधी. आज डूम करायचं तर डूम करायचं, आज जायचं कोणाकडनं तर पैसे आणायचे, पैसे आणले कोणाकडनं तर पाव आणायचे, आणायचे बटाटे वडे आणायचे कोणत्या तरी गाडीवाल्याकडून, थांबून त्याचे जरा गिरायकाचं हे झालं आणि दोन चार भजे आपले दोन चार राहिले वडे देणार आहो, राहिले आज गिरायकाला देणार तयार लगेच तळून दे असं करून आणायचं. पण आणायचं मुलं कधी उपाशी नाही राहिले ना, आज तर काही प्रश्नच नाही.
1: नक्कीच सर, खूप छान वाटलं तुमच्याशी संवाद साधून. सर पुन्हा एकदा मनापासून आभार.

0: मंडळी स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत होते शशिकांत चंगेडे. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या काही खास व्यक्तींशी स्नेहांकित या कार्यक्रमातून आपण संवाद साधत आहोत. आज आपल्यासोबत होते आपल्या नगर शहरातील शशिकांत चंगेडे. त्यांच्याशी संवाद साधला होता अनुजा मुळे यांनी. मंडळी स्नेहांकित या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबूयात. पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटणार आहोत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: श्रोते हो, आजचा दिवस स्नेहालय परिवारासाठी अत्यंत दुःखद आहे, कारण स्नेहालय संस्थेचे ट्रस्टी शशिकांत चंगेडे यांचं आज दुःखद निधन झालंय. आणि आज आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी रेडिओ नगर 90.4 FM वर यापूर्वी घेतलेली विशेष मुलाखत पुन्हा प्रसारित केली. त्यांच्या आवाजातून त्यांचे विचार, अनुभव आणि स्नेहालयाशी असलेलं नातं पुन्हा एकदा ऐकलं. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. शशिकांत चंगेडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर. अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: उना उना।

0: नमस्कार, मी स्वप्नील राजशेखर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ए भाई.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: नमस्कार श्रोते हो आठवणीतील गाणी या शो मध्ये तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक कलाकार येतात, पण काही चेहरे असे असतात ज्यांच्याकडे पाहिल्यावर स्टार पॉवर काय असते हे समजून येते. आजचा आपला हा विशेष एपिसोड अशाच एका बेधडक अतिशय सुंदर आणि तितक्याच टॅलेंटेड अभिनेत्रीसाठी आहे, जिने गेल्या 2 दशकापासून बॉलिवूडमध्ये स्वतःचं साम्राज्य उभं केलं. हो, मी बोलते आपल्या सर्वांची लाडकी बेगम करीना कपूर खान यांच्याबद्दल. जब वी मेट चित्रपटातील ती बडबडी, चुलबुली आणि स्वतःच्या प्रेमात असलेली. गीत तुम्हाला आठवतंय ना, मैं अपने फेवरेट हूँ, हा संवाद जेव्हा करीनाने पडद्यावर म्हटला तेव्हा तो फक्त एक संवाद राहिला नाही तर प्रत्येक मुलीचा अँथम बनला. 2000 मध्ये रिफ्यूज चित्रपटातून पडदापण केलेल्या करीनाने पहिल्या दिवसापासूनच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. तिची ती बोलकी नजर, चेहऱ्यावरील आत्मविश्वास आणि स्क्रीनवरील तिची जबरदस्त उपस्थिती या सर्वांमुळे ती बॉलिवूडची टॉप अभिनेत्री बनली. आजच्या या एपिसोडमध्ये आपण करीना कपूर यांच्या आयुष्यातील रंजक किस्से, त्यांच्या सुपरहिट भूमिका आणि त्यांच्या आयकॉनिक गाण्याबद्दल खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. चला तर मग या आठवणींच्या प्रवासाची सुरुवात करूया एका अतिशय सुपरहिट गाण्याने, कभी खुशी कभी गम या चित्रपटातील बोल चुडिया हे गीत. याचे गायक आहेत अलका याज्ञिक, सोनी निगम, उदित नारायण, अमित कुमार आणि कविश. संगीतकार आहेत जतीन ललित, गीतकार आहेत समीर आणि मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर, ऋतिक रोशन, शाहरुख खान, काजल, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी.

तर मग मंडळी कसं वाटलं हे गाणं नक्की कळवा 90111 2390 या क्रमांकावर. तर मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, जेव्हा करीना कपूर यांनी इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा अनेक समीक्षकांचे म्हणणे होते की त्या फक्त मोठ्या स्टार कुटुंबातील मुलगी आहे. पण करीनाजींनी स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर या सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला. जेव्हा त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीतील चमेली सारख्या आव्हानात्मक चित्रपट निवडले तेव्हा सर्वांनाच त्यांची अचंबिता करणारा अभिनय पाहायला मिळाला. त्यानंतर ओंकारा चित्रपटातील डॉलीची भूमिका असो किंवा थ्री इडियट्समधील पियाची भूमिका, करीनाजींनी प्रत्येक पात्राला स्वतःच्या अभिनयाने जिवंत केले. आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यासारख्या सर्व मोठ्या सुपरस्टारसोबत काम करतानाही करीनाजींची स्क्रीन प्रेझेन्स कधीही कमी झाली नाही. त्यांची संवाद फेकण्याची शैली आणि चेहऱ्यावरील सूक्ष्मभाव त्यांना इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळे ठरवतात. त्यांनी दाखवून दिले की एक अभिनेत्री ग्लॅमरस दिसण्यासोबत एक प्रगल्भ कलाकारही असू शकतात. चला, करीना कपूर यांच्या अष्टपैलू अभिनयाची आठवण करून देणारं आणि प्रेक्षकांच्या आजही मनात घर करून असलेलं हे सुंदर गाणं ऐकूया. मुझे कुछ कहना है या चित्रपटातील मैंने कोई जादू नहीं किया हे गाणं, याचे गायक आहेत प्रीती पिंकी आणि बाबुल सुप्रियो, संगीतकार आहे अनु मलिक, गीतकार आहेत समीर आणि मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर खान आणि तुषार कपूर यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आपण गप्पा मारतोय बेबो म्हणजेच करीना कपूर यांच्याबद्दल. मंडळी, जर 2000 दशकातील बॉलिवूडच्या फॅशन ट्रेंड्स बद्दल बोलायचं झालं तर करीना कपूरजींचे नाव सर्वात आधी घ्यावे लागेल. कभी खुशी कभी गम चित्रपटातील तिची पू ही भूमिका आठवून पहा. त्या एका भूमिकेने भारतीय पॉप कल्चरमध्ये फॅशनची एक नवी व्याख्या निर्माण केली. करीना कपूर तिच्या संपूर्ण कारकिर्दीत ट्रेंड्स फॉलो केले नाहीत तर स्वतःचे ट्रेंड सेट केले. टॅशन चित्रपटातील तिचा झिरो साईज लुक असो किंवा चमेली चित्रपटातील ती साधी साडी, तिने प्रत्येक लुक इतका आत्मविश्वासाने कॅरी केला की संपूर्ण देश तिची कॉपी करू लागलं. पण करीनाजींची खास गोष्ट ही आहे की त्यांनी केवळ ग्लॅमर्स भूमिकाच केल्या नाहीत तर चमेली, ओंकारा आणि उदासी यासारख्या चित्रपटातून आपल्या गंभीर अभिनयाची ताकदही दाखवून दिली. त्यांच्या याच बेधडक स्टाईलिस्ट आणि अन्य साधारण व्यक्तिमत्त्वाला सलाम करण्यासाठी आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत. हे गाणं ऐकताना तुम्हाला नक्कीच करीनाजींचा तो आयकॉनिक अंदाज डोळ्यासमोर उभा राहील. चला तर मग ऐकूया कभी खुशी कभी गम ह्या चित्रपटातील दिवाना हे देखो हे गीत. ह्याचे गायक आहेत अलका याज्ञिक, सोनी निगम आणि करीना कपूर. संगीतकार आहेत जतीन ललित, गीतकार आहेत समीर. मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर आणि ऋतिक रोशन यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आर जे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, भारतीय समाजात आणि विशेषतः चित्रपटसृष्टीत वर्षानुवर्ष असा एक अलिखित नियम किंवा समज बनला आहे की एखादी लोकप्रिय अभिनेत्रीने लग्न केलं किंवा ती आई झाली की तिचं ग्लॅमर संपतो, तिचा पडद्यावर काळ संपतो आणि तिचं करिअर तिथेच थांबतं. पण या सर्व जुनाट विचारांना अगदी हसत खेळत धुळीस मिळवणारी पहिली अभिनेत्री कोण असेल तर ती आहे आपली बेबो. 2012 सैफ अली खान सोबत लग्न झाल्यानंतर करीनाने आपल्या कामाचा वेग कधीच कमी होऊ दिला नाही. प्रेग्नेन्सीच्या काळात ज्या आत्मविश्वासाने तिने रॅम्प वॉक केला, शूटिंग्स पूर्ण केल्या आणि डिलिव्हरीनंतर अवघ्या काही महिन्यात सेटवर परतली, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. वीरे दी वेडिंग, गुड न्यूज आणि क्रू सारख्या चित्रपटातून तिने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर गाजवून दाखवलं. करीनाने आजच्या प्रत्येक आधुनिक स्त्रीसमोर एक सुंदर आदर्श ठेवला आहे. कुटुंब, मुलं आणि स्वतःचं करिअर या सर्व गोष्टी एकत्र सांभाळता येतात हे तिने सिद्ध केलं आहे. स्वतःच्या अटीवर जगणारी बिंदास्त आणि स्वाभिमानी बेबो आज हजारो तरुणांसाठी प्रेरणा ठरत आहे. तिच्या याच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला समर्पित करत आपण पुढचं सुंदर गाणं ऐकणार आहोत. तर मग ऐकूया मे प्रेम की दिवानी हू या चित्रपटातील बनी बनी हे गीत. याचे गायक आहेत सुधियाना चौहान, संगीतकार आहेत अनु मलिक, मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन यांनी.

नमस्कार श्रोते हो, पुन्हा एकदा तुमचे स्वागत. मी तुमची मैत्रीण आरजे अमृता आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, वेळेचं चक्र किती वेगाने धावतं ना. छान गाणी ऐकता ऐकता आणि गप्पा मारता मारता कधी वेळ निघून गेली हे समजलंच नाही. आणि आता आली आहे आपल्या आजच्या या स्पेशल रेडिओ शोची शेवटची लिंक. पण करीना कपूर खानबद्दल बोलायचं झालं तरी पण त्यांच्याबद्दल बोलण्यासारखं अजून खूप काही बाकी आहे. गेल्या 2 दशकापासून अधिक काळ बॉलिवूडवर अधिराज्य गाजवल्यानंतरही आजही जेव्हा करीना पडद्यावर येते तेव्हा तिची तीच ऊर्जा, तोच रोष आणि तोच बिंदास्तपणा आपल्याला पाहायला मिळतो. क्रू सारख्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा सिनेमा असो किंवा जाने जान आणि द बँकिंग हब्स मर्डर्स यासारख्या हटके विषयावरील OTT प्रोजेक्टसह असोत किंवा करीनाजींचे असोत, करीनाजींनी हे दाखवून दिलंय की त्या केवळ ग्लॅमरस अभिनेत्री नव्हत्या तर एक अत्यंत प्रगल्भ आणि कसलेली कलाकार होत्या. वय हा त्यांच्यासाठी फक्त एक आकडा आहे. नव्या पिढीतील कलाकारांसोबत काम करतानाही त्यांचा प्रभाव जराही कमी झालेला नाही. बेबो हे आज केवळ नाव राहिलं नाही तर ती बॉलिवूडच्या एक आधुनिक स्वाभिमानी आणि यशस्वी युगांची ओळख बनली आहे. तिने आपल्या अभिनयाने, सौंदर्याने आणि कणखर व्यक्तिमत्वाने प्रत्येक पिढीच्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तर मग मंडळी, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढील बुधवारी रात्री 9 वाजता. पण निरोप घेण्याआधी ऐकूया कभी खुशी कभी गम या चित्रपटातील यू आर माय सोनिया हे गीत. याचे गायक आहेत अलका याज्ञिक आणि सोनू निगम. संगीतकार आहेत संदेश, गीतकार आहेत समीर. मुख्य अभिनय केला आहे करीना कपूर खान आणि ऋतिक रोशन यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.

0: रसिक हो नमस्कार, स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं। आज आपण ऐकणार आहोत जुन्या पिढीतील कला शिक्षक चित्रकार वसंत विटणकर यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी। या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी। ऐकूया संचित अहमदनगरचं।
1: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख आणि आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज माझ्याबरोबर आहेत अहमदनगरमधील ज्येष्ठ चित्रकार व्यंगचित्रकार श्रीयुत वसंतराव विटणकर सर। विटणकर सरांनी आधी शिक्षक म्हणून खूप वर्ष काम केलं आणि निवृत्तीनंतरही त्यांनी चित्रकलेसाठी स्वतःला वाहून घेतलेलं आहे। अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं, अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी चित्र रेखाटली। आज आपण त्यांच्याशी त्यांच्या चित्रकलेच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत। खरं म्हणजे या वयामध्ये सगळेजण शांत निवृत्तीचं जीवन जगत असतात, पण तुम्ही आजही कुंचला खाली ठेवलेला नाही, रोज काहीतरी वेगवेगळी चित्र तुम्ही काढत असता आणि हे सगळं खूप प्रेरणादायी आहे नव्या पिढीसाठी। सर, आपण सुरुवात करूया तुमच्या लहानपणापासून। तुमच्या चित्रकलेला सुरुवात कशी झाली, तुमच्या घरची परिस्थिती काय होती, तुम्हाला प्रेरणा देणारी मंडळी कोण होती?
2: मी अतिशय साधारण घरचा होतो, आमचे गरीबच होते लहानपणी।
1: बर।
2: आणि आमचं घर हे वेशी बाहेर म्हणजे तोफखान्यामध्ये आमचं घर होत, आणि त्याच भागात मी पण माझी जागा बांधलेली। आता
1: बरोबर, आता तुम्ही तिथेच राहता?
2: तिथे राहत होतो आई वडिलांबरोबर।
1: आणि काय व्यवसाय होता तुमच्या आई वडिलांचा?
2: माझे वडील मोठे पैलवान होते, म्हणजे ते ना वस्त म्हणायचे, खलिफा म्हणायचे।
1: बर।
2: आणि कुठेही कुस्ती असली, पेशाचा जंगोबाई आदमी मध्ये कुस्ती असली तर तिथले वस्त म्हणून त्यांना आधी फेटा घालायचे, आणि ते जेव्हा पैलवानाचा हात हातात द्यायचे तेव्हा कुस्ती सुरू व्हायची।
1: अरे वा,
2: त्यांचा मोठा मान होता कुस्ती क्षेत्रामध्ये।
1: बर।
2: आणि माझी आई ही आशिषित होती, साधारण होती, पण तिला कलेची अतिशय आवड होती।
1: बर।
2: आणि तिला चित्रकला फार आवडायची, त्याच्यामुळे ते रांगोळ्या खूप छान
1: काढायचे।
2: नेहमी आमच्या घरासमोर तुळशी वंदन होतं छोटस, त्याच्या समोर ते रांगोळी काढायच्या, आणि त्या रांगोळीने बाकी मला प्रेरणा दिली, आमच्या घराला प्रेरणा दिली।
1: बरोबर। आणि तुम्ही चित्रकला शिकायला, म्हणजे ज्याला आपण पुस्तकी शिक्षण म्हणतो, तशा पद्धतीची चित्रकला कधी शिकायला सुरुवात केली?
2: काय, माझ्या घरी माझा मोठा भाऊ होता कृष्णपंत विटणकर, तो नगर मधला बहुतेक पहिला पेंटर आहे।
1: बरोबर।
2: साईनबोर्ड पेंटर, त्या काळात पेंटर वगैरे फारसे नव्हते लोक, पण त्या काळात साईनबोर्ड पेंटर म्हणून त्यांनी बरंच नाव कमवलं होतं, तो येवलेकर वगैरे, त्यांनी साईनबोर्ड पेंटर म्हणून काम केलं होतं। आणि साईनबोर्ड काढता काढता त्यांनी चित्र काढायला सुरुवात केली होती, तर त्याच्यापासून आम्हाला प्रेरणा मिळाली।
1: अरे वा,
2: मुख्य म्हणजे तो होता आणि आम्हाला त्याच्यामुळे चित्रकलेची आवड निर्माण झाली।
1: बरोबर।
2: नंतर माझा दुसरा भाऊ चंद्रकांत विटणकर, याला बाकी चित्रकलेची विशेष आवड होती आणि त्यांनी चित्रकलेत खूप प्रगती केली। नंतर तो मुंबईला गेला होता, मुंबईला त्यांनी सिनेमाचे पोस्टर तयार करणं, मोठे मोठे कॅलेंडर तयार करणं वगैरे कामं केली, त्याचं खूप नाव झालेलं आहे।
1: बरोबर।
2: तर ह्या अशा ज्या वातावरणामुळे आईची प्रेरणा आणि भावांचे
1: मार्गदर्शन,
2: त्याच्यामुळे मला प्रेरणा मिळाली आणि मी लहानपणापासून काम करायला लागलो। आणि घरातलं साधारणपणे पाहिलं तर चित्रकलेचंच वातावरण होतं, फक्त मी अगदी 10 वर्षाचा असताना सुद्धा मला मी चित्र काढत होतो। आणि त्या काळामध्ये लग्न असलं की लग्नासाठी दारावर जय विजय, भालदार चौदार, गणपती आणि चंद्र सूर्य काढून घ्यायची पद्धत होती। ज्या घरात घराच्या दारावर असे चित्र असतील त्या घरात लग्न आहे।
1: बरोबर।
2: पूर्वी अगदी,
1: आणि वाडे होते तेव्हा नगर,
2: वाडे होते
1: त्यामुळे मोठं प्रवेशद्वार,
2: 10 वर्षापासून मला ते काम करावं लागायचं।
1: हो हो,
2: 10 वर्षात होतो तेव्हा ते गरीतले लोक यायचे, चल रे बसून चित्र

0: तू बाकी माझं बरं व्हायचं आणि ते बाकी मला खूप आवडायचं. ती माझी पहिली प्रेरणा.
1: अरे वा, आणि पहिली कमाई पण.
0: पहिली कमाई पण.
1: सर मग शाळा कुठली तुमची, कुठल्या शाळेमध्ये शिक्षण झालं तुमचं?
0: मी एक नंबर शाळेत मराठी शिक्षण घेतलं. तेव्हा आम्हाला प्रल्हाद कुलकर्णी हे मुख्याध्यापक होते. सुप्र कुलकर्णी हे त्यांचे वडील, ते आम्हाला मुख्याध्यापक होते आणि ते मराठी शिकवायचे. तर त्यांच्या मराठीमुळे बाकी मला मराठीची खूप गोडी लागली, वाचनाची आवड लागली. तर ती माझी पहिली शाळा.
1: बरोबर.
0: नंतर दुसरी शाळा भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल, सोसायटी हायस्कूल.
1: बर.
0: मी सोसायटी हायस्कूलचा विद्यार्थी. आम्हाला नगरकर सर होते आणि ते अतिशय रसिक होते, खूप चांगले होते आणि त्यांनी बाकी मला खूप प्रोत्साहन दिलं.
1: बर.
0: चित्रकलेला त्यांनी प्रोत्साहन दिलं.
1: आणि चित्रकलेचे शिक्षक कोण कोण होते?
0: आणि चित्रकलेसाठी बाकी मला खरी प्रेरणा घरूनच मिळाली. माझा मोठा भाऊ आणि विशेषतः माझा जो मुंबईचा चंद्रकांत विठणकर भाऊ आहे त्याच्यापासून मला प्रेरणा मिळाली.
1: बरोबर. शाळेतल्या शिक्षकांनी तुमच्यातले जे कलाकाराचे गुण आहेत ते नक्कीच ओळखले असतील आणि प्रोत्साहन मिळालं असेल.
0: मला भावे सर शिकवायला होते, गंगाधर भावे. परंतु माझ्यावर लक्ष बाकी घारे सरांचं फार होतं.
1: बरोबर.
0: आणि घारे सर मला खूप प्रेरणा द्यायचे.
1: बरोबर.
0: मला खूप रंग द्यायचे त्या काळात, शाळेतून रंग द्यायचे. आता तर बाकी सगळी अवस्था वेगळी झाली, परंतु त्या काळात शाळेतून रंग द्यायचे.
1: हो हो.
0: तर ते जास्त रंग मला घारे सर द्यायचे, ब्रश द्यायचे आणि मला विषय द्यायचे, मुद्दा माझ्याकडून काम करून घ्यायचे किंवा घरी काम करायला बोलवायचे. अशा प्रकारे घारे सरांनी मला खूप प्रेरणा.
1: आणि तुम्ही तेव्हा कुठल्या प्रकारची चित्र काढत होता जास्त? तुम्हाला कुठली आवडायची चित्र काढायला?
0: मला सुरुवातीला सर्वप्रमाणे मी आपलं हे पौराणिक चित्र, मेमरी म्हणजे स्मरण चित्र हेच काढत होतो. पण मला खरी आवड होती पोर्ट्रेट पेंटिंगची.
1: बरोबर.
0: समोर माणसाला वाचवायचं आणि त्याचं चित्र काढायचं. तर हे बाकी मला जे होत ते माझं रवा केळकर सरांनी वाढवलं.
1: हो हो. म्हणजे महाराष्ट्रातले पहिले व्यंगचित्रकार,
0: पहिले व्यंगचित्रकार, मोठे चित्रकार आणि नगरला ज्यांनी चित्रकार आणली.
1: हो हो.
0: म्हणजे नगरच्या क्षेत्रामध्ये जर चित्रकलेचं नाव घ्यायचं झालं तर केळकर सरांच्या नावाशिवाय ते चित्रकला पूर्ण व्हायची नाही. त्यांनी बरेच विद्यार्थी तयार केले. तर त्यांनी बाकी मला खूप चालना दिली आणि माझ्याकडनं पोर्ट्रेट करून घेतले. पोर्ट्रेट म्हणजे काय हे त्यांनी मला शिकवलं सुरुवातीला. आणि त्यांच्या क्लासमध्ये मी जात होतो तेव्हा त्यांचा क्लास अमेरिकन मिशनच्या तिसऱ्या मजल्यावर जो हॉल आहे तिथं होता आणि त्या ठिकाणी मी चित्र काढायला जातो.
1: ही शाळा म्हणजे कापड बाजारात आपण?
0: हा, कापड बाजाराची शाळा आहे ती.
1: बरोबर. तिथे शाळा होती. आणि सर मला आठवतं की तुम्ही बालगंधर्वांचं एक चित्र काढलं होतं.
0: हो हो.
1: ते फार गाजलं, खूप ठिकाणी प्रकाशित पण झालं.
0: हो.
1: ती आठवण सांगा ना.
0: हा. तर त्यावेळेस लहानू मास्तर नावाचे खूप मोठे गायक नगरला आले होते. ते बडोदा संस्थानचे गायक होते.
1: हो.
0: असं त्यांच्या माहितीवरून कळतं. तर त्यांच्याकडे बालगंधर्व येणार होते आणि बालगंधर्वचं गाणं होणार होतं. तर ते लहानू मास्तर आमच्या नात्यातले असल्यामुळं त्यांनी आम्हाला पण बोलवलं. आम्ही त्यांच्याकडे नेहमी जात होतो. तर ते म्हणते मी गाणं ऐकायला या. तर गाणं ऐकायला मी गेलो. तर माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे लहानपणापासून माझ्याकडे कोऱ्या पाण्याची वही असायची, स्केचबुक असायचं. आणि त्या स्केचबुकमध्ये मी रस्त्यावरचे चित्र किंवा रस्त्यावरचे स्केच असे करत होतो. तर ते स्केचबुक माझ्याकडे होतं आणि बालगंधर्वचं गाणं सुरू झालं. बालगंधर्वचं नाव मी खूप ऐकलं होतं आणि मला असं एकदम असं वाटलं की त्यांचं चित्र काढावं.
1: बरोबर.
0: म्हणून मी त्यांचं पेन्सिलने चित्र काढायला सुरुवात केली. ते चित्र काढलं आणि मला वाटलं आता त्यांच्याकडनं ते चित्र त्यांना दाखवा आणि शाबास किंवा एवढा मोठ्या माणसाचं चित्र आपण काढलं. मला खूप आनंद झाला आणि मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणलं हे मी तुमचं चित्र काढलो. ते एकदम खुश झाले.
1: अरे वा.
0: चेहरा एकदम उजळला आणि त्याने इतक्या प्रेमाने माझ्याकडे पाहिलं की मला ते वेगळीच प्रेरणा देऊन गेली.
1: बरोबर.
0: त्यांचं ते माझ्याकडे पाहणं, त्यांच्या दृष्टीचा जो काही लाभ मला मिळाला त्याच्यावर मला खूप बरं वाटलं. आणि मला एकदम मी त्यांना म्हणालो की तुमची सही याच्यावर द्या ना. ते पाहिल्यावर ते ऐकल्यावर त्याने मला सांगितलं की अरे देवा, देवा हा त्यांचा शब्द मुख्य शब्द होता. अरे देवा मला सही करता येत नाही रे, मला माझा हात चालत नाही काही नाही असं ते म्हटले. आणि तर मला खूप वाईट वाटलं. मग त्यांच्याबरोबर ते हरिभाऊ विश्वनाथ, नंतर त्यावेळेचे जाधव मास्तर तबलावाले ते होते, त्यांचे जावई होते, त्यांनी सांगितले त्यांना सही करता येत नाही. मला मी लहान होतो.
1: आणि ही भेट कुठे झाली होती?
0: भेट

0: आष्टेकर वाडा जो आहे ना वाचनालयाच्या समोर
1: चितळे रोड
0: मोराचा डिझाईन
1: बरोबर
0: तो वाडा तिथे
1: आले होते.
0: त्या हॉलमध्ये त्यांचं गाणं
1: आणि बागडे थिएटर मध्ये पण गाणं त्यांचं झालं होतं.
0: हा तिकडे झालं होतं पण ही खासगी बैठक त्यांची होती.
1: खासगी बैठक होती बरोबर.
0: आणि मला गाण्याची पण खूप आवड होती लहानपणापासून.
1: सर तेव्हानगर मध्ये अनेक कलाकार यायचे, दिग्गज कलावंतांनी इथे हजेरी लावलेली आहे. तुम्ही पण तुमची आवड असल्यामुळे तुम्ही जात असाल. कुणाकुणाची भेट झाली अशा मोठ्या व्यक्तींची, आठवतात काही नावं?
0: चित्रकार
1: किंवा बाकीचे संगीतकार?
0: माझी बऱ्याच लोकांशी भेट झालेली, बरेच लोक माझ्या घरी येऊन गेले. मुख्य म्हणजे माझ्या घरी येऊन जे गेले लोक त्यांच्याबद्दल सांगतो. ते माझ्याकडे सडवेलकर येऊन गेले,
1: बाबूराव
0: सडवेलकर. नंतर शंकर पळशेकर येऊन गेले.
1: अरे वा,
0: शंकर पळशेकर अतिशय कडक माणूस म्हणून प्रसिद्ध होते. तर ते जेव्हा त्यांना मी विनंती केली की माझ्या घरी या तुम्ही माझे चित्र बघायला, तर त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि आपली सिगरेटचा हात जो होता त्यांच्याकडे हातामध्ये नेहमी सिगरेट असायची, ते सिगरेट अशी सोडली आणि म्हणे किती लांब घर आहे. म्हणलं आहे जवळच आहे, इथून एक गल्ली ओलू आणली की माझं घर येते. ते म्हणे बरं असं करतो मी येतो. आणि ते खरोखर माझे सांगितलं वेळेपर्यंत माझ्या घरी आले, माझे चित्र बघितले आणि खूप खुश झाले. आणि मग मला म्हणाले मला चित्र फार आवडली पण माझ्याकडे रात्री 8 वाजता येशील का मला जशी बोलायचं.
1: बरोबर.
0: म्हणलं काय हरकत नाही मला फार बरं होईल. आणि मी 8 वाजता त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला सांगितलं की बाटिक जी तो करतो ती फार मोठी कला आहे,
1: हो
0: अप्रतिम अशी कला आहे.
1: बरोबर.
0: आणि ही तू नगर सारख्या ठिकाणी राहून साध्य केलं याचं मला खूप कौतुक वाटतं. पण तू जे बाटिक करतो त्यापेक्षा वेगळी बाटिक तू केली पाहिजे. म्हणलं वेगळी बाटिक म्हणजे काय? तर त्यांनी मला सांगितलं की बाटिक ही एक क्रिएटिव्ह आर्ट आहे, त्याच्यातून सृजनात्मक अशा अनेक गोष्टी करता येतात. तर तो सृजनात्मक असा काहीतरी करायचा पहा.
1: बरोबर.
0: तर मला त्या काळात काही सृजनात्मक ते क्रिएटिव्ह वगैरे शब्द काही कळत होते. म्हणलं म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं तुला जे वाटेल ते तूच चित्र कर. तू जे आता चित्र करतो सायबाबाचं चित्र कर, एक शिवाजीचं चित्र कर, तर असे चित्र न करता क्रिएट असं तुला जे वाटेल ना त्या डिझाईन तो करत जा.
1: बरोबर.
0: आणि मी ते गोष्ट लक्षात ठेवली आणि तेव्हापासून मी ते क्रिएटिव्ह करायला लागलो. परंतु बाजारामध्ये बाकी व्यक्तिचित्र चालायचे म्हणून परत मी व्यक्तिचित्राकडे वळलो. आणि बाटेकमध्ये सुद्धा मी साईबाबा, शिवाजी, शंकर
1: बरोबर
0: किंवा गौतम बुद्ध असे चित्र करायला लागलो.
1: सर नगरला चित्रकारांतर
0: माझ्याकडे चंद्रकांत आणि सूर्यकांत हे दोन्ही चित्रकार
1: चित्रपट सृष्टीतले मोठे अभिनेते
0: त्या काळचे अभिनेता. ते कुंभारगडीत उतरले होते आणि मी त्यांना भेटायला गेलो चंद्रकांत. म्हणलं फार मोठा माणूस काय करावं, जावं का नाही? पण चला म्हणलं नाही, म्हणलं तर नाही म्हणून मी गेलो. म्हणलं मी चित्र काढतो, तुम्ही पण चित्र काढता, तर माझी फार इच्छा आहे तुम्ही माझे चित्र बघायला यावं. म्हणलं काय हरकत नाही मी येतो पण फक्त 10 मिनिटं मी थांबायला,
1: बर
0: जास्त वेळ माझ्याकडे नाही. म्हणलं काय हरकत नाही 5 मिनिटं जरी थांबलात ना तरी मला बरं वाटेल, माझ्या घरी तुम्ही या. आणि ते माझ्या घरी आले. आल्यावर त्यांनी माझे चित्र पाहिले आणि जे गप्पा करायला सुरुवात केली त्यांना माझे चित्र एवढी आवडली की ते माझ्याकडे 1.5 तास थांबले.
1: अरे वा, बर.
0: आणि खूप गप्पा केल्या, त्यांचे फोटो माझ्याकडे आहेत सगळं त्यावेळेचे. नंतर माझ्या भावाशी गप्पा केल्या आणि मग त्याच्यावर मग मिरीकरण खूप मोठा लेख लिहिला होता की चंद्रकांत आम्हाला बरेच सांगताही सांगून गेले.
1: अरे वा,
0: असं त्या हेडिंग त्या लेखाचं होतं. सकाळमध्ये राहत होतो आणि खूप छान त्यांनी मला
1: आठवतं की चंद्रकांत मांढरेंनी दमडी मशिदीचं अतिशय सुंदर चित्र काढलं होतं नगरमध्ये. मुद्दाम ते ऐतिहासिक वास्तू बघायला गेले आणि
0: हा ते चित्र काढायचे लँडस्केप करायचे म्हणून मला माहिती आहे. पण त्यांनी दमडी मशिदीचं केलं हे मला माहिती नाही. नंतर ते जेव्हा कोल्हापूरला गेले तेव्हा ते दरवेळी मला त्यांच्या चित्राचं एक ग्रीटिंग कार्ड मला पाठवायचे.
1: अरे वा,
0: त्याच्यानंतर मी भिंगर हायस्कूलला ड्रॉइंग टीचर म्हणून असताना सहज कोल्हापूर आमची ट्रीप गेली होती तेव्हा त्यांना मी विचारलं होतं की मुलांना घेऊन मी येऊ का तुमचं
1: प्रदर्शन
0: बघायला, कला प्रदर्शन बघायला. ते म्हणे अवश्य या. आणि त्यांनी इतकं मुलांचं चांगलं स्वागत केलं आणि माझं इतकं कौतुक केलं तर आमच्या विद्यार्थ्या समोर वगैरे ते आठवण बाकी मला आहे.
1: ते
0: खूप मोठ्या मनाची माणसं ते होती. आणि नंतर मग संस्कार भारतीचं काम मी करत होतो.
1: तर
0: संस्कार भारतीच्या कामासाठी सूर्यकांत नगरला आले होते. आणि त्यावेळेस कोलते सर, कोलते म्हणजे सर नाही ते एमआयडीसीचे
1: बरोबर
0: होते, तसे कोल्हू सर ते प्रमुख होते, अध्यक्ष होते संस्कार भारतीचे. तर त्यांना म्हणत त्यांना आमच्या घरी आणता आलं तर बरं होईल. त्याने ते चंद्रकांत सूर्यकांतना विनंती केली आणि सूर्यकांत
1: ते पण घरी
0: ते पण माझ्या घरी आले होते. त्यांनी माझं बरंच कौतुक केलं. माझ्या लहान मुलीने एक लहान मूर्ती भेट दिली असं घरी फोटो पण ते आहे. ते असे मोठे मोठे लोक बरेच येऊन गेले, खूप लोक येऊन गेले आणि त्याचा मला फार आनंद आहे. आणि आता बाकी त्या स्मृती मला खूप
1: समाधान
0: आयुष्याचा.
1: अगदी बरोबर सर. गोपाळ देऊस्कर फार मोठं नाव आहे चित्रकलेच्या क्षेत्रातलं. ते पण पोर्ट्रेट आर्टिस्ट होते आणि त्यांचा जन्म नगरला झालेला आहे. तुमचा कधी संबंध आला किंवा काही आठवण आहे त्यांच्याबद्दल?
0: नाही, त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. आणि त्यांचं नाव पण ते नगरला असताना मला माहिती नव्हतं.
1: बरोबर.
0: कदाचित मी लहान असेल म्हणून असेल किंवा त्यांचा स्वभाव जरा कडक होता. स्वभाव पण कदाचित नसेल पण त्यांचा माझा कधी संबंध आला नाही. मुंबईला बाकी त्यांचं नाव मी बरंच ऐकलं होतं माझ्या भावाकडनं, खूप मोठे चित्रकार आहे म्हणून. म्हणून त्यांचे चित्र बघायला मी ते हॉलवर गेलो होतो
1: बर
0: पुण्याला.
1: हो हो.
0: आणि त्यांचे चित्र पाहून आलो पण त्यांचा माझा संबंध आला नाही.
1: बालगंधर्वांचं चित्र त्यांनी रेखाटलेलं आहे.
0: बालगंधर्व
1: रंगमंदिरात बघायला मिळतं.
0: काय त्यांचे पाय पाय किती सुंदर केले.
1: फार सुंदर.
0: मुख्य म्हणजे ते सगळं तर पाहावं असतं, बराच पाहावं वाटतं, पण पायाचे बोट इतके सुंदर केलेले. मी त्या बोटातच खरं गुंतून गेलो. किती वेळा त्याच्या पाय पडावं असं वाटतं.
1: सर तुम्ही मगाशी काही नगरच्या जुन्या चित्रकारांची नावं सांगितली, घारे सरांचं नाव घेतलं, केळकरांचं नाव घेतलं, आणखीन कोण कोण चित्रकार की ज्यांच्याविषयी आजच्या पिढीला फारशी माहिती नाही अशी काही नावं सांगता येतील?
0: माझ्या काळात म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा जे ड्रॉइंग टीचर होतो त्यांनाच चित्रकार मानायचे.
1: बरोबर.
0: कारण ते चित्र काढायचे असो. पण चित्रकार नगर इतरही होते. त्यात श्री गोंदेकर चित्रकार होते, पेंटर होते.
1: पेंटर
0: जे पेंटर होते त्यांना लोक चित्रकार मानायचे.
1: बरोबर. ते कुठे राहायचे नगरला?
0: ते राहायला आमच्या गल्लीत होते.
1: बरोबर.
0: बहुतेक चित्रकार आमच्या गल्लीत होते, म्हणजे ड्रॉइंग टीचर किंवा चित्रकार आमच्या गल्लीतच राहायचे.
1: अरे वा.
0: तर श्रीगोंदेकर पडदे अतिशय सुंदर करायचे.
1: बरोबर.
0: जिवंत जिवंत पडदे,
1: नाटकाचे पडदे.
0: नाटकाचे पडदे त्याने बालगंधर्वचे पण पडदे केले होते असं माझं ऐकवत आहे. पण ते फार सुंदर पडदे करायचे. आणि ते पडदे करायला आमच्या घरासमोर म्हणजे तोफखान्यातल्या मारुती मंदिरात यायचे. तेव्हा मंदिर ते खुलं होतं, मोठं होतं
1: जागा.
0: आणि त्या तिथल्या जवळ फरशीवर ते पडदा टाकायचे आणि आमच्या मुलांना बोलायचे आणि म्हणायचे हे रंग टाका रे खाली यायचे पडद्यावर.
1: बरोबर.
0: ते आम्ही आपलं ते रंग धरून अक्षरशः इथं होत तिथं होत तिथं होत हिरवा पिवळा निळा काळा असे रंग ओतून ठेवायचो. आणि ते ओतून ठेवले की मग ते भराभर ते मोठा ब्रश घ्यायचे, सगळे रंग एकत्र करायचे आणि जंगल तयार करायचे, नंतर महाल तयार करायचे. आणि ते पाहून आम्हाला फार मजा वाटायची.
1: बरोबर. मोठे कलाकार होते
0: श्री गोंदेकर. हे फार मोठे चित्रकार होते आणि अतिशय गोड बोलणार होते. त्याच्यानंतर भवार पेंटर होते नगरला.
1: बर.
0: ते थोडेसे ते व्यसने होते पण ते चित्र फार सुंदर काढायचे आणि मोठे मोठे काढायचे. विशेषतः तालमीवरच्या काळामध्ये पैलवान आणि वाघ यांच्या कुस्ती हे चित्र असायचं. मारुतीचं मोठं चित्र असायचं. तर असे मोठे मोठे चित्र काढणं ते फार प्रसिद्ध होते. ते भवार पेंटर एक होते.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर बाबुराव पेंटर नावाचे एक चित्रकार होते. ते किल्ल्यात नोकरीले होते. तर ते कागदाच्या मूर्ती करायचे,
1: गणपतीची मूर्ती.
0: गणपतीची मूर्ती आणि त्यांची मूर्ती गणपतीमधलं एक आकर्षण असायचं. त्याच्यानंतर कलकत्ता पेंटर नावाचे एक पेंटर होते.
1: बर.
0: तर मायावाड्यामध्ये त्या काळामध्ये तमाशा थिएटर होतं.
1: त्या कुठे होतं नेमकं ते सर? म्हणजे आता जी शिवम वगैरे
0: आता सगळं बदललं म्हणत आहे.
1: बरोबर.
0: पण पूर्वी बाबुराव शामकेकर नावाचे जादूगार राहायचे.
1: इब्राहिम थिएटर
0: पूर्वी काळेबाई राहायचे ना.
1: हो हो.
0: मैदा काळे राहायचे. त्यांच्या समोर ते थिएटर होत.
1: बरोबर. आता ते नवीन सिनेमाचं थिएटर झालंय बहुतेक.
0: नाही नाही, ते सिनेमा थिएटर पाठीमागे गेलं. मेन रोड वर ते होत.
1: मेन रोड वर. बरोबर.
0: असं मला चोट काढवत. हा
1: हा.
0: तर तिथे ते नोकरीला होते.
1: बर.
0: आणि तमाशाचे मोठे मोठे चित्र करणं, ते लावण्याचे काही चित्र करणं असं ते काम करायचे. आणि पुढे त्यांना त्या वसंत थिएटर मध्ये नोकरी लागली. वसंत डॉकेज मध्ये. पूर्वी वसंत डॉकेज फार प्रसिद्ध होते.
1: प्रसिद्ध होते.
0: पारशाचे ते डॉकेज होते आणि तिथे ते नोकर लागले. आणि मग सिनेमाचे चित्र ते मोठे मोठे चित्र काढायचे.
1: हो.
0: तर हे चित्र काढताना त्यांनी सॅमसंग डिलरचा चित्र करायला घेतलं. तेव्हा सॅमसन निराळ नावाचा सिनेमा इथं आला होता, फार गाजला तो सिनेमा. आणि तो सॅमसन सिंहावर युद्ध करतो असं चित्र त्याने करायला सुरुवात केली होती. बरेच लोक ते बघायला गेले होते, जायचे त्यांचे चित्र हे टोळं घेऊन चित्र असायचं. तर हे चित्र करता करता त्यांनी सिंह आणि सॅमसन एवढा मोठा काढला की त्या सिंहाच्या शेफ्टी काढायलाच जागा उरली. काय सिंह शेफ्टी कुठं का त्याने विचार केला आणि भराभर त्याने लगेच रंग उचलला, मोठा ब्रश उचलला आणि जी शेफ्टी काढायला सुरुवात केली तर त्या दरवाज्यातून थेट शेफ्टी बाहेर काढली.
1: अरे वा,
0: बाहेर भिंतीवर त्यांनी मोठी शेफ्टी काढले, बाहेर नुसतं शेफ्टी आणि आज सिंह.
1: अरे वा,
0: असं ते चित्र काढलं. जेव्हा ते पारशे बाबा आले त्यांनी ते पाहिलं, त्याने कपावर हात मारून अरे हे क्या किया, ते म्हणे त्याची शेफ्टी बाहेर काढले, शेफ्टी तर काढली पाहिजे, पूर्ण तर असे ते एक एक कला कलावंत होते, पण मोठे कलावंत होते आणि ते चित्र काढायचे.
1: आणि बऱ्याच मंदिरांच्या भिंतींवर पण चित्र असायचे.
0: तर मंदिराच्या भिंतीवर येवलेकर पेंटरने चित्र काढले.
1: येवलेकर पेंटर होते.
0: येवलेकर पेंटर हे ऑइल पेंटचे चित्र काढण्यात त्या काळात अतिशय प्रसिद्ध होते. तर येवलेकर पेंटर आणि माझा भाऊ विष्णुपंत पेटणेकर या दोघांनी मिळून त्या कापड बाजारात जे जैन मंदिर आहे ते संपूर्ण रंगवलं होतं त्या काळात.
1: अरे
0: अतिशय सुंदर रंगवलं होतं ते. तर अशा येवलेकरांनी सर्जेप्रभा माताचे मारुती मंदिर आहे तिथं संपूर्ण रामायण तयार केलं होतं.
1: बर, भिंतीवरती
0: कॉमिक्सची पद्धत त्या काळात नव्हती, कॉमिक शब्द माहिती नव्हता, पण त्या काळात त्यांनी संपूर्ण कॉमिक म्हणजे चित्रकथा त्या भिंतीवर काढली होती. आतापर्यंत होती पण आता ती काढून गेलेली आहे.
1: सर, नगरचा इतिहास पण तुम्ही खूप अभ्यासलेला आहे. नगरमध्ये कागद गल्ली, कागद गल्ली नावाचा काहीतरी भाग होता, काय कुठे होती ती गल्ली?
0: ती जी गल्ली होती ती आता जी मशीद आहे चिदळ रोडला, तिथं ती मशीद होती.
1: बर बर.
0: आणि त्या मशिदीमध्ये कागदाचा कारखाना होता, त्याला कागद कुट्ट्याची मशीद,
1: कागद कुट्ट्याची मशीद
0: असं नाव होतं. आणि सगळे लोक ते कागद कुट्ट्याची मशीद म्हणून ओळखायचे. तो कागद निजाम शहाच्या काळामध्ये तयार व्हायचा आणि तो सगळीकडे परत जायचा. तो साधारणपणे पिवळ्या रंगाचा कागद असायचा. तर कागद कुट्ट्याची मशीद म्हणून ती फार मशीद चांगली होती आणि नगरच्या इतिहासामध्ये तिला फार मोठं स्थान आहे खरं म्हणजे, पण लोकांना ते माहिती
1: माहिती नाही. आणि निजामशाहीच्या काळात देखील चित्रकला होती, त्या काळी नगरी कलाम वगैरे असं काहीतरी त्याला किंवा डेक्कन कलाम असं एक
0: नगरी कलाम, नगर कला किंवा नगर शैली या नावानं चित्रकलेची एक विशेष पद्धत आहे.
1: हो.
0: आणि या पद्धतीमध्ये इराणची कला.
1: हो हो.
0: कारण नगरवर अनेक लोकांचे हल्ले झालेले,
1: बाहेरून
0: मोगलापासून बाहेरून आलेल्या अनेक लोकांचे हल्ले नगरमध्ये झालेले, त्यामुळे त्या हल्ल्याच्या निमित्तानं अनेक लोक नगरमध्ये यायचे. त्यात अनेक कलावंत आले आणि या कलावंतांनी नगरची कला पण पाहिली. कारण नगरला पेशवकाळामध्ये किंवा त्याच्या आधी जी नगर जी पद्धत होती चित्र काढायची पद्धत, तर ती पद्धत त्यांनी पाहिली आणि ती पद्धत त्यांना आवडली, ती पद्धत ते शिकले, त्यांची पद्धत त्यांनी आपल्याला शिकवली. आणि नगरची मराठी शैली आणि त्यांची मोगल शैली, निजाम शैली
1: किंवा
0: पर्शियन शैली, निजाम इराण शैली, तर ह्या शैलीमधून एक विशिष्ट शैली निर्माण झाली.
1: बर.
0: की त्याच्यामध्ये मुसलमानी भाव पण असायचा पण त्याचा बेस हा मराठी असायचा.
1: हो बरोबर.
0: तर अशी जी कला आहे तिला नगर शैली या नावानं ओळखलं जातं आणि अशा शैली नगरमध्ये शैलीचे चित्र नगरमध्ये पूर्वी होती. परंतु नगरमध्ये कायम अतिशय कायम लढाया असायच्या आणि या लढाईमुळे बाकी नगरची कला
1: बरोबर जतन झाली नाही. म्हणजे किंवा
0: जाळपोळ हे मुख्य तंत्र असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी नष्ट झाल्या. चांगले चांगले इमारती किंवा ह्या चित्रकला या नष्ट झालेल्या.
1: सर, पूर्वी पोथीवरची चित्र पण बरीच पाहायला मिळायची, तो प्रसंग त्याच्यावर काढलेला असायचा. नगरमध्ये असे संग्रहालयामध्ये खूप चित्र आपल्याला बघायला मिळतात, किंवा लाकडाच्या फळीवरची चित्र, कापडावरची गौरीपटासारखी चित्र किंवा काचेवरची चित्र, ती पण सडवेलकरांनीच मला वाटतं काच चित्रांवर एक आर्टिकल लिहिलं होतं. हे काय वैशिष्ट्य होतं?
0: हे अतिशय वेगळं, नगरला वेगळ्या कला अतिशय समृद्ध होत्या.
1: हो.
0: आता का चित्र हे जे आहे हे आडते बाजारात एक कुणीतरी व्यापारी आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाही, त्याच्याकडं का चित्र पूर्वी फार
1: असायचे
0: आणि ते चित्र मिळावे म्हणून त्यांनी म्हणजे त्यावेळेच्या कलेक्टरने मला वाटतं लेखन असेल बहुतेक त्याने खूप प्रयत्न केले पण त्यांनी काही ते चित्र दिली नाही, परंतु त्यांच्याकडे काच चित्र फार होती तर काचे भसे चित्र जे आहे ते उलटी चित्र करावं लागायचे, मग सगळंच उलट, आउटलाईन उलटी
1: बरोबर,
0: रंगकाम उलट, सगळंच उलट, अशा प्रकारचं चित्र
1: अवघड असतं, काचेवर चित्र काढणं अवघड असतं,
0: उलट पाहावं लागायचं,
1: फिनिशिंग आधी करावं लागतं,
0: फिनिशिंग आधी करावं लागायचं
1: बरोबर,
0: आउटलाईन आधी करावं लागायचं, तर अशा प्रकारचे काच चित्र हे नगरचं खास वैशिष्ट्य होतं, साडीचं एक वैशिष्ट्य होतं, नगरला जी साडी होती ती नगरीवान म्हणून प्रसिद्ध होती,
1: बर
0: पूर्वी खूप खूप नगर मध्ये साड्याचे कारखाने होते आणि गल्लोगल्लीमध्ये पाजण्या
1: हातमाग चालायचे,
0: हा हातमाग चालायचे, त्याच्या पाजण्या असायच्या, त्या चरखे असायचे, असे मोठे मोठे चरखे सुद्धा असायचे आणि हे बहुतेक सगळे आमच्या तोफखान्यामध्ये असायचे,
1: साळी पद्मसाळी गोष्टी हा जो वर्ग आहे कापडाशी निगडीत,
0: या साड्या आठवारी असायच्या, नऊवारी नसायच्या,
1: बर बर बर,
0: कारण की त्यांच्या त्या काळामध्ये बायांच्या पायामध्ये तोडे घालायची पद्धत होती आणि तोड्यामध्ये पाय त्या साड्या अडकू नये म्हणून आठवारी साड्या असायच्या, म्हणून नगरचे साडी नगर नगरी वाहन हे आठवाऱ्याची मानली जायची, तर याच्यावर पूर्वी मी बरंच लिखाण केलं
1: आणि भिंगारमध्ये खूप हातमाग होते,
0: भिंगारमध्ये खूप होते, नगरमध्ये होते, भिंगारामध्ये होते, येवल्यामध्ये होते,
1: येवल्याहून
0: हे सगळे लोक नगरला आले तेव्हा भिंगारा साईड
1: बरोबर, पण पैठणी वगैरे जसं येवला प्रसिद्ध आहे,
0: नाही पैठणी नगर झाली नाही,
1: नगरला
0: नगरला पैठणी हे पैठणी हिंदुशाल हे खास येवल्याचं वैशिष्ट्य आणि येवल्यामध्येच ते
1: बरोबर। सर तुमचं शिक्षण झाल्यावर तुम्ही चित्रकला शिक्षक म्हणून नोकरी सुरू केली?
0: नाही, माझं शालेय शिक्षण झाल्यानंतर मी मुंबईला गेलो,
1: बर
0: मुंबईला माझा भाऊ खूप मोठा चित्रकार होता, तो सिनेमाचे पोस्टर नंतर कॅलेंडर डिझाईन वगैरे करायचा, म्हणजे प्रसिद्ध असे कॅलेंडर जे आहेत बर्माशेल कंपनी त्या सगळ्यात मोठी होती, त्यांचं काम तो करायचा, नागिन नंतर गोंजोटे शयन वगैरे सिनेमाचे पोस्टर त्यांनी केली होती, तर त्याच्याकडं चित्रकला शिकायला जायची माझी फार इच्छा होती,
1: बरोबर
0: चित्रकलेचं उच्च शिक्षण मला घ्यायचं होतं आणि त्याचं पण माझ्या खूप प्रेम असायचं, माझे चित्रकलेचं आवडायची, म्हणून त्यांनी सांगितलं की तू मॅट्रिक झाला ना आता कॉलेजमध्ये काही जाऊ नको, तू माझ्याकडे ये आणि चित्रकला शिक।
1: अरे वा बर बर, किती दिवस होता तुम्ही?
0: आणि मी मुंबईला जवळजवळ 13-11 वर्ष होतो मुंबई, 12-13 वर्ष होतो,
1: बरोबर,
0: आणि त्या काळात त्याचं खास मला एक सांगणं होतं की तू चित्र काढतो तर चित्रकलेबरोबर धंदा करा शिक, पैसे मिळवा शिक, चित्रकला नुसतं कला म्हणून शिकू नको तर त्याच्यावर तुझा तुला नाव मिळायला पाहिजे आणि तुला पैसेही मिळायला पाहिजे, तर त्यामुळे मला तो रोज त्या काळात 1.5 रुपया म्हणजे फार होता,
1: बरोबर
0: फार होता 1.5 रुपया, तो रोज मला सकाळी 1.5 रुपया द्यायचा आणि मी बाहेर पडायचं मुंबईला आणि प्रकाशक किंवा पुस्तकवाला असं काही दिसलं की मी तिथं जायचो आतमध्ये आणि सांगायचं मी चित्र काढतो, मला तुम्ही तुमचं काम देता का, असं करत करत मी काम मिळवत गेलो, लहान होतो कुणी माझी चेष्टा करायचं कुणी मला मजेने काम द्यायचं, पण मला त्या काळात सुद्धा मी काम करत होतो आणि पुस्तकाचे कव्हर वगैरे केली, तर त्या काळात मी बलवंत पुस्तक भांडाराचं कव्हरचं काम पहिलं केलं होतं,
1: बरोबर
0: बलवंत पुस्तक भांडार, आणि त्यांनी त्या कामाबद्दल मला 15 रुपये दिले होते,
1: अरे
0: बापरे मला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला,
1: त्या काळातली मोठी रक्कम होती ती,
0: हा त्या काळातली खूप मोठी रक्कम, त्या म्हणजे 15 रुपये म्हणजे इतके होते की त्या काळात माझा भाऊ आमच्या घराला 15 रुपये दर
1: बरोबर
0: म्हणायला पाठवायचा आणि त्या 15 रुपयात आमचं घर सगळं चालायचं, घर भाडं वगैरे तो भरायचा, कपड्याचा वगैरे खर्च तो करायचा, पण इतर जो खर्च असतो तो त्या 15 रुपयात व्हायचा आणि एवढी मोठी रक्कम मला मला फार आनंद झाला, आणि त्या काळात अतिशय चांगला माणूस सालस माणूस रसिक मनुष्य म्हणजे मला बरानपूरवाला भेटला,
1: बरोबर
0: सेंट्रल प्रकाशन जे नावाचं जे प्रकाशन होतं तसे ते मालक होते आणि त्याला मी सांगितलं भाऊ मी चित्र काढतो, त्यानं माझ्याकडे पाहिलं, मी लहान होतो त्यानं माझ्याकडे पाहिलं, लहान म्हणजे मी मॅट्रिकच नुकतं झालो होतो आणि त्याच्याकडे गेलो होतो, तर तो म्हणतो मग त्याने पाहिलं, म्हणलं मी विटन कर, विटन कर, वो कोण आहे? मला मरे बळे भाई त्याला आवडलं, मी त्याच्याकडनं चित्र काढून घेतो. म्हणून त्याने मला पहिलं काम दिलं आणि ते काम केलं त्याला फार आवडलं. हळूहळू त्याचं काम यायला लागलं तर त्याने माझ्याकडे बाकी भरपूर काम केलं. सेंट्रल प्रकाशनचे शेकडो कव्हर चालू मी काम केलेले, गाण्याचे पुस्तकं, गोष्टीचे पुस्तकं, सिनेमाचे पुस्तकं, पद्यावाल्या. नंतर रामजीभाई नावाचे एक जण होते, त्यांच्या लग्न पत्रिका होत्या, जय भारती आणि रामजीभाई, या दोनच लग्न पत्रिकेचे म्हणजे लग्न पत्रिका करणारे मुंबईला होते. त्या दोघांचे काम माझ्याकडे असायचे. त्या काळात ब्लॅक अँड व्हाईट लग्न पत्रिका असायच्या. कुठं शिवाजी काढ, कुठं गणपतीचे वेगवेगळे चित्र काढ आणि लग्न पत्रिका तयार कर, अशा मी खूप लग्न पत्रिका केल्या. शाळेतल्या मुलांचे तक्ते वगैरे त्याचंही काम मी मुंबईला केलेले.
1: सर, मुंबईला इतकं छान तुमचं बस्तान बसलं होतं, मग तुम्ही मुंबई का सोडलं?
0: हा, तर मुंबईला माझं खूप छान बस्तान बसलं होतं, परंतु इथं माझे वडील वारले.
1: अरे,
0: वडील वारल्यामुळं आणि आईची इच्छा होती, आई पण म्हातारी झाली होती, त्या आईची इच्छा होती, माझ्याकडे कोणताच मुलगा नाही, तो भाऊ मुंबईला, मी मुंबईला. इथं पण त्यांची फार इच्छा होती की इथं कोणतरी यावं म्हणून.
1: बरोबर.
0: आणि मला पण असं वाटलं की बाबा
1: इथं नगरला परत न्यायची,
0: नगरला गेलं पाहिजे त्यांच्यासाठी. वडील वारले म्हणून मी नगरला स्थायिक झालो. नगरला आल्यावर मला कळलं की इथं अजिबात चित्रकलेला वाव नाही, इथं प्रेस नाही, कोणता छापखाना नाही, कोणते प्रकाशक नाही, काय सगळं उदास. मला मी भयंकर वय झालो, काही कळलं नाही काय करावं. आणि मग केळकर सरांनी मला सांगितलं ड्युटी होऊन जा, मग त्यांनी मला प्रवेश दिला प्रगत कला महाविद्यालयाचा, मी पहिला विद्यार्थी.
1: बरोबर.
0: तर तिथे त्यांनी मला प्रवेश दिला, मी DTC झालो, माझा हात चांगलाच होता. मला मी त्यात पहिला आलो होतो, मला माहितीच आहे मी त्यात महाराष्ट्रात पहिला आलेलो DTCला. आणि नंतर मी आलो, मला सगळ्या शाळेकडनं मला बोलवणं, आमच्या शाळेत ये, आमच्या शाळेत ये. त्या काळात नोकरी बघा एवढी स्वस्त होती की लोक माझ्या मागं लागले लागायचे. आणि मी सांगितलं की मी 7-8 दिवस तुम्हाला सांगतो ना, असं करत शेवटी देवचक्के सरांनी मला भिंगार हायस्कूलला नोकरीवर नेलं.
1: अरे वा.
0: तिथे नेल्यावर मग त्यांचे ते अंतर्गत करता करता मला मग भाऊसाहेब फिरोजेला आणलं.
1: अरे वा.
0: आणि 2 वर्षातच मला मी भाऊसाहेब फिरोजेला आलो. आणि मग भाऊसाहेब फिरोजेला मी बरेच वर्ष ड्रॉइंग टीचर म्हणून काम केलं. परंतु मला मी मोठा चित्रकार होतो, खूप मोठं काम, मोठी मोठी कामं मी केली होती, तर त्या कामाचा मला फायदा झाला.
1: बरोबर.
0: आणि मग हळूहळू मला नगरला चित्रकलेला वाव मिळायला लागला, लोकांना जाहिरात करायला लागल्या. मग त्या काळात मी अनेक जाहिराती केल्या, त्या जाहिराती कामं मला मिळायची, ती जाहिराती केल्या. त्याच्यानंतर कॅलेंडरचे नाव कामं नगरला सुरू झाली. शहाणे नावाचे आता जे फ्रेममेकर आहे त्यांचे वडील, त्यांनी मोहटा देवीच्यावर त्यांची फार भक्ती होती आणि मोहटा देवीचं चित्र काढून ते विक्रीला ठेवायचं त्यांनी ठरवलं. आणि त्यावेळेस नगरला कोण चित्रकार आहे तर अशा प्रकारचा चित्रकार मीच होतो, कारण माझ्या चित्राचा अल्बम होता आणि अनेक प्रकाशकांचं काम मी केलं होते. म्हणून त्यांनी भीत मला काम दिलं आणि ते चित्र अतिशय गाजलं, मोहटा देवीचं चित्र.
1: बरोबर.
0: आणि त्या मोहटा देवीच्या चित्रावरून मला अनेक कॅलेंडरी मिळू लागले आणि हळूहळू माझे नगरमध्ये खूप प्रसिद्ध झाली. आणि मी सध्या बाकी कॉमिक्सच्या गावामध्ये
1: त्याच्याकडे आपण वळू. त्याच्या आधी मला सांगा, अॅनिमेशन किंवा सिनेमाचं जे अगदी सुरुवातीचं तंत्र होतं त्याची सुरुवात पण मला वाटतं तुमच्या बंधूंनी केली, काही चित्र पण तुमच्याकडे आहे त्याविषयी सांगा.
0: ही फार क्वचित माहिती बरं का.
1: हो.
0: की त्या काळामध्ये माझा भाऊ नगरला होता, मुंबईचा भाऊ चंद्रकांत विटणकर, आणि त्याच्याबरोबर एक फोटोग्राफर होता.
1: हो.
0: फोटोग्राफर आणि तो हे दोघं उपद्रवी होते,
1: काहीतरी करत राहायचे,
0: काहीतरी करत राहायचे, उपद्रव काहीतरी करत राहायचे. तर याच्यामुळे त्याने त्या फोटोग्राफरनं कॅमेरा तयार करायला घेतला.
1: बर.
0: ते त्या काळामध्ये खड्यावर चित्र काढायचे, काही काही ना काही ते करायचे. आणि त्यांनी मग ते कॅमेरा तयार केला आणि मग त्यांना वाटलं की आपण अॅनिमेशन करावं,
1: सिनेमा
0: कार्टून फिल्म करावं, कारण त्या काळात वॉर्डन्सचे चित्रपट इथे लागले होते, ते माझ्या भावाने त्यांनी पाहिले होते. तर माझ्या भावाला पण वाटलं असं अॅनिमेशन आपण केलं पाहिजे आणि त्यांना वाटलं आपण आपल्या कॅमेरावर असे काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या दोघांनी मिळून त्या काळामध्ये एक फिल्म तयार केली होती.
1: बरोबर.
0: आणि ती थोडस वयाच होती म्हणजे तिचे पत्र या नावाची ती फिल्म होती. एक पत्र असत आणि ते उडून जात आणि त्याच्या माग तो पोस्टमन किंवा ते प्रेस पळते वगैरे असे काहीतरी त्याची कथी.
1: आणि साधारण कधीची गोष्ट ही, कुठलं वर्ष असेल ते साधारण? हे
0: त्यावेळेस मला त्याचा माझ्या माझा भाऊ पाठीवर बांधून घेऊन जायचा.
1: अगदी तुम्ही लहान होता?
0: अगदी लहान होतो, म्हणजे एक 8-10 वर्षाचा असं.
1: बरोबर. त्या अगदी बाल्यावस्थेत सिनेमा असताना हे तंत्र फारसं प्रगत झालं नव्हतं, तेव्हा हे प्रयोग त्याने केले, हे विशेष
0: त्याने केले आणि त्याच्या काही फिल्म आमच्याकडे होत्या.
1: बर बर बर.
0: आता काळाच्या ओघामध्ये बघित नष्ट झाला. आमच्या वहिनीकडे पण म्हणजे वंदना विटणकर त्यांच्याकडे पण काही त्याच्या
1: त्या पण अतिशय प्रसिद्ध कवयित्री. वंदना विटणकर हे नावही मोठं आहे.
0: हो.
1: आणि
0: तर त्यांच्याकडे त्या फिल्म होत्या.
1: हो हो.
0: पण काळाच्या ओघामध्ये आता त्या काही फिल्म शिल्लक नाही, पण त्याच्या काही चित्र किंवा आकार माझ्याकडे मी ड्रॉइंग करून ठेवले आहेत. तशी माहिती मला वाटतं आपल्या स्नेहालयाचे गिरीश.
1: हो.
0: गिरीशने त्या काळ छापले होते.
1: हो.
0: तो लेख पण माझ्याकडे गिरीशचा आहे.
1: अरे वा. बरोबर.
0: तर गिरीशने ती माहिती छापली होती.
1: सर तुम्ही चित्रकार म्हणून मोठे होत होता, शाळेमध्ये तुम्ही नोकरीला लागलात, या काळामध्ये आणखीन एक महत्वाचं वळण म्हणजे तुम्ही व्यंगचित्रकलेकडे वळलात आणि नगरच्या अनेक वृत्तपत्रांमध्ये तुमची व्यंगचित्र प्रसिद्ध व्हायची. तुम्ही निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांसाठी, ते सांगा ना ही हे वळण कसं आलं?
0: मी नगरला चित्र काढत होतो तर असं करता करता डेरेकर आणि काने यांनी एकदा चर्चेमध्ये ठरवलं,
1: सतीश काणे आणि सतीश डेरेकर,
0: त्यांनी एकदा ठरवलं की आपण आपल्याकडे व्यंगचित्र चालू करायचं का. कारण कोणत्याही अंकामध्ये म्हणजे सायन दैनिकामध्ये व्यंगचित्र नव्हतं. आपण आपल्याकडे चालू करायचं का ते म्हणून. हो. पण कोण करणार असं करता करता त्यांच्या समोर माझं नाव आलं आणि मला काण्यांनी बोलून घेतलं. मी त्यांना सांगितलं असं फार अवघड काम आहे, रोजचं रोज चित्र करायचं आणि ते डोकं पाहिजे त्याला, डोकं मला नाही तर मला काय भीती वाटतं, मी काही करणार नाही. तर काण्यांनी बाकी मला सांगितलं काही काळजी करू नका, तुम्ही करायचं खरं, प्रयत्न करा, जसं जमलं तसं नाही तर आपण बंद करू, तुम्ही करायचं खरं. तर काण्यांनी बाकी मला अतिशय प्रोत्साहन दिलं आणि त्या प्रोत्साहनामुळं मी धाडस केलं.
1: बरोबर.
0: आणि मी व्यंगचित्र करायला सुरुवात केली.
1: बरोबर.
0: समाचार मध्ये तर हे चित्र मी पहिलं चित्र मी बाळ ठाकरेंचं केलं होतं.
1: अरे वा. ते स्वतः मोठे व्यंगचित्र. हा.
0: त्यावेळेस ते नगरला आले होते आणि ते आल्यामुळे शिवसेनेमध्ये अनेक म्हणजे पुढाऱ्याने प्रवेश केला होता. तर त्याच्यावर मी त्या काळात पहिलं चित्र केलं होतं की मासे इकडचे मासे तिकडे आले आणि तिकडचे मासे इकडे गेले असं काहीतरी मी चित्र केलं होतं. आणि ते चित्र लोकांना फार आवडले आणि लोकांनी त्याच्यावर त्यांना कळलं की बाबा चित्र खूप छान आहे,
1: चर्चा झाली,
0: हे चित्र चालू करा. आणि अशा मग मला सुरुवात झाली. सुरुवात झाल्यावर मग हळूहळू मला ते वळण लागलं की सकाळीच उठायचं, पेपर बघायचा आणि त्याच्यावर काहीतरी
1: विशेष शोधायचा, काहीतरी
0: जी पहिली कल्पना येईल आपल्याला ती व्यंगचित्राची कल्पना असं समजायचं आणि चित्र करायचं. म्हणून मी चित्र करायला सुरुवात केली आणि मग ते काय असं करता करता नगरमध्ये अतिशय ते चित्र
1: क्रेज निर्माण झाली होती तुमच्या चित्रांची.
0: हा. सगळं क्रेज निर्माण झाले होते आणि ज्यांनी त्याने मला व्यंग म्हणजे दे ढील म्हणूनच त्या सदराचं नाव होतं. तर त्या सदरांनी मला हाक मारा सोडली, दे ढील मी चाललो की लोक मला दे ढील करून हाक मारा.
1: नावही छान.
0: हा. एकदा हा एकदा मी एसटी स्टँडवर होतो आणि चाललो होतो तर त्या एसटी एका एसटी मधून मला आवाज आला, हो दे ढील इकडे या, हो दे ढील इकडे. काय म्हणलं कोण आहे? म्हणून मी गेलो तर बघा मी इथं जागा ठेवली, तुम्ही या तुम्हाला पुन्हा द्यायचं ना.
1: बरोबर.
0: तर खरं त्या माणसाची जागा ठेवली होती आणि ते दे ढील म्हणून मला हाक मारली.
1: वेगळी ओळख तुम्हाला मिळाली.
0: मला दे ढील हे नावाचा काळात मिळाला. तर त्याच्यानंतर एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की त्या काळामध्ये
1: हे
0: जे मटकं लावणारे लोक होते त्यांच्यामध्ये बाकी अशी भावना निर्माण झाली की या दे ढीलच्या क्षेत्रामध्ये कुठंतरी मटक्याचा आकडा लपलेला असतो.
1: बरोबर.
0: तर हे कसं झालं तर त्या एकाने ते चित्र बारकाईने पाहिलं तर एका बाईच्या हातामध्ये मी 9 वांगड्या आपलं चार बांगड्या काढल्या होत्या आणि दुसऱ्या भाईच्या हातामध्ये मी पाच बांगड्या काढल्या होत्या.
1: बरोबर.
0: आणि त्याने नऊ नऊचा काहीतरी आकडा लावला,
1: चार अधिक पाच नऊ
0: असं त्याने काहीतरी आकडा लावला होता. मला मटक्याची माहिती नाही.
1: आणि त्याला पैसे मिळाले.
0: हा, त्याला भरपूर पैसे मिळाले आणि त्याच्यामुळे ते सुरू झालं ना मग गावामध्ये. आणि मग ते गेले कानेकडं म्हणे मला आम्हाला याचा आकडा सांगा, आम्ही अमुक करत करत ते लोक पुष्कळ तर काने होशार. ते म्हणे याचं काय माहिती ना, ते आम्हाला काय माहिती, तुम्ही जे चित्रकाराकडे जात ते तुम्हाला सांगतील.
1: बरोबर. बरोबर.
0: आणि ते आठ नऊ लोक पहिलवान पहिलवान लोक खेड्यातले लोक होते काही असे आले आणि अगदी नम्रपणे मला म्हणाले येते दे ढील तुम्हीच का. म्हणलं हा काय आम्हाला तुमचे बोलायचं थोडस.
1: बर.
0: ते फक्त मी एकटाच येतो म्हणून बोलायला, बाकी हे कोणी बाहेर थांबतील. म्हणलं काय नाही येऊ दे ना. नाही म्हणे हे बाहेर थांबतो मी तुमच्याकडे येतो. आत आला माझ्या पाया पडला आणि मला म्हणे की तुम्ही देड हिरी मध्ये मटक्याचा आकडा कुठे टाकता आणि कसा टाकता हे आम्हाला सांगा. मी परोपरीने सांगायला लागलो, माझ्या घरच्या लोकांना सांगितलं, माझ्या बायकोने सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, पण ते काही ऐकायचं आहे काही नाही. तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला एवढे पैसे देऊ आणि मी रक्कम देऊ, पैसे तुम्हाला एवढी रक्कम देऊ, काही केलं ऐकणार. शेवटचे अतिशय नाराज होऊन आणि थोडीशी माझ्यावर रागवून ते निघून गेले. तर अशा प्रकारचे मटक्याचे क्लब म्हणजे माझ्या चित्राचे हे असे
1: फॅन झाले तुमचे.
0: हा, म्हणजे एक बघा वारवाचा मारुती, माळीवाडा, त्या सिद्धार्थ नगर आणि एक ते भैरवाचं कोणतं गाव आहे ना
1: तिकडे,
0: त्या गावामध्ये असे या ठिकाणी आणि त्यांच्याकडे माझ्या चित्राचे अल्बम, माझ्याकडे चित्र असे आवाजून
1: ठेवले होते त्याने.
0: असं
1: सर कधीतरी
0: का खूप छान गेलं मला. व्यंग 14 वर्ष मी काम करते.
1: अरे वा. बर बर. व्यंगचित्रामुळे काही जण दुखावली पण जातात, नाराज होतात, काही वेळा धमक्या
0: येतात. तर त्याच्यामुळे बाकी माझ्याकडं पुढेरी लोक जास्त आकर्षित झाले. आणि त्याला काही काही काही आता पुढेरांचं नाव मी सांगत नाही, पण पुढेरे माझ्यावर इतके चिडायचे, मला फोन यायचे आज चित्र काढलो परत तुम्ही असं अमोक अमोकर चित्र काढलं तर तुमचे काही गय नाही लक्षात ठेवा, तुम्ही जिवंत राहणार नाही, तुम्ही अमुक नाही तमुक. आणि ते पाहि मी ते असं काय करावं, मग काय सांगायचं, काने म्हणे काही काळजी करू नका. मग काने मग त्यांना काय करायचं ते ते त्यांना दम भरायचं काय करायचं करायचे. पुन्हा असे बाकी मला दमबाजी फार यायची, दमबाजी यायची, काही लोक मला समक्ष येऊन शिव्या द्यायचे, सगळं हे सगळे प्रकार मी केले. पण ते माझ्या आता आंघोळीने पडलं होतं.
1: तुमच्या कलेची पोच पावती असायची.
0: हा हा, अर्थातच. किंवा एक जसं एखादा विरण असेल की त्याला शिव्या दिला की त्याला प्रोत्साहन मिळत होत तसं मला मिळायचं होतं. तर त्या काळात शंकरराव कोलेंच कोले निवडणूक उभी होती.
1: हो.
0: आणि शंकरराव कोले निवडणुकीकडे असं त्याने निवडणुकीसाठी जेवढे प्रकार होते तेवढे सगळे हाताळे.
1: बरं.
0: इतके
1: कळलं
0: की व्यंगचित्रातून असा प्रचार करता येतो. आणि मग त्यांच्याकडे रतनलाल सोनवरा हा माझा खास मित्र,
1: हो हो हो,
0: मोठा विचारवंत येतो, तो त्या काळामध्ये त्यांच्या संपर्कामध्ये आला होता. आणि त्यांनी सांगितलं की माझा मित्र फार छान व्यंगचित्र करतो, त्याला आणू का मी, ते म्हणे घेऊन आम्ही गेलो. आणि त्याची मग त्यांचं काय मी काय त्यांना चित्र काढून दाखवले, ते अतिशय अतिशय म्हणजे खूपच खुश झाले. आणि त्यांनी मला पैशाची काळजी करू नका, आम्हाला व्यंगचित्र करू, एक पोस्टर करून द्या आणि काही चित्र करून द्या.
1: बरोबर.
0: तर मी त्यांच्यावर एक चित्र केलं होतं, ते काळे त्यांच्या विरुद्ध होते.
1: हो हो. शंकरराव काळे आणि शंकरराव कोले
0: एक चित्र केलं. आणि ते चित्र केल्यावर ते पोस्टर त्याने तेव्हाच पावसाळ्यात छपाई वगैरे काही नव्हती, ब्लॉक प्रिंटिंग असायचं. मग ब्लॉक प्रिंटिंगला आम्ही पुण्याला गेलो, तर सोनग्रा आम्ही ते भगवानराव त्यांचे होते ते आम्ही सगळे पुण्याला गेलो. पुण्याला थांबून ते सगळं ब्लॉक आम्ही आणले आणि ब्लॉक सगळं ते प्रिंटिंग केलं आणि सगळे ब्लॉक जाऊन टाकले, कारण पोराव नको ते जाऊन टाकलं सगळं झालं. आणि मग ते पोस्टर गावात लावले, गावात पोस्टर लावल्यावर काय आम्हाला कल्पना हो, ते गावात दंगा उसळला सगळे लोक. आणि त्या दंग्यामध्ये जाळपोळ सुरू झाली.
1: अरे बापरे.
0: खूप जाळपोळ झाली, तिथं कर्फ्यू लागला.
1: हो.
0: आणि कर्फ्यू लागल्यामुळं
1: सगळं एका चित्राचा एवढा प्रभाव,
0: चित्राचा एवढा मोठा परिणाम झाला हे मलाही आश्चर्य वाटलं की चित्राचा एवढा मोठा परिणाम होतो. आणि त्या कर्फ्यूचा फायदा त्या काळात कोलेना फार झाला. आणि कारण कोलेनी सगळ्या वाड्या वस्तीवर वगैरे लांब लांब जाऊन आपला प्रचार केला होता. त्यानंतर ही घटना घडली आणि त्यामुळे कर्फ्यू लागल्यामुळं काय ना काय प्रचार करायला बाहेर पडता आला नाही आणि व्यंगचित्राचा धबधबा किती असतो हे त्या काळात मला कळलं आणि म्हणून मला व्यंगचित्र आवडायला लागले. म्हणून मला चित्रकार म्हणणं जास्त आवडतं पण व्यंगचित्रकार म्हणणं सुद्धा किती मानस आहे हे मला त्या काळात कळलं.
1: सर तुम्ही अनेक कॉमिक्सही तयार केले म्हणजे नगर जिल्ह्यातले आनंद ऋषीजी महाराज असतील किंवा दासगडू महाराज असतील किंवा सगळ्यांची चित्र मुलांसाठी विशेषतः अतिशय छान अशा चित्रांच्या माध्यमातून त्यांचं आयुष्य त्यांच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घडामोडी घटना हे सगळं तुम्ही पोहोचवलं. ही सुरुवात कशी झाली?
0: मी मोठा देवीचं चित्र केलं होतं. मोठा देवीनंतर मडीचं पण चित्र केलं होतं आणि हे चित्र फार प्रसिद्ध झाले होते. मोठा देवीचं कॉमिक मी तयार करावं असं त्या ट्रस्टला वाटलं आणि त्या ट्रस्टने मला बोलवून घेतलं. सरोदे नावाचे एक एसटी मधले कामगार होते ते मोठा देवीचे फार मोठे भक्त होते तर त्यांनी देवीला मुकुट पण अर्पण केलेले तर त्यांच्याकडनं माहिती घेतली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या लोकांना भेटलो त्यांची माहिती करून घेतली तिथं जाऊन स्केचेस केले आणि मग ते मी चित्रकथा तयार केली मोठा देवीची. तोपर्यंत मोठ्या देवीची माहिती कोणालाही नव्हती. फार म्हणजे जे भक्त असतील त्यांना माहिती होती. इंदूरपर्यंतच्या लोकांची मला पत्र आलेली की त्यांनी ते कॉमिक घेतले आणि खूप झालेले. आणि त्याच्यानंतर मी मला दासगणू महाराजांचा कॉमिक करायचा आवडला. दासगणू महाराजांचा कॉमिक मग त्यांची माहिती गोवा करायची त्यांनी मला पुस्तकं दिली त्याची माहिती दिली आणि आगळगावच्या लोकांना वाटलं की आपण पण भैरवनाथाचं कॉमिक करून घ्यावं. त्यांनी माझ्याकडनं भैरवनाथाचं कॉमिक करून घ्यावं असं करता करता
1: बुरणनगरच्या देवीवरचं पण तुमचं आहे मला वाटतं.
0: महिपती महाराजांचं केलं ते फार सुंदर कॉमिक ते केलं. नुकतंच मी शंकर महाराजांचं कॉमिक केलं.
1: नगरदर्शन पुस्तकामध्ये पण तुमची काही चित्र आहेत.
0: हो
1: सर तुमच्या आयुष्यातली एक महत्वाची घटना मला आठवते ती म्हणजे तुम्ही दिल्लीला गेला होतात आणि तेव्हाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचं चित्र त्यांच्या समोर बसून तुम्ही काढलं.
0: त्या राज्यपाल होत्या. राज्यपाल असताना त्यांच्या हस्ते मला एक पुरस्कार पुण्याला मिळाला होता.
1: आधीची
0: सोनगराचा एक काहीतरी कार्यक्रम होता सोनगराचा तर त्या कार्यक्रमासाठी मी गेलो होतो आणि त्यांचा मी ते त्यांच्या हस्ते तो पुरस्कार स्वीकारला आणि नंतर चहापान होता. तर चहापान मी त्यांना सांगितलं की बा मला एकदा तुमचं चित्र काढायची संधी द्या मी तुमचं चित्र काढत फक्त 5-10 मिनिटात मी चित्र काढले म्हणलं.
1: बरोबर.
0: तर त्या हसल्या आणि म्हणाल्या मग तुम्ही या ना राजस्थानमध्ये तिथे मी बसते तुम्ही माझं चित्र.
1: तेव्हा त्या राजस्थानच्या राज्यपाल होते.
0: हा राजस्थानच्या राज्यपाल होते. तेव्हा त्या म्हणाल तुम्ही तिथे म्हणा वा कसं शक्य आणि मी हसून ती गोष्ट सोडून दिली. परंतु 8 दिवसांनी त्या राष्ट्रपती झाल्या. 8-10 दिवसातच राष्ट्रपती झाल्या. त्यांचा सत्कार करायला ते विश्वनाथ कराड सोनग्रा हे सगळे मोठे मोठे मंडळी त्यांचा सत्कार करण्यासाठी म्हणून दिल्लीला गेले. तर दिल्लीला गेल्यानंतर गप्पामध्ये त्यांनी सहज त्यांना ते आठवलं आणि ते म्हणे तुमचे चित्रकार मित्र काय करतात ते म्हणे तुम्ही त्यांना इथे बोलव ना तुमचे चित्र काढायची वाट पाहते.
1: बरोबर.
0: पण खरोखरच मला बोलवणं आलं.
1: अरे वा.
0: मला पत्र आलं त्यांचं. पहिल्यांदा मी विमानानं दिल्लीला गेलो. तो काय ते वैभव सगळं ते पाहून मला खूप आनंद झाला आणि ते मी त्यांचा एक स्केच केलं. स्केच केलं होतं दाखवलं आणि मी जे चित्र केलं होतं तर ते मी पेन्सिलने केलं होतं. 5-10 मिनिटातच केले मी.
1: बरोबर.
0: आणि ते चित्र त्यांना दाखवलं त्यांना फार आवडलं. त्याने त्या खुश झाले.
1: अरे
0: त्यात त्या खुश झालो काय मग आणखी खुश झालो. मी म्हणलं हे चित्र तुम्हाला घ्या आणि मी त्यांना ते चित्र भेट दिलं. पण म्हणत मी आता नगर गेलो लोकांना काय दाखव म्हणलं.
1: बरोबर.
0: मग त्याने मला सांगितलं की केरळी लोकांशी मी बोलते तुम्ही माझं चित्र काढा. त्यावेळेस मी चित्र काढलं ते चित्र त्यांची सही घेऊन माझ्याकडे.
1: एक चित्र तुमच्याकडे आणि एक चित्र त्यांच्याकडे.
0: आणि ते चित्र त्यांच्याकडे काढले.
1: तुमच्या आयुष्यात अशा अनेक सोनेरी घटना
0: अटल जी आले होते. तेव्हा ते दीक्षित कार्यालयामध्ये 15 मिनिटं विश्रांती घ्यायला आले होते. तर त्या काळात दीक्षित माझे मित्र होते. तर तिथे माझं चित्र होतं. ते त्या चित्रकार बघत बसले. मग त्याने सांगितलं हे चित्र माझ्या मित्राने काढलेले खूप छान चित्र काढतो जवळच होतो त्याला बोलू का ते बोलाव. आणि मी त्यांच्याकडे मग बाटे वगैरे सगळं घेऊन गेलो.
1: बरोबर.
0: आणि त्यांना चित्र दाखवले ते एकदम खुश. चित्र पाहून ते खुश व्हायचे आणि बाटिक पाहून ते खुश झाले. आणि बाटिक बद्दल त्यांनी माझ्याकडे इतकी म्हणजे मला आश्चर्य वाटतं. पंतप्रधान होते ते पण बाटिक बद्दल मला त्यांनी इतकी बारकाईने माहिती मी पाठी कसे करतो, कसे विकतो, कोणाला विकतो, कोड्यापर्यंत विकतो, विमानतळाला विकतो कोणी वगैरे, इतकी बारकाईने माहिती मला विचारली की मलाच आश्चर्य वाटलं. देवीचं चित्र होतं माझ्याकडे.
1: बरोबर.
0: म्हणलं हे तुम्हाला मी देतो, हे तुम्ही घेऊन जा. पण माझे एक अट आहे की पुढे लोक चित्र नेतात आणि घरी नेऊन कुठे टाकून जातात, तसं मला नको. मला हे चित्र
1: लागलं पाहिजे तुमच्या घरात,
0: तुमच्या घरी टांगलं पाहिजे, तुम्ही लावलं पाहिजे आणि ते जरूर लगाऊ. आणि ते चित्र ते घडी करून त्यांनी ठेवलं आणि जेव्हा ते निघाले तेव्हा आम्ही त्यांना निरोप द्यायला बाहेर आलो. आणि गाडून ते चित्र काढलं, असं घडी काढली आणि मला दाखवली, माझी लेके जा रहा हूँ. आणि ते चित्र घेऊन गेले, ते मला धन्य वाटलं.
1: सर, आपल्या अहमदनगरच्या महापालिकेच्या काउन्सिल हॉलमध्ये फार सुंदर चित्र होती, त्यात अटल बिहारी वाजपेयी होते, अनेक नेहरू, महात्मा गांधीजी, टिळकांपासून सगळी मंडळी होती. पण काही वर्षांपूर्वी आग लागली आणि हा सगळा चित्रांचा खजिना
0: फार वाईट वाटला.
1: फार. आणि कोण चित्रकार होते, कुणी काढली होती ती चित्र?
0: ती जी चित्र होती अतिशय मौल्यवान चित्र होती.
1: हो.
0: खरं म्हणजे ती जायला नको होतं, पण काय दुर्दैव असतं, पांडे नावाचे पेंटर होते. पांडेचं नाव फार मोठे, ते नाव नगर म्हणजे विसरू नगरने विसरून असं नाव होतं.
1: बरोबर.
0: ते मेरे बाबाचे चित्रकार होते. मेरे बाबांचे शेकडो फोटो त्यांच्याकडे आहेत.
1: बरोबर. बर.
0: तर त्यांनी महात्मा गांधीचं चित्र केलं होतं, इंदिरा गांधीचं केलं होतं. त्यांनी बरेच चित्र,
1: देवस्करांनी पण काढलेलं एक चित्र.
0: हा, देवस्करांनी मी सांगतो ते राव बहादूर चित्रांचा चित्र होते काढले असं मला वाटतं. त्याच्यानंतर शेकडकर सर होते, त्यांनी पण बरेच चित्र होते. आणि माझा भाऊ मुंबईचा जो चंद्रकांत भटनकर, त्याने दोन चित्र केले होते. एक दादाभाई नवरोजचं चित्र होतं आणि महात्मा फुलेंचं चित्र होतं. पण मध्यंतरी काय झालं का वाटव, ते महात्मा फुलेंचं चित्र तिथून गायब झालं.
1: बरोबर.
0: मग ते जायला नाही, तिथेसून गायब झालं.
1: दुसरीकडे
0: ठिकाणी फुले आणि त्यांच्या सावित्रीबाई फुले यांचं एकत्र केलेलं
1: वेगळं पेंटिंग लागलं,
0: चित्र तिथं लावलं गेलं. ते चित्र काही चांगलं नव्हतं, म्हणजे माझ्या भावना काढलं चित्रापेक्षा चांगलं नव्हतं. पण आणि फुलेंचं चित्र काढायचं काही कारण पण नव्हतं, पण ते चित्र तिथून
1: कदाचित त्यामुळे ते चित्र वाचलं असेल या सगळ्या ह्याच्यातून ते काढून.
0: हा, त्याच्यानंतर दादाभाई नवरोजींचे केलं होते. तर दादाभाईच्या नवरोज चित्राच्या माझ्या भावाने केलं, त्यांच्या हातावरचा शेरा वगैरे अतिशय सुंदर केले होते. तर काही श्रीगोंदेकरने केले होते असं मला साधारणपणे आठवत.
1: सर, तुम्ही अनेक विद्यार्थ्यांना घडवलं.
0: मी अनेक विद्यार्थी घडवले आणि घडवले म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्रेरणे ते मोठे झाले, त्यांच्या आवडीमुळे ते चित्रकार झाले. जसं आता रामकृष्ण कांबळे हा माझा विद्यार्थी,
1: पुण्याला असतात ते,
0: पुण्याला असतात ते दहावीमध्ये ड्रॉइंग घेणारे एकच विद्यार्थी होतात. आणि तेवढं एकटा करता मी ड्रॉइंग टीचर म्हणून त्याच्या मागं खूप काम केलं. घरासारांनी मी तिकडनं फॉर्म मागवणं, ऑलबंडचे रंग आणणं किंवा ते सगळं आम्ही केलेलं होतं. तर त्याची ती ओरिजिनल आवड होती. मुळातच चित्रकार पिंड त्याचा होता, म्हणून तो बाकी मोठा चित्रकार झाला तो आहे. त्याच्यानंतर भिंगारचा एक विद्यार्थी होता सुतार नावाचा, तोही मोठा शिल्पकार, फार मोठा शिल्पकार
1: आहे
0: पुण्याला.
1: बरोबर.
0: तोही मोठा चित्रकार आहे. आणि आजच्याच पिढीबद्दल म्हणा तर की कलेला महत्व राहिलं नाही. शाळेमध्ये चित्रकलेला काहीच महत्व नाही. घारे सरांनी एवढा मोठा हॉल बांधून दिला ड्रॉइंग हॉल, पण त्या ड्रॉइंग हॉलचा आता चित्रकला हॉल राहिला नाही, तर त्या ठिकाणी सायन्स हॉल झालेला आहे किंवा वर्ग झालेले. तर अशा प्रकारे चित्रकलेचं महत्व ह्या शालेय क्षेत्रातून बाद झालेलं आहे आणि चित्रकलेला महत्व खूपच कमी झालेलं आहे.
1: खरं म्हणजे
0: वाईट वाटतं.
1: चित्रकला काय घे कुठली कला हे जीवनाला समृद्ध करत असते, जीवन आशयपूर्ण बनतं आणि सौंदर्य दृष्टी विकसित होते. त्यामुळे प्रत्येकानं कधीतरी हातात कुंसला धरायला पाहिजे, कुठलं तरी वाद्य शिकायला पाहिजे, कलेचा आनंद तरी घेता आला पाहिजे.
2: विटणकर सर, रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये तुम्ही आज आलात आणि खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या, तुमचा आयुष्याचा पट आम्हाला उलगडून दाखवला. हे सगळं आमच्यासाठी तर आहेच, पण पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल. मनापासून धन्यवाद.
3: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली जुन्या पिढीतील कला शिक्षक चित्रकार वसंत विटणकर यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचे योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी मंडळी दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संक्षिप्त अहमदनगरचं. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार इतिहास अभ्यासक इतिहास संशोधक नगरवर प्रेम असणारे नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्या सोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प. विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहदार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याची झोंबी.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92।

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत ऐकायला विसरू नका. थोड्या गप्पा थोडी गाणी.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।